300° 5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्सवर 102.1 FM मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 26 मे 2026. सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या पहिल्या सभेला मंगलवाद्यानं आता सुरुवात करीत आहोत.

0: के दौरान यात्रियों को बुखार, कमजोरी, उल्टी या दस्त जैसे लक्षण होने पर तुरंत विमान कर्मियों और भारत पहुंचने पर स्वास्थ्य अधिकारियों को जानकारी देने के निर्देश दिए गए हैं। एयरलाइन को मास्क, पीपीई किट, दस्ताने और सैनिटाइजर जैसी जरूरी सामग्री का पर्याप्त भंडार रखने को कहा गया है। उत्तर प्रदेश सरकार ने नई ग्राम पंचायतों के गठन तक निवर्तमान ग्राम प्रधानों को ग्राम पंचायतों का प्रशासक नियुक्त किया है। राज्य की ग्राम पंचायतों का कार्यकाल आज समाप्त हो रहा है। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के निर्देश पर ये प्रधान कल से प्रशासक के रूप में काम करेंगे। जम्मू कश्मीर के गुलमर्ग में गोंडोला रोप वे में तकनीकी खराबी आने के बाद फंसे सभी पर्यटकों को सुरक्षित बचा लिया गया है। मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला ने घटना की जांच के आदेश दिए हैं। आईपीएल क्रिकेट के क्वालिफायर वन मुकाबले में आज मौजूदा चैंपियन रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु का सामना गुजरात टाइटंस से होगा। मैच धर्मशाला में शाम 7:30 बजे शुरू होगा। इस मुकाबले की विजेता टीम सीधे फाइनल में पहुंचेगी, जबकि हारने वाली टीम को क्वालिफायर टू में एक और मौका मिलेगा। मोहाली में कल एलिमिनेटर मुकाबले में सनराइजर्स हैदराबाद का सामना राजस्थान रॉयल्स से होगा। और भारत ने कल गोवा में सैफ महिला फुटबॉल चैंपियनशिप के ग्रुप बी मुकाबले में मालदीव को 11-0 से हरा दिया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आम्ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून बोलत आहोत। सकाळच्या 6:05 झाली आहेत। विचारपुष्प, लेखक पीतांबर सरोदे, वाचक स्वर सतीश पप्पू यांचा।
2: उपनिषदांमध्ये कर्माचा स्वीकार केलेला आहे, पण त्याच्या संपूर्ण त्यागाचा उल्लेख नाही। भोगाच्या त्यागाचाही त्यामध्ये उल्लेख नाही। गीतेनं कर्मविचाराला वेगळी दिशा दिली। शरीरधारी पुरुषाला कर्म टळत नाही, त्यामुळं ते अवश्य करावं, फक्त योग्य मार्गानं करावं असं गीता सांगते। गीतेच्या दृष्टीनं कर्म करण्याचा योग्य मार्ग म्हणजे आपलं नियत कर्म। आधुनिक भाषेत सांगायचं तर आपलं कर्तव्य कर्म उत्साहात करणं, ते करताना कोणत्याही फलाची आसक्ती टाळणं आणि अहंकारापासून लांब राहणं, असा गीतेचा कर्मविचार आहे। निष्काम अहंकाररहित कर्म हा गीतेचा संदेश आहे। या संदेशाद्वारे तिनं कर्माची ज्ञानाशी सांगड घातली आहे। अहंकाररहित निष्कामता हा मनाचा धर्म आहे आणि तो ज्ञानाच्या मार्गानं प्राप्त होणार आहे। हे ज्ञान केवळ ज्ञानेंद्रियाच्या संवेदनांच्याद्वारे प्राप्त होणारं सृष्ट पदार्थांचं ज्ञान नसतं, तर मनाच्या चिंतनाद्वारे जीवित श्रेयाचा विचार केल्यानं लाभणारी ती अनुभूती असते। अशा प्रकारच्या ज्ञानसाधनेतूनच अहंकाररहित निष्कामता प्राप्त होऊ शकते। कर्माची अशा प्रकारे ज्ञानाशी सांगड घातली, ऐहिकापासून पूर्णपणे निवृत्ती स्वीकारण्याचं काही कारण उरत नाही। मग कर्मामुळं प्राप्त होणारा बंध फलाविषयी असणाऱ्या आसक्तीमुळं निर्माण होतो। आसक्ती सुटली की बंध राहत नाही। आसक्ती मुक्त दृष्टिकोन स्वीकारला की ऐहिकाचा मार्ग मोकळा होतो। अहंकाररहित निष्काम कर्माचा पुरस्कार करून गीता ऐहिकाला सामोरी गेली आहे। गीता ऐहिकाला नकार देत नाही, या उलट विश्वनिर्मितीचा व्यापार हेच एक विराट कर्म असल्याचं गीता मानते। भूतांच्या उत्पत्तीला कारण होणारा विसर्ग किंवा विश्वनिर्मितीचा व्यापार म्हणजे कर्म, अशी व्याख्या गीतेमध्ये आढळते। त्या विश्वाची निर्मिती महत्त्वाची असून सगळ्या कर्माचा उद्गम तिथंच आहे, असा गीतेमधल्या कर्माच्या व्याख्येचा आशय आहे। ब्रह्म आणि अध्यात्म याचा संबंध आत्मज्ञानाशी आहे। ब्रह्म आणि अध्यात्म यांच्या व्याख्या आल्यानंतर त्यापाठोपाठ कर्माचा उल्लेख आलेला असल्यामुळं कर्माला आपोआपच महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे। विश्वनिर्माणकर्त्याच्या या विराट निर्मितीमध्ये आपल्यासारखे जे जीव जन्माला आले ते कर्मापासून अलिप्त राहणं सर्वस्वी अशक्य आहे। जसं अहंकाररहित कर्म हा जीवनाचा अटळ भाग आहे, तसंच ऐहिकातील कर्तव्याचं आचरण हा देखील अपरिहार्य आहे। त्यामुळं कर्तव्यापासून दूर जाता येणार नाही। आचरण करताना कर्म हे ज्ञानाच्या पायावर उभं राहायला हवं। ज्ञानी व्यक्तीनं सुद्धा आपलं कर्म करत राहावं असं सांगताना गीते

0: मध्ये त्याचे आणखी जास्त विश्लेषण हे आढळतं. कर्तव्यरूप ठरणारं कर्म युद्धासारखं हिंसात्मक असलं तरी ते त्याज्य नाही. ते कर्म योग्य प्रकारे केलं तर त्याचा कोणताही दोष कर्मकर्त्यास लागत नाही. ज्या व्यक्तीच्या अंगी मी ठराविक कर्म करतो असा अहंकाराचा भाग नाही आणि ज्याची बुद्धी त्या कर्मापासून मिळणाऱ्या फलामध्ये गुंतलेली नाही, त्यानं कोणाची हत्या केली तरी ती केली नसल्यासारखंच असतं. वरवर पाहता कठोर वाटणाऱ्या युद्धासारख्या घोर कर्माचा गीतेनं केलेला स्वीकार हा ऐहिक जीवनातील एक मोठा विचार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे.
1: विचार पुष्प आपण ऐकलत. लेखक पीतांबर सरोदे, वाचक स्वर सतीश पप्पू यांचा होता. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:10 होत आहेत. आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांनी गायलेली भूपाळी, रचना ग. दि. माडगुळकर यांची.

अरविंद आगाशे यांची होती. आराधना हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांनी गायलेलं गीत, रचना ग. दी. माडगुळकर यांची.

रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भक्तिगीत आपण ऐकलं तर रचना श्रीकांत अमरे यांची होती. आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर संत तुलसीदास यांची रचना, स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा

समूह स्वरातल्या या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपला. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात हळद लागवड तंत्रज्ञान ही माहिती वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. 6:45 आरोग्यम धन्य संपदा. त्यानंतर 6:50 परिसर. या कार्यक्रमात जागतिक तापमानवाढ या माहितीचा भाग दुसरा. वक्ते आदिती शारंगधर. अवतीभोवती 7:00 7:25 दिलखुलास हा महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम. लखलख चंदेरी हा कार्यक्रम 8:40 लेणं संस्कृतीचं या कार्यक्रमात भानुदास गरदळ चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही बंजारा गीतं आपण ऐकू शकाल. 9:45 लोकसंगीत. 9:55 प्रायोजित कार्यक्रम दागिना म्हणजे पू ना गाडगीळ अँड सन्स. आपली आवड श्रोत्यांच्या मनपसंत मराठी गीतांचा कार्यक्रम 10:00. 11:05 गाता रहे मेरा दिल. 11:30 सुगम संगीत आपण ऐकू शकाल.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक

0: पाऊल उचलूया.
1: कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकत आहात. श्रोते हो, दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यात सुरुवातीला भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. कार्यक्रमात सुरुवातीला आपुलकी या घरात लेखिका स्मिता जोगळेकर, त्यानंतर दायित्व समाजाचं याविषयी वर्षा वैद्य यांची मुलाखत आपण ऐकू शकाल वनिता मंडळ याच कार्यक्रमात. दुपारी 1:05 आणि संध्याकाळी 6:10 गीतबहार. दरम्यान 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आणि 1:45 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:30, संध्याकाळी 5:02 आणि रात्री 10:00 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. सायंकालीन 5:30 युवा दोस्तांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:30 अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम. वृत्तविशेष 7:15 7:30 शेतशिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात मुक्त कृषी शिक्षणातील संधी या विषयावर कृषी विज्ञान केंद्र पाल इथले वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महेश महाजन यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. रात्री 8:15 लोकसंगीत स्पॉटलाईट हा कार्यक्रम 9:15. 9:30 मनी टॉक हा कार्यक्रम. 9:45 मंथन आपण ऐकू शकाल. रात्री 10:30 नभोनाट्य गुंता. रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आता 6:40 झाली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात हळद लागवड तंत्रज्ञान ही माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा, कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे.
2: हळद लागवड तंत्रज्ञान. शेतकरी बंधूंनो, हळद हे आपल्या शेती अर्थव्यवस्थेतील एक अत्यंत महत्त्वाचं आणि खात्रीचं नगदी पीक आहे. मे अखेर आणि जून हा काळ जो आहे तो हळद लागवडीसाठी अत्यंत उत्तम मानला जातो. हळद लागवडीसाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे जमीन. हळदीला पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी आणि कसदार जमीन खूप चांगली मानवते. जर जमिनीत पाणी साठून राहिलं तर कंद कुजण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे चुनखडीयुक्त किंवा चिभड जमीन जी आहे ती हळदीसाठी अजिबात निवडू नका. जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी एकेरी किमान 10-12 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत नांगरणीच्या वेळीच जमिनीत मिसळावं. जमीन जितकी भुसभुशीत असेल तितकी हळदीची गाठ मोठी, निरोगी आणि दर्जेदार निघते. आपल्या भागातील हवामानानुसार सेलम, राजापुरी, कृष्णा, प्रतिभा किंवा सुवर्णा या सुधारित जातींची निवड करावी. बियाणं निवडताना नेहमी निरोगी, ठसठशीत आणि मोठ्या आकाराचे कंद निवडावे. ज्याला आपण जेठा गड्डा म्हणतो तो लागवडीसाठी सर्वोत्तम मानला जातो. एकेरी साधारण 6-8 क्विंटल बियाणं यासाठी लागतं. बियाणं शेतात लावण्यापूर्वी बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं असतं. बीज प्रक्रियेसाठी प्रति 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम मॅनकोझेप आणि 10 मिलीलिटर क्विनॉल्फॉस व्यवस्थित मिसळावं. या तयार केलेल्या द्रावणात हळदीचे कंद कमीत कमी 30 मिनिटं बुडवून आणि नंतर ते सावलीत सुकवून मगच लागवडीसाठी वापरावे. यामुळे बुरशीजन्य रोग आणि किडींचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या काळातच पूर्णपणे रोखला जातो. पूर्वी आपण सपाट वाफ्यावर हळद लावायचो, पण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा काळ आहे. सध्या गादीवाफा म्हणजेच रेज्ड बेड पद्धत सर्वोत्तम मानली जाते. 3-4 फूट रुंदीचे गादीवाफे तयार करून त्यावर लागवड करावी. 2 ओळींमधील अंतर 4.5 फूट आणि 2 कंदांमधील अंतर 9-10 इंच ठेवावं. कंद जमिनीत 5-7 सेंटीमीटर खोल लावावे. गादीवाफा पद्धतीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यावर आपण ठिबक सिंचनाचा वापर अगदी सहज करू शकतो. ठिबकमुळे हळदीला गरजेनुसार आणि समप्रमाणात पाणी मिळतं. हळदीला पाणी जास्त लागतं पण ते साचलेलं नसावं. ठिबकमुळे खतं देणंही सोपं होतं, ज्याला आपण फर्टिगेशन म्हणतो. हळद हे 9 महिन्यांचं दीर्घ मुदतीचं पीक आहे, त्यामुळे याला अन्नाची गरज जास्त असते.

0: माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा योग्य डोस यासाठी द्यावा. लागवडीच्या वेळीच नत्र, स्फुरद आणि पालाशचा बेस डोस द्यावा. लागवडीनंतर 2 ते 3 महिन्यांनी झाडांना भर देणं म्हणजेच कंदांना मातीची जोड देणं अत्यंत गरजेचं असतं. यामुळे कंदांचा विकास खूप चांगला होतो. बऱ्याचदा हळद सुरुवातीला हळूहळू वाढते, त्यामुळे पहिल्या 3 महिन्यात तुम्ही हळदीमध्ये मका, मिरची किंवा कोथिंबीर यासाठी कमी मुदतीची आंतरपिकं घेऊन अतिरिक्त उत्पन्नही मिळवू शकता. योग्य जमीन, सुधारित जाती, कडक बीज प्रक्रिया, गादीवाफा पद्धत आणि ठिबक सिंचनाचा वापर या सूत्रांचा जर आपण योग्य वापर केला तर हळद शेती नक्कीच फायद्याची ठरेल.
1: हळद लागवड तंत्रज्ञान ही माहिती आपण ऐकलीत वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे.
2: नीट जेई की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्ज्वल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
3: atmamalikonline.com. आत्मा मालिक.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
4: आकाशवाणी मुंबई. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
2: त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची ह्याच्यासाठीच मी सांगते. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्त्राव बाहेर पडत असतो. तो स्त्राव म्हणजे काय आहे, ते एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत. आणि हा स्त्राव अधिक कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, हां, म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणा जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं, तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत, नंतर ओव्हरीज आहेत, म्हणजे जे अंडाशय आहे स्त्रियांमध्ये, तर तेही इन्फेक्शन, तो संसर्ग आहे, तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हां, जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंजेस केले नाही, तिथली स्वच्छता घेतली नाही, तर सगळ्यात महत्वाचं आहे बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पांढरा स्त्राव वगैरे जाण्याचे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक पाळीच्या वेळी जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचेचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेरड्या वासाचा स्त्राव येणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ॲटोमॅटिकली त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली की गर्भाशयातलं जे इन्फेक्शन किंवा संसर्ग हा पुढे जाऊन ज्या बीजवाहक नलिका आहेत फॅलोपियन ट्यूब, तर तो इन्फेक्शन आहे ते संसर्ग तिथेच राहतो. आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात. आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी जे बीज आहे ते वाहून नेलं जात नाही आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता आहे.
1: बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे, ते कशा प्रकारचं वापरावं?
2: सद्यस्थितीमध्ये जास्त आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ऍडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप्स आहेत. आणि जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या, त्याही वापरल्या जातात. तर सॅनिटरी पॅडचा वन टाइम यूज आहे, त्याला आपण डिस्पोजेबल म्हणतो, जे सहज अवेलेबल होतं, ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकतो.

त्याच्यानंतर आहे त्याचं डिस्पोज करणं हे सोपं आहे आणि त्यामुळे ते कसं होतं की ते कम्फर्टेबल आहे मुलींना किंवा वर्किंग प्लेसला घराच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना. नंतर मेन्स्युअल कप म्हणून आहे, सध्या ॲडव्हान्समध्ये आहेत, मात्र मेन्स्युअल कप वापरताना त्याचा अभ्यास असणं, माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण ते फोल्ड करून जननमार्गामध्ये ठेवावे लागतात. मात्र त्याचं प्रॉपर क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित त्याची स्वच्छता करणं किंवा पुढच्या मासिक पाळीत ते व्यवस्थित आधी उकळवणं नंतर ते वापरणं हेही करणं गरजेचं आहे. मात्र याच्यासाठी व्यवस्थित माहिती असणं, नंतर त्याला थोडंसं ट्रेनिंगचीही गरज आहे.

0: धुणं गरजेचं आहे. त्याच्याही पुढे आहे की ते धुतल्यानंतर जे आपण म्हणतो सनलाईट, की जिथे जास्त तीव्र सूर्यप्रकाश आहे त्याच्यामध्ये वाळवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप आणि कॉटनचे कपडेही वापरू शकतो.
1: अच्छा, श्रोते हो, उद्याच्या कार्यक्रमात याविषयी अधिक माहिती घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ याच्यामध्ये आपण आता त्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. ही इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो जो कार्बन डायऑक्साईडपेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गाई, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमानवाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्याचे स्रोत अटत चाललेत, त्यामुळे शेतीवर पण ह्याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद.
0: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात 6:55 संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: विदेश मंत्रालयस्य संसदीय परामर्शदात्री समित्याः चतुर्थ उपवेशने अध्यक्षतां कुर्वन् श्री जाधवः अवचत् यत् योगः प्राकृतिक चिकित्सा च समग्र निवारक स्वास्थ्य सेवायै भारतस्य शाश्वतं योगदानं वर्तते। अस्मिन् उपवेशने भारते योग प्राकृतिक चिकित्सा क्षेत्रस्य विस्तारे स्वास्थ्य संवर्धन सम्बद्धेषु प्रयासेषु च तथा च पारंपरिक चिकित्सा पद्धतीनां वैश्विक प्रसारे च विस्तरेण चर्चा अभवत्। सः अग्रे सूचितवान् यत् सम्प्रति विश्वस्य 90+ देशेषु अन्ताराष्ट्रिय योग दिवसः समारोहः आचर्यते। इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। सकाळच्या 7 वाजलेत। अवतीभवती श्रोतेहो नमस्कार। अवतीभवती कार्यक्रमात सुरुवातीला दिन विशेष। 26 मे 1885 नाटककार कवी आणि विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचा जन्म। 26 मे 1902 नाटककार आणि साहित्यिक कुमुद बांधव अर्थात सदाशिव अनंत शुक्ल यांचा जन्म। 1937 अभिनेत्री तसंच गायिका मनोरमा यांचा जन्म। 26 मे 1945 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म। भारताचे पंतप्रधान माननीय श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून पदभार सांभाळला तो याच दिवशी 2014 साली। दिनविशेष आपण ऐकलं।
2: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर। इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर। कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक NDA एकेडमी सर।
2: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी। 11 साइंस एंड CBSE बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी।
4: विजिट आत्मा मलिक online.com।
1: श्रोते हो, जिल्ह्यात सध्या मान्सूनपूर्व हालचाली सक्रिय होत असताना दिसत आहेत। गेल्या काही दिवसांपासून दुपारनंतर आकाशात ढगांची वाढ, मध्यम स्वरूपाचा गडगडाट, काही भागात तुरळक पावसाच्या हलक्या सरी आणि वाढलेल्या दमटपणानं वातावरणात स्पष्ट बदल जाणवत आहे। दरम्यान काल आठवड्याच्या पहिल्या दिवशी तापमानात 1 अंशानं वाढ होऊन पारा 42.5 अंशावर पोहोचला। गेल्या आठवड्यात तापमानात किंचित घट झाली होती, मात्र 25 मेपासून पुन्हा उष्णतेत वाढ होऊन लागली असून सध्या दिवसाचे कमाल तापमान 41 ते 43 अंश दरम्यान नोंदवलं जात आहे। याचवेळी हवेत वाढलेली आर्द्रता आणि उकाड्यातही वाढ जाणवत आहे। श्रोते हो, वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने हैराण झालेल्या जळगावकरांनी काल एक आगळावेगळा खगोलीय चमत्कार अनुभवला। काल भर दुपारी ठीक 12:40 सुमारास काही मिनिटांसाठी नागरिकांची स्वतःची सावली गायब झालेली होती। शून्य सावली दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खगोलीय घटनेचा क्षण जळगाव शहरासह परिसरातील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं अनुभवला। सध्या जळगावात जिल्ह्यात तापमान 40 पार केलं असून नागरिक उन्हाने त्रस्त आहेत, मात्र या शून्य सावलीच्या निमित्तानं कडक उन्हाची पर्वा न करता अनेक खगोलप्रेमींनी घराबाहेर पडून या खगोलीय घटनेचा आनंद घेतला। श्रोते हो, सूर्य जेव्हा उत्तर गोलार्धात प्रवेश करतो अर्थात उत्तरायण जेव्हा होतं तेव्हा दररोज थोडा थोडा उत्तरेकडे सरकतो। या प्रवासादरम्यान सूर्य डोक्याबरोबर येतो तेव्हा सूर्यकिरण थेट 90 अंशाच्या कोनात जमिनीवर पडतात, त्यामुळे कोणत्याही वस्तूची किंवा व्यक्तीची सावली बाजूला न पडता थेट त्यांच्या पायाखाली जाते। काही काळासाठी सावली पूर्णपणे दिशीनासी होते, यालाच शून्य सावली दिवस म्हणतात।

श्रोतेहो, शाश्वत आणि एकात्मिक कृषी विकासासाठी माती, मधमाशी, गाय आणि गांडूळ हे चार घटक अत्यंत आवश्यक आहेत. रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचा पोत खालवला असून तो सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय शेतीची कास धरणं गरजेचं आहे असं प्रतिपादन कृषी तज्ज्ञांनी केलं आहे.

श्रोतेहो, केंद्र आणि राज्य पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी हयाती प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचं संजय गांधी योजना कार्यालयानं सांगितलं आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ KCIIL केंद्राच्या सहाय्यानं महिला उद्योजिका, हस्तकला निर्मात्या आणि गृहउद्योग चालवणाऱ्या महिलांसाठी वुमत्रा या विशेष ई कॉमर्स प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. जळगाव येथील 19 वर्षीय तरुण उद्योजक काशिफ अहमद शेख बदरुद्दीनने विकसित केलेलं हे डिजिटल व्यासपीठ पूर्णपणे महिला व्यापारी आणि विक्रेत्यांसाठी समर्पित असणार आहे. महिला उद्योजकांनी आपल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी आणि मार्केटिंगसाठी बाहेर जावं लागणं ही मोठी अडचण लक्षात घेऊन त्यांना घर बसल्या थेट जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणं हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी वुमत्रा हे डिजिटल व्यासपीठ एक प्रभावी माध्यम ठरणार आहे. बरेत श्रोते हो, अवतीभोवती कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. नमस्कार. अवतीभोवती हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर
1: कवी
0: अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवर

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,580 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. राज्यातील 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोथे गुरुजींनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया.
2: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे. पोस्टला ऍड्रेस जसं असते पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं काम करता करता करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत मंडळी आजच्या घडीला, त्यांनीही मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे. हा सर्व त्यांच्यासाठी हा भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो.
1: पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग ऍथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित

कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत. त्यामुळं देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. अशा परिस्थितीत खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास आणि सोनं शक्यतो खरेदी करू नये असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. मात्र याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांच्या हस्ते अर्थसहाय्यही वितरित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल राज्य शासन आणि अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुढील 10 वर्षात पुण्यात सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 1000 अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे. काल झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. त्याचं काम याच वर्षी सुरू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 1,580 रुपये प्रतिक्विंटल असा किमान आश्वासित खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल. गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याला क्विंटल मागे केवळ 1,000 ते 1,200 रुपयांचा भाव मिळत होता. कांद्याचे भाव कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत होती. रविवारी काही ठिकाणी कांद्याचा भाव 1,300 ते 1,350 पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काल केंद्र सरकारनं एक परिपत्रक जारी करत 26 मे पासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 1,580 रुपयांचा दर देण्याचं जाहीर केलं. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीष हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. मनीषा हवालदार यांना 22 मे रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं काल चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहनही भुजबळ यांनी केलं आहे. राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमात रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातील विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात काल विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात काल पहाटे एक वाहन 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोकणात फिरायला गेलेले

0: सातारा जिल्ह्यातले 8 जण परतत असताना वाहन चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्यानं ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. या अपघातात मदतकार्य करणारा एक टोल कामगारही मरण पावला. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले. तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात डिंगोरे इथं रविवारी रात्री एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील 4 तरुणांचा मृत्यू झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,500 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळच्या 7:21 होत आहेत.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
3: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
4: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
3: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
5: किंवा संपर्क करा 8600-2021-21.
6: नीट JEE की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए

0: यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
2: श्रोते हो, जिल्ह्यात तापमान 44 अंशापर्यंत पोहोचल्याने हीट स्ट्रोक तसेच डिहायड्रेशन टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
3: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
4: आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय रेणवीत दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या संपन्न आहे, पण नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर थोडा संवेदनशील आहे. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप, उष्णतेच्या लाटा अशा एक ना अनेक प्रकारच्या आपत्ती या येत असतात. त्या कधी मानवनिर्मित असतात तर कधी नैसर्गिक. आता आपत्ती सांगून येत नाही, त्यासाठी आपणास भक्कम अशी तयारी करावी लागते. या तीन स्तरावर ही तयारी असते. आपत्ती पूर्वतयारी, आपत्ती आल्यानंतर त्वरित प्रतिसाद आणि आपत्तीनंतरचं पुनर्वसन. यासाठी सक्षम सुसूत्र अशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणं महत्त्वाचं आहे, आणि ती यंत्रणा आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप प्रभावीपणे काम करते आहे. नियोजन, अंमलबजावणी, समन्वय, जनजागृती याद्वारे विविध योजना राबवल्या जात आहेत. या सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, आपत्ती हे खरं तर सांगून येत नाही, ती अचानक येते. त्यावेळेस आपली जी काही व्यवस्था आहे आपत्तीच्या विरुद्ध लढण्याची, ती भक्कम असणं गरजेचं आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला आपत्ती म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
1: आपत्ती ही अचानक घडणारी घटना आहे जी की नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते. यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. याशिवाय समाजाचं सर्वसाधारण कार्य असतं ते बाधित होतं. याशिवाय या दरम्यान संपर्क यंत्रणा, दळवण यंत्रणा ती बंद पडते, आणि एकूणच स्थानिक प्रशासन असतं किंवा जनता असते याचा सामना करण्यास असमर्थ ठरतं. अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते सर्वसाधारण याला आपत्ती असे संबोधतो.
0: प्रकारही असतील ना सर आपत्ती?
1: नक्कीच. मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मिती असे दोन मुख्य प्रकार आहेत. उदाहरणार्थ पूर, दुष्काळ, दरड कोसळणे, आवर्षण यासारखे हे नैसर्गिक प्रकार आहेत. याशिवाय आग लागणे, रस्ते अपघात, मोठमोठ्या उद्योगात होणारे अपघात असे मानवनिर्मित पण अपघात आपत्ती याचा समावेश होतो यात.
0: सर, या आपत्तीमध्ये टप्पे हे कोणकोणते आहे, आणि आपलं राज्य शासन या वेगवेगळ्या ज्या टप्पे येतात आपत्तीचे त्यामध्ये ते कशा प्रकारे कार्य करते, तर महत्वाचे टप्पे आणि यंत्रणा कशी कार्यान्वित होते?
1: आता आपत्ती येते तर आपत्तीचा परिणाम करण्यासाठीचे जे जे आपण काम करतो ते आपत्ती व्यवस्थापन संबोधतो. आणि आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे हे मुख्यतः तीन विभागात विभागले गेलेत. एक आपत्ती पूर्व काळ, आपत्ती दरम्यानचा काळ आणि आपत्ती नंतरचा काळ, असा या मुख्य तीन टप्पे पडतात. तर आपत्ती पूर्वीचा काळ यात सर्वसाधारणपणे आपत्ती येण्यापूर्वी ज्या ज्या उपाययोजना करतो त्याचा समावेश. उदाहरणार्थ वेगळे मिटिगेशन मेजर्स म्हणजे शमन सौम्यीकरण उपाययोजना असतात, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा

0: असतात किंवा आपत्तीचा सामना करण्यासाठीची पूर्वतयारी व क्षमता बांधणी या मुख्यतः तीन उपायांचा यात समावेश होतो आपत्ती पूर्वकाळात. यानंतर आपत्ती आल्यानंतर मुख्यतः काय असतो रिस्पॉन्स रेस्क्यू अँड रिलीफ म्हणजे आपत्तीला योग्य प्रतिसाद देणं सकारात्मकतेने प्रतिसाद देणं जेणेकरून जास्तीत जास्त जीवित व वित्तहानी आपल्याला कमीत कमी करता येईल. याशिवाय आपत्ती येण्यापूर्वी जर वेळीच आपत्तीची पूर्वसूचना मिळाली तर त्याचा प्रभाव कमी करू शकतो त्याच्यामुळे होणारं नुकसान कमी करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या आपत्तीचे वेळी सूचना देण्यासाठीची जी कार्यपद्धती आहे त्याचा यात समावेश होतो. याशिवाय आपत्ती आल्यानंतर जी नुकसान होतं ती कमी करण्यासाठीची क्षमता बांधणी आणि वेगवेगळे प्रशिक्षण असतात मॉकड्रिल असतात यांचा समावेश या आपत्ती दरम्यानच्या काळात केला जातो आणि त्यामुळे होणारं नुकसान आपत्ती दरम्यान कमी होत.
1: म्हणजे तिन्ही टप्पे महत्वाचे आहे आणि तिन्ही टप्प्यात केले जाणारे कार्यही तितकेच महत्वाचे आहे तरच ते प्रभावी ठरून आपत्तीही कमी नुकसानकारक होऊ शकते. बरं आता आपण बघतो की आपत्ती आली समजा एखादी तर त्यांना भौतिक नुकसान हे होतच होतं ते अटळ आहे. पण कसं आहे आपत्तीमध्ये माणूस असतो मानवी संवेदना असतात स्वप्न असतात आशा असतात या सगळ्यांवर त्याचा प्रभाव होतो. मग त्यामध्ये संवेदनशीलता असणं फार महत्वाचं आहे. तर मग शासन याकडे कसं बघतं दृष्टिकोन काय असतो आपला?
0: शासनाचा निश्चितच संवेदनशील दृष्टिकोन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाचा प्रथमतः दृष्टिकोन असतो की जीवित व वित्तहानी कमी करणं त्यानंतर आपण मालमत्तांचा विचार करतो. शासन यापूर्वी रिॲक्टिव्ह स्वरूपात काम करत होतं म्हणजे आपत्ती आल्यानंतर त्याच्या उपाययोजना करणं परंतु आता याच्यात सकारात्मक दृष्टिकोन अधिक आणत प्रतिसादात्मक म्हणजे प्रोॲक्टिव्ह रोल शासनाने स्वीकारला आहे. त्या अनुषंगाने आपत्ती येऊ नये किंवा आपत्ती येण्याच्या अगोदर ज्या उपाययोजना त्यावर शासन आता अधिक भर देत आहे त्या अनुषंगाने शासन अधिक सकारात्मक आहे निश्चित आहे.
1: नक्कीच आणि संवेदनशील असणं ही तितकंच महत्वाचं आहे. आता आपत्तीपूर्व सूचना ही किती महत्वाची वाटते काय सांगाल याविषयी?
0: कुठल्याही आपत्तीची जर पूर्वसूचना आपल्याला योग्य वेळेत आणि ती जर आपण योग्य व्यक्तींपर्यंत म्हणजे मोस्ट व्हल्नरेबल जो ग्रुप असतो त्यापर्यंत जर पोहोचवलं तर निश्चितच आपण याच्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करू शकतो. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उभारलं आहे आणि यात आपल्याला वेगवेगळ्या एजन्सीज देशपातळीवर काम करणाऱ्या उदाहरणार्थ भारतीय हवामान संस्था आहे इन्क्वाईस आहे NRC आहे NRSC आहे या वेगवेगळ्या संस्थांची आपण कोऑर्डिनेशन केलं आहे आणि त्यांच्या जी वेगळी माहिती असते ते ज्या आपल्याला वेगळी माहिती त्याच्याशी आपण त्याचा उपयोग करून आपण जनतेपर्यंत वेळीच अलर्ट इश्यू करतो. मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या 2025 आलेल्या पुराकाळात जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक आपण SMS अलर्ट्स इश्यू केलेत. यात मग पुरामुळे असतील काही चक्रीवादळाचे होतील काही विजामुळे होणारे नुकसान याचेही अलर्ट्स आपण इश्यू केले. त्यामुळे वेगवेगळे अलर्ट्स योग्य वेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे मुख्यतः काम आपण करतो. याशिवाय वेगळ्या प्रतिसाद एजन्सीसोबत सुद्धा कोऑर्डिनेशन करतोय आपण आणि या प्रकारे वेगळ्या प्रतिसाद एजन्सी याशिवाय शासनाचे वेगळे विभाग म्हणजे जिल्हा स्तरावर काम करणारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून आपण ते काम करतोय.
1: नक्कीच म्हणजे पूर्वसूचना अत्यंत महत्वाची त्यामुळे जीव वाचले जातात आणि जोखीमही कमी होते आणि ती आपण देत आहात.
0: नक्कीच
1: ज्या आपत्ती येतात त्याची जोखीम खऱ्या अर्थानं कमी होऊ शकते कारण की आधुनिक तंत्रज्ञान हे खूप प्रभावी आहे आणि त्याचा वापर हा सगळीकडेच केला जातो आहे. तर आपणही तो करतात का आणि करत असाल तर कशा पद्धतीनं?
0: नक्कीच महाराष्ट्र शासन या दृष्टीने जे जे आधुनिक तंत्रज्ञान ते वापरण्याचा प्रयत्न करते. आपल्या स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. यात मुख्यतः आपण जर बघितलं तर राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र कार्यकालन केंद्र यात आपण संचार माध्यमांचं अत्याधुनिक साधनं वापरतो. मोबाईल फोन असेल सॅटेलाईट फोन असेल इंटरनेट फोन असतील हॅम रेडिओ असतील VHF असे वेगवेगळ्या आधुनिक संप्रेषण साधनांचा वापर करतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सर्वसाधारण जी संप्रेषण साधनं आहे ती बंद पडतात त्यावेळेस सर्व संपर्क यंत्रणांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आपण ही आधुनिक साधनं वापरतोय. याशिवाय आपण मागील 30 वर्षाचा गावनिहाय जो डाटा आहे तो डाटा आपण JIO DSS सेंटरमध्ये आणला आहे आणि आपण गाव पातळीपर्यंत मागच्या 30 वर्षाची आपत्ती प्रवणता आपण मॅपवर घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण गावाची आपत्ती प्रवण क्षमता कोणतं गाव किती ठिकाणी किती आपत्तींना प्रभावित होऊ शकतं याचा अंदाज आपण केला आहे. याशिवाय आपण सॅटेलाईट इमेजरी आणि वेगवेगळ्या एजन्सीजचा पण वापर करतो. उपग्रहाद्वारे जी आपल्याला माहिती त्याचाही उपयोग करतो. विशेषतः मागील 2025 जो पूर आला त्यात सोलापूर शहराचे सिन्हनदीकडे वसले त्याच्या तिथं पूर येण्याचे

0: आपण 48 तास अगोदर सूचना दिली आणि त्या अनुषंगाने त्यांचं तिथल्या अफेक्टेड लोकांचं आपण पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केलं, त्यामुळे की शून्य आपत्ती मृत्यू आपण साध्य केले. या अनुषंगानेच आपण सर्व उपलब्ध जी प्रगत साधनं आहेत त्यांचा वापर करून आपण आपत्ती व्यवस्थापन करतोय.
1: नक्कीच, म्हणजे तंत्रज्ञानामुळे जीवित हानी ही टळते आहे, हे फार महत्वाचं आणि मोलाचं आहे. आता आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद हा खूप महत्वाचा असतो, तो नेमका कसा कार्यान्वित होतो आणि एनडीआरएफ असेल किंवा एसडीआरएफ असेल यांच्यामध्ये समन्वय कसा होतो, या संपूर्ण बाबीविषयी काय सांगाल?
0: आता आपल्याला अलर्ट्स वेळेवर आले हे ठीक आहे, त्यामुळे ते अलर्ट्स दिले, परंतु बऱ्याचदा स्थानिक प्रशासन याला असं, त्यामुळे आपण शासनामार्फत अधिकची कुमक देतो तिथे. त्यात मग आपले महत्वाचे लीड एजन्सी आपले एनडीआरएफ नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, याशिवाय आपल्या राज्याची पण स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे. तर या सर्व यंत्रणांच्या आपल्याकडे महाराष्ट्रात 18 टीम एनडीआरएफच्या आहे आणि 6 टीम एसडीआरएफच्या आहेत. यांचं आपत्ती काळात आपण प्री पोझिशनिंग करतो, म्हणजे जेणेकरून आपत्तीमध्ये प्रतिसाद देण्याला जो कालावधी तो मिनिमम राहावा आणि शून्य मृत्यूचं उद्दिष्ट साध्य राहावं, हे आपण काम करतो. याशिवाय जेव्हा एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून ही आपत्ती नियंत्रित करणं अवघड होतं, त्यावेळेस आपण भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांची मदत घेतो. विशेषतः मागील पुरात मोठ्या प्रमाणात आर्मी वेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केली गेली होती. याशिवाय पुरात अडकलेले जे नागरिक आहेत त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी आपल्या नेव्ही आणि एअरफोर्सची मदत झालेली आहे, आणि मागच्या पुरातही आपण मोठ्या प्रमाणात एअरलिफ्ट केलेत लोक.
1: म्हणजे सगळ्या संस्था त्यावेळी एक कार्यान्वित होतात, एकत्र येतात आणि आपत्तीला तोंड देतात.
0: कारण आपत्ती व्यवस्थापन हे काही एका संस्थेचं काम नाही, त्यात वेगवेगळ्या संस्था जर एकत्र काम केलं, समन्वयाने काम केलं, तर अधिक प्रभावी आपण आपत्ती व्यवस्थापन करू शकतो.
1: यात समन्वय सगळ्यात महत्वाचा आहे.
0: नक्कीच.
1: आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय, देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
0: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला, आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात यासंबंधीचे शासनाचे जे वेगळे विभाग आहेत 16 त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत, आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत, आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
1: कार्यान्वित व्यवस्थित झालेलं आहे, जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आत्ताच आपण आपत्ती कोणतीही असो त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारी, योग्य नियोजन आणि वेळेवर केलेली अंमलबजावणी किती महत्वाची ठरते याविषयी जाणून घेतलं. आज आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापक विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर होते. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे या विषयाच्या अनुषंगानं माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटणार आहे पुढच्या कार्यक्रमात. कारण या विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढच्या कार्यक्रमात असा सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. ठीक 7:40 डॉक्टर परीक्षित

0: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळच्या 7:40 झाली आहेत. आता ऐकूया डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: कार्यक्रमात सुरुवातीला संसार या चित्रपटातलं गीत, गायक कलाकार लता मंगेशकर, गीतरचना जगदीश खेबुडकर यांची, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
3: तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं भक्तिगीत

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम. यानंतर अरुण दाते यांनी गायलेलं भावगीत

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम. यानंतर उषा मंगेशकर यांनी गायलेलं भावगीत.

डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि IPL स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. आता सविस्तर बातम्या. क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीचं यजमानपद भूषवतील. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी बोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी होतील. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जागतिक हितासाठी एक सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्यासाठी तसंच समृद्ध, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्र एकत्र आली आहेत. या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं भारत या बैठकीचं यजमानपद भूषवत आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्रसिंग देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांगी अॅथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटॉलॉजी आणि आर्किडेरियमला भेट देणार आहेत. तसंच गंगटोक शहरात महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पिंक बसला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करतील. उद्या त्या नाथुला इथं भेट देऊन तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील. त्या दिवशी गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गंगटोक इथल्या पालजोर मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात त्या सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचं पोलीस सन्मानचिन्ह प्रदान करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात भारताच्या सीमा भागांचा दौरा करणार असून सुरक्षेशी संबंधित बैठकाही घेणार आहेत. काल रात्री ते राजस्थानमधल्या बिकानेर इथं पोहोचले. ते आज सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांजू सीमा चौकीला भेट देतील आणि सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करतील. आज दुपारी गृहमंत्री शहा बिकानेरमधल्या सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्रालय, राजस्थान सरकार आणि BSF चे अधिकारी तसंच 5 सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. याशिवाय गृहमंत्री शहा येत्या 29 रोजी भूज शहराला भेट देतील आणि तिथल्या BSF च्या एका सीमा चौकीचा दौरा करतील. तर येत्या 5 जूनला शहा त्रिपुराच्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. त्यानंतर ते

पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघुउद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना आणि बोटींना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेनं युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरू केल्यानंतर काही तासातच ही घडामोड घडली आहे. युद्धविरामादरम्यान सैनिकांचं संरक्षण करताना अमेरिकी सैन्य संयमानं वागत असून हे हल्ले क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींवर करण्यात आले, असं सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं आहे. दरम्यान इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठीच्या कोणत्याही करारामध्ये सौदी अरेबियासह अन्य देशांनी अब्राहम करारात सामील होण्याची अट समाविष्ट असावी, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणसोबतच्या वाटाघाटी चांगल्या प्रकारे सुरू आहेत, परंतु एकतर सर्वांसाठी एक उत्तम करार होईल किंवा कोणताही करार होणार नाही. करार न झाल्यास पुन्हा युद्धभूमीवर गोळीबार सुरू होऊ शकतो आणि तो पूर्वीपेक्षा अधिक मोठा आणि अधिक तीव्र असेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अब्राहम करार हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेले करार आहेत, ज्यांचा उद्देश इस्रायल आणि अनेक अरब आणि मुस्लिम बहुल देशांमधील संबंध सामान्य करणं हा आहे. दरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडी प्रगती झाली आहे, परंतु करार तत्काळ होण्याची शक्यता नाही, असं इराणनं म्हटलं आहे. भारतासह जगभरातील लाखो नागरिक आज सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जमले आहेत. 5 दिवसांच्या हज यात्रेसाठी मिना इथल्या तंबूंच्या शहरात हज यात्री एकत्र आले. आज पूर्ण दिवस हे हज यात्री अराफात मैदानात प्रार्थना करतील. त्यानंतर उद्या मिना इथं प्रतिकात्मक पद्धतीनं कुर्बानीची प्रथा पूर्ण केली जाईल. सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले असून त्यामुळे दिल्लीत आता सीएनजीचा दर प्रति किलो 83.09 रुपये झाला आहे. सरकार योग आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करत आहे, असं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची 4थी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भारतात योग आणि निसर्गोपचार क्षेत्राचा विस्तार तसंच आरोग्य कल्याणाच्या प्रसाराशी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या जागतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलानं एकत्रितपणे या ठिकाणी बचाव कार्य राबवलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून या परीक्षा सुरक्षित, निर्धोक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. प्रधान यांनी देशातील सर्व मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून यासंदर्भात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तो यंदा काहीसा आधीच केरळकडे सरकत आहे. त्यामुळे आज केरळच्या 4 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या काही दिवसात देशाच्या सीमाभागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. याबरोबरच

0: हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 8:40 होत आहेत. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला धरती या चित्रपटातलं गीत गायक कलाकार मोहम्मद रफी, गीतरचना राजेंद्र कृष्णा यांची, संगीतकार शंकर जयकिशन.

0: सकाळी 7:40 ते 8 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2
2: से चलने वाली सुपरफास्ट
3: एक्सप्रेस के यात्रियों. ताई तुला नहीं घाला मोबाइल चार्ज करायचा होता.
2: तुझं डोकं चार्ज कर.
3: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
2: पाहिलंस
3: बाबा थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील फ्री वायफाय आहे ना.
2: बुद्धू सुधर जरा.
3: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
4: करा योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट.

गुमनाम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार मोहम्मद रफी आणि शारदा. गीतरचना हसरत जयपूर यांची, संगीतकार शंकर जयकिशन. लखलख चंदेरी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर ब्लॅकमेल या चित्रपटातलं गीत. गायक कलाकार किशोर कुमार, रचना राजेंद्र कृष्ण यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
1: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
0: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
1: का?
0: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
1: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे गे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 मिनिटांनी.

आप आए बाहर आई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलंत. गायक कलाकार मोहम्मद रफी, गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. लखलख चंदेरी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आया सावन झुमके या चित्रपटातलं गीत गायक कलाकार मोहम्मद रफी, गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

बेमिसाल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार किशोर कुमार, रचना आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन. लखलख चंदेरी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर चित्रपट बॉबी, गायक कलाकार शैलेंद्र सिंग, रचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

दुसरा आदमी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार किशोर कुमार, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांचे, संगीतकार राजेश रोशन. लखलख चंदेरी कार्यक्रमातलं शेवटचं गीत आहे दोस्ताना या चित्रपटातलं. गायक कलाकार किशोर कुमार आणि आशा भोसले. रचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: दोस्ताना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात. आणि याबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपला. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:30 होत आहेत.
1: नीट जेई की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
2: atmamalikonline.com. आत्मा मालिक
3: ये. सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
4: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली

0: आकाशवाणी।
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
2: किंवा संपर्क करा 8600 20 21 21।
3: कागद पेन नाही यावेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. लेणं संस्कृतीचं या कार्यक्रमात आज भानुदास गडद चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही बंजारा गीतं आपण ऐकणार आहात.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आता लोकसंगीताच्या कार्यक्रमात रोशन सातारकर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या काही लावणी आपण ऐकणार आहात.

रोशन सातारकर आणि सहकाऱ्यांनी गावलेली लावणी आपण ऐकलीत. लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, जिल्ह्यात तापमान 44 अंशापर्यंत पोहोचल्याने हीट स्ट्रोक तसेच डिहायड्रेशन टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि डोक्याचे संरक्षण करावे. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे सकाळी आणि संध्याकाळी करावी. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. जनहितार्थ प्रसारित, आकाशवाणी जळगाव.

0: यासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
1: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टाईलिश डिझाईन्स।
0: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत।
2: श्रोते हो नमस्कार, दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत। श्रोते हो, अधिक महिना आलाय आणि सर्वत्र धार्मिक वातावरणही दिसतंय। या पुरुषोत्तम महिन्यात अनेक ठिकाणी पूजा अर्चा होतात, 33 मेहून जेवणावळी असतात, तसंच आपल्या विष्णुरूप जावयाला अधिक मासानिमित्त दानही दिलं जातं। आज आपल्याला कोणकोणत्या चांदीच्या खास वस्तू आहेत ज्या या महागाईतही देणं परवडतं आणि जावयालाही आवडतं, याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत पुना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक। मोडक साहेब नमस्कार।
3: नमस्कार। अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास। भगवान विष्णूंनी त्या महिन्यालाच नाव दिलंय पुरुषोत्तम मास, कारण पुरुषोत्तम
2: पुरुषांमधला उत्तम।
3: जेव्हा आपण आपली मुलगी एखाद्या मुलाला देतो तर तो उत्तम असणार, पुरुषातला उत्तम असा आपण निवडून आपल्या मुलीला देतो, त्यामुळे तो पुरुषोत्तम मास। आणि मग पुरुषोत्तम मासात काय करायचंय, तर दानधर्म करायचंय। आणि मग दानधर्म करायचंय तर पुरुषोत्तम आपल्या समोर असताना दुसरा कोण शोधायचाय, म्हणून आपण जावयाला ते दान देतो।
2: खरे खरे।
3: आणि दान देताना प्युरिफिकेशन करायचंय, म्हणजे सेल्फ प्युरिफिकेशन करायचंय, त्या महिन्यामध्ये चांगले सत्कार्य करायचे, देवदेवतांचं स्मरण करायचंय, म्हणून आपण ते अनरसे छिद्राचे, छिद्रातून प्युरिफिकेशन होतं। आणि त्याच्यावरती दिवा ठेवायचा की ते लावून जावयाला द्यायचं, कारण पुरुषोत्तम आहे, त्याचं औक्षण होणं गरजेचं आहे।
2: बरोबर आहे, श्री विष्णूंचं
3: विष्णूंचं स्वरूप। आता दिवे वेगवेगळे येतात, नंदादीप आपल्याला माहिती आहे, तेलवात ज्याच्यामध्ये तेल असतं, वरती वाती करता रॉड असतो, लक्ष्मी दिवा असतो त्याच्यामध्ये पिंपळ पान असतं, कमळ असतं आणि लक्ष्मीची प्रतिमा असते, त्यासमोर समईचे सारखे आकार किंवा दिव्याचा आकार किंवा तेल दिव्याचा आकार किंवा निरांजनाचा आकार केलेला असतो, त्याच्या मागे प्रतिमा असते लक्ष्मीची गणेशाची, त्याच्यापुढे दिवा असतो। त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आता ऑक्सिडाईज पण निघालेत, जड वजनाचे निघालेत, ज्याला कास्टिंगचे असतात, पूर्ण मोराचा आकार असलेले आणि पुढे तेलाचा दिव्याचा आकाराचं असा दिवा, तो मोर दिवा म्हणून येतो। त्यानंतर कमळावरती पण एक निरांजन करायची आता नवीन फॅशन निघाली, खाली कमळाचा आकार आणि वरती निरांजनाचा दिवा। आता हे सगळे जे दिवे आहेत हे साधारणपणे 10-20 ग्रॅम पासून 70-80 ग्रॅम पर्यंत येतात।
2: बर,
3: आता वाढलेल्या चांदीच्या किमतीच्या बाबत ताट मिळणं जावयाला म्हणजे फार दुर्लभ गोष्ट झाली, त्याच्यावर का लकीतोच। साधारणपणे या दिव्यांची वगैरे जर मजुरी बघितली तर 4-5% असते किमतीच्या, 4-5% असते। जास्वंद दिवा म्हणून फार प्रसिद्ध आहे, कारण तो गणपतीला जास्वंद प्रिय असतो, त्यामुळे गणपतीच्या काळात वापरता येतो। त्याच्यामध्ये कसं असतं, जास्वंदाचं फुलाच्या याच्यावरती गणपती लक्ष्मी विष्णूचं हे केलेलं असतं बाजूला, म्हणजे जास्वंदाचं फूल, त्याच्या समोर दिवा, त्या दिव्याच्या कडेला लक्ष्मी गणपतीच्या मूर्ती म्हणजे प्रतिमा, आणि तो साधारण 30-50 ग्रॅम पर्यंत असतो। जास्वंद दिवा हा पॉप्युलर प्रकार आहे।
2: बर,
3: तर आता अधिक मासामध्ये चांदी ही दान करायला सर्वोत्तम, आणि ती द्यायची कोणाला, तर पुरुषोत्तमाला, म्हणजे आपल्या दृष्टीने सासू सासऱ्यांच्या दृष्टीने त्या पुरुषोत्तम कोण, तर त्यांच्या लेखीचा नवरा।
2: बरोबर।
3: तर पुरुषोत्तमाचं दान हे करण्याकरता म्हणून जावयाला ते दिलं जातं, आणि साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा अधिक मास येतो,
2: अधिक मास येतो,
3: त्यामुळे जावयाला साधारणपणे 16-17 वेळा तर अधिक मास त्याच्या लग्नाच्या आयुष्यामध्ये मिळतोच मिळतो। पण निदान चांदी किती महाग झालेली असली तरी मला तरी असं वाटतं की एकदा तरी लाडका जावई ठरावा प्रत्येकच घरामध्ये, आणि त्यांनी त्याला ताट वाटी भांड्याचं द्यावं आणि नंतर मग असे छोट्या छोट्या वस्तू द्याव्यात। त्यामुळे जावई लोकांनी लक्षात ठेवा की सासू सासऱ्यांना सांगा की एकदा तरी मला तुम्ही लाडका म्हणा आणि मला ताट वाटीचं वाण द्या।
2: मोडक साहेब, अधिक मासानिमित्त जावयाला दान देण्यासाठी बजेटमध्ये बसतील असे दिवे, समई आणि अन्य उपकरणांची आपण आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत, मी आपले मनापासून आभार मानते, धन्यवाद।
4: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात, दागिना म्हणजे पू ना गाडगीळ अँड सन्स, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला, 10:10 आपली आवड, श्रोत्यांच्या मनपसंत मराठी फरमाईशी गीतांचा कार्यक्रम।

0: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दागिना म्हणजे पू ना गाडगिळ अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पू ना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पू ना गाडगिळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज.
3: आणि जावया

रसिक हो, कार्यक्रमात सुरुवातीला बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं गीत गायक कलाकार आशा भोसले आणि महेंद्र कपूर या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत म्हैसवाडी तालुका मलकापूर येथून शत्रुघ्न धाडे, वाल्मिक धाडे, निनाजी धाडे, स्वप्नील धाडे आणि अजय खिरोडकर. वरुडजवळ महाराष्ट्र इथून बाबासाहेब वाडुदे, मीनाक्षी चर्पे, रजनी किनोरे. पुणे येथून पंकज वाडुदे, आर्या, प्रियंका यांनीसुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

भिंतीला कान असतात या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार सुधीर फडके या गीतासाठी पसंती कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी. नसवाला चौक मलकापूर येथून संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय कुमार चौहान. जत जिल्हा सांगली येथून राम कुलकर्णी आणि श्याम कुलकर्णी यांनीसुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली होती. वागेश्वर रेडिओ श्रोता संघ वाघाडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून बाबासाहेब काळे, पांडुरंग काळे, प्रेरणा, वेदांत, बद्रीनाथ पठाडे यांनीसुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली. आपली आवड श्रोत्यांच्या मनपसंत फरमाईशी मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर मोहम्मद रफी यांनी गायलेलं भावगीत आपण ऐकणार आहात. या गीतासाठी पसंती कळवली आहे या श्रोत्यांनी. प्रियदर्शनी आकाशवाणी श्रोता संघ येथून रथचौक बहादरपूर जिल्हा जळगाव येथून संतोष कुमार सोनार, नरेंद्र दंड कव्हाळ, रवींद्र सोनार, सन्नी मुन्ना, बंडू दादा एरोड्रम थाना लक्ष्मीनगर अनाज मंडी येथून राम लक्ष्मण, भरत शत्रुघ्न खर्चे, ललिता खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, संजना मालती, स्वाती प्रयाग चौधरी, कुमारी देविका चौधरी

हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकारी या गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. गवई रेडिओ श्रोता संघ घाटे घाटंजीवरून सर्वेश, शर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी, समस्त गवई परिवार. सारस रेडिओ श्रोता संघ तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे आणि समर्थ उंबरे यांनीसुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली. आपली आवड आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर शापित या चित्रपटातील गीत गायक कलाकार आशा भोसले आणि सुरेश वाडकर या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत सागर श्रोतांगण निंभोरा येथून बबनराव जोशी, हेमंत जोशी, मनीषा जोशी, अभिजित जोशी, करिश्माताई, अशोक देशमुख, अलोक कुलकर्णी. तसंच तुळशीराम डेरे पेंटर, मायावती तुळशीराम डेरे, संदेश प्रज्वल, अमोल डेरे, अनुत संदेश डेरे.

चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक. या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत दर्यापूर बाभली येथे.

गजानन येले, नवदीप येले, शेरी वडनेर अकोला इथून बलदेव दामोदर आणि अरुणा दामोदर, महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे हे आहेत वरुड जळुका येथून. आपली आवड आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर लक्ष्मीची पावले या चित्रपटातलं गीत गायक कलाकार सुधीर फडके आणि आशा भोसले या गीतासाठी पसंती कळवली आहे या श्रोत्यांनी. मुक्काम पोस्ट अंबाई, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून देवीदास निकम, समस्त निकम परिवार. तसंच गौतम नगर, जिल्हा नांदेड येथून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे यांनीसुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे.

रे संसार संसार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत सतीश वाघमारे, अतिश वाघमारे, स्वाती वाघमारे, वर्षा वाघमारे, श्रमण वाघमारे, श्रुमेण वाघमारे हे आहेत MIDC चंदननगर सातारा येथून. वारणा शहापूर कोल्हापूर येथून विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण आणि माया चव्हाण यांनीसुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे. मुक्काम पोस्ट येडगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे AD कांबळे यांनीसुद्धा या गीतासाठी पसंती कळवली आहे. तसंच मुक्काम पोस्ट चांदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून तुषार कुरणे, प्रासिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण येळगुडकर यांनीसुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली. आपली आवड आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर जैत रे जैत या चित्रपटातलं गीत गायक कलाकार लता मंगेशकर, रवींद्र साठे, चंद्रकांत काळे आणि सहकारी या गीतासाठी पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. जीवन ज्योती रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट वसारे जिल्हा वाशिम येथून एकनाथ काळे, आशाताई काळे, ज्ञानेश्वर काळे, शिवांशू मगर पाटील, रवींद्र पवार, श्री रोकडेश्वर नगर पांगरा शिंदे तहसील वसमत जिल्हा हिंगोली येथून टेलर रामचंद्र धोंडेबा इंगोले, सुनील जबडे, नामदेवराव शिंदे पाटील, चांदू बलखंडे, मास्टर विलास शिंदे पाटील, अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली येथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू ठोके, तसंच छत्रपती शाहूनगर हिंगोली येथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत टिक्कू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले आणि श्री माटेश्वर रेडिओ श्रोता संघ नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा येथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, शुभम बालाजी बोबडे, सुवर्णा वेणुताई, वैष्णवी बोबडे, नौकीकर मारुतराव भुसारी यांनीसुद्धा या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे.

बन्या बापू या चित्रपटातलं गीत आपण ऐकत आहात उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या स्वरात. या गीतासाठी पसंती कळवली आहे शुगर फॅक्टरी गेवराई इथून दिनकर सालवे, रणजित थोरात, लक्ष्मण जगताप. गांधी चौक रोपड पंजाब इथून हरदेव मिका, बलविंदर बिरक, जयतक बिरक आणि मिका बिरक.

श्रोते हो, जेव्हा आपण धर्मेंद्रजींचा उल्लेख करतो तेव्हा ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांच्याशिवाय तो अपूर्ण वाटतो. पडद्यावर आणि पडद्यामागेही या जोडीनं प्रेक्षकांच्या

मनावर अधिराज्य गाजवलं. काल जेव्हा हेमाजींनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला तेव्हा हेमाजींसोबत आपण सर्व नक्कीच भावूक होतो. चला तर ऐकूया या सदाबहार जोडीचं शोले चित्रपटातलं हे गीत. हा चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड. या चित्रपटानं एक इतिहास रचला.

श्रोते हो, धर्मेंद्रजींचा उल्लेख निघाल्यानंतर त्यांचा तो पंजाबचा असल गावरानबाज, ती अफाट ऊर्जा आणि चेहऱ्यावरील तो निरागस डॅशिंग अंदाज आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. पंजाबच्या मातीतून आलेला हा रांगडा गडी जेव्हा पडद्यावर डान्स करायचा

तेव्हा संपूर्ण थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडायचा. प्रतिज्ञा चित्रपटातलं हे गीत त्यांच्या याच बेधुंद बिंदास्त आणि जट स्वभावाचं हुबेहूब दर्शन घडवतं. मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे गीत आजही तितकंच ताजतवानं वाटतं.

0: श्रोते हो, धर्मेंद्र जींनी चित्रपटामध्ये जितक्या ताकदीनं ॲक्शन आणि रोमांस केला तितक्याच ताकदीनं त्यांनी प्रेक्षकांना हसवलंसुद्धा. चुपके चुपके चित्रपटातील त्यांचा प्राध्यापक परिमल त्रिपाठी आणि चौकीदार राघवेंद्र यांची भूमिका आजही आपल्याला खळखळून हसवते. ऋषिकेश मुखर्जी यांच्या या चित्रपटातील हे अतिशय गोड गीत आता तुम्ही ऐकणार आहात.
1: चल शुरू हो जा.

0: Saregama, 1, 2, 3, 4. Saregama, ma saregama, sarema, magaresa. Saregama, ma saregama, sarema, magaresa. Magaresa, magaresa, magaresa, magaresa, magaresa, magaresa, magaresa.
1: श्रोते हो, धर्मेंद्रजींचा चित्रपटसृष्टीतला हा प्रवास केवळ एक अभिनेत्याचा प्रवास नाही, तर एका संपूर्ण युगाचा इतिहास आहे. पंजाबच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या एका तरुणानं आपल्या अभिनय आणि कष्टाच्या जोरावर तब्बल 6 दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च योगदानासाठी मिळालेला फिल्मफेअर लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड, त्यानंतर भारत सरकारतर्फे देण्यात आलेला पद्मभूषण, आणि आता हा देशातला सर्वोच्च दुसरा नागरी सन्मान पद्मविभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या अथांग कलासाधनेला संपूर्ण देशानं दिलेला एक सर्वोच्च आणि भावनिक मानवंदना आहे. धर्मेंद्रजी आज जरी आपल्यात नसले तरी त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका, त्यांचा तो निरागस अभिनय आणि ही अजरामर गीतं पिढ्यान पिढ्या आपल्या मनात जिवंत राहतील. गात रहे मेरे दिल या कार्यक्रमाची सांगता करताना त्यांच्याच आयुष्याचं जणू सार सांगणारं मेरा गाव मेरा देश या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकणार आहात. श्याम सवेरे दिल में हमारे बस आप ही रहते हो.

बऱ्याचदा श्रोते हो गात रहे मेरा दिल कार्यक्रमातून मी रेणुका आता आपली अनुमती घेते. नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 11:30 झाली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला सलील कुलकर्णी आणि अंजली कुलकर्णी यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत, संगीतकार सलील कुलकर्णी.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर सलील कुलकर्णी यांनी गायलेलं गीत, रचना संदीप खरे यांची, संगीतकार सलील कुलकर्णी, कमलेश भडकमकर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: सलील कुलकर्णी आणि विभावरी आपटे जोशी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. रचना संदीप खरे यांची होती, संगीतकार सलील कुलकर्णी आणि कमलेश भडकमकर. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून.
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
3: किंवा संपर्क करा 8600 20 21 21.
4: नीट जेई की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे.

सलील कुलकर्णी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. रचना संदीप खरे यांची होती, संगीतकार सलील कुलकर्णी. आणि याबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 300.5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतायत. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आता सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरूरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित, अरे जरा बाल्कनीत जाऊन त्या चिकोड्या तेवढ्या उलटून ये ना प्लीज.
1: काय काय काय उलटून येऊ?
0: अरे साबुदाण्याच्या चिकोड्या केल्या आहेत थोड्याशा, मी मगाशी एकदा उलटवून आले, आता तू जा.
1: अगं बाहेर ऊन बघ केवढं आहे, काळा वगैरे झालं तर मी.
0: तू पण ना, जिथे तिथे तुला विनोद कसले सुचतात रे. हा आणि आता आणखी काय काळा का गोरा काय व्हायचा बाकी आहे तू?
1: हे माझ्या आई समोर बोल फक्त, हे कशी रिॲक्ट करेल ती? आणि हे बघ, मी विनोद वगैरे करत नाहीये, खरंच माझी त्वचा टॅन होईल.
0: अरे पण त्या चिकवड्या म्हणजे साबुदाण्याच्या पापड्या खाताना मात्र मजा येईल, कुरुम कुरुम करत खाशील बरा, हो की नाही?
1: म्हणजे तुम्हाला कामाला लावायचं ठरवलंच तर बोल काय करू.
0: अरे काय करू काय काय करू, बाहेर जा, एक एक चिकोडी उचल आणि उलट करून ठेव, झालं.
1: ठीक आहे ठीक आहे, लहान असताना आईला नेहमी मदत करायचोच हे करण्यासाठी, आणि फक्त आईलाच नाही शेजारच्या काकूंकडे सुद्धा जायचो.
0: म्हणजे केवढा एक्सपिरियन्स आहे तुला. पण मग आज बायकोला मदत करायची आहे, तेवढी कुरकुर कुरकुर कशाला चाललीय?
1: कुठे कुरकुर केली मी सुखदा, मी फक्त म्हटलं काळा होईन वगैरे. ठीक आहे जातो चिकवड्या उलटायला.
0: आणि मी काही इथे नुसती बसली नाही बरं का, थोड्याशा चकल्या सुद्धा करणार आहे मी.
1: हे पण मी त्या चकल्या बिकल्या उलटवायला किंवा तळायला बसणार नाही, आधीच सांगून ठेवतोय तुला.
0: अरे अरे अरे, असं काय करतोय? ह्या काही दिवाळीच्या फराळातल्या चकल्या आहेत का लगेच तळायला? वाळवणातल्या चकल्या आहेत.
1: बरं बरं ठीक आहे, तू मला हे सांगू नकोस. सुखदा, आमच्या शेजारच्या त्या काकू होत्या ना, चिकवड्यांना चिकोड्या म्हणायच्या. मग हे आणि ते वेगळं असतं का ग?
0: नाही, चिकवड्या चिकोड्या पापड्या सगळं काही एकच आहे, आणि आजकाल ते इन्स्टावर पण दाखवतात बरं.
1: ओके ओके, आज की नाही माझ्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. आपल्या लहानपणी आई आजी काकू मामी उन्हाळ्यामध्ये काय काय काय काय बनवायचं नाही?
0: उन्हाळी वाळवणातल्या गोष्टी केवढी व्हरायटी असायची, तरे तरेचे पापड कुरडया.
1: आणि ते काय ते चमच्याने घालतात?
0: ते सांडगे, कुणी हाताने सुद्धा घालतात. वेगवेगळ्या डाळी घालून त्याचे सांडगे करून ठेवायचे, मग जेव्हा भाज्या कमी मिळतात तेव्हा हे सांडगे तोंडी लावणं म्हणून वापरायचे.
1: पण मला सर्वात काय आवडायचं सांगू?
0: हा,
1: बटाट्याचा केस आणि वेफर्स. म्हणजे आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं बघ.
0: आणि उडदाचे पापड काय किंवा बटाट्याचा केस काय, अर्धवट ओले अर्धवट सुकलेले असं खातानाची मजा तर आहा बाहार असायची. खरंच तू म्हणालास तसं, त्या आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं.
1: अगं आणि आमची नमात्या कोकणातून ते पोह्याचे पापड ते पाठवायची, आणि घरचे आंबे त्या आंब्याची आंबा पोळी पाठवायची, ती वेगळीच मजा असायची बघ.
0: पोह्याचे पापड सुद्धा साधे आणि ताकातले, काय चव असते ना या पापडांची.
1: पण सुखदा, जसं दिवाळीच्या फराळाचं झालंय ना, तसंच या वाळवणातल्या पदार्थांचं सुद्धा झालंय असं तुला नाही वाटत का?
0: म्हणजे रे?
1: म्हणजे बघ, दिवाळी फराळाचे सगळे पदार्थ आता 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याची पूर्वी जशी क्रेज असायची ना तशी राहिलेली नाही आता.
0: आपण खरंच किती आतुरतेने वाट पाहायचो दिवाळीची, फक्त या फराळाच्या पदार्थांसाठी, कारण चकली किंवा शंकरपाळे एरवी क्वचितच खायला मिळायचे.
1: हो ना, तसंच झालंय या पापड कुरड्या वगैरेंचं, म्हणजे सगळ्या गोष्टी सगळीकडे 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याचं अप्रूप असं काही राहिलं नाही.
0: खरंय काही अंशी तू म्हणतोस ते, पण अर्थात घरी केलेलं वेगळंच ना. हा आणि असू दे, मी काय म्हणते हे बघ रोहित, नंतर प्लीज भांडी तेवढी लावून ठेव आणि मशीन मधले कपडे वाळत घाल.
1: का का? म्हणजे आज आपली रेखा तुझ्या भाषेत कामवाली नव्हे तर तुझी गृहसखी सुट्टीवर आहे की काय?
0: अरे हो, तिचा सकाळीच फोन आला. तिला दर महिन्याला हा थोडा त्रास असतोच.
1: अच्छा, म्हणजे तो नेहमीचा त्रास बायकांचा?
0: हो रे, मासिक पाळीचा. तरी हल्ली स्त्रिया सुद्धा स्वच्छतेची काळजी घेतात, म्हणजे ही आपली रेखा सुद्धा सॅनिटरी पॅड्स वगैरे वापरते म्हणाली, पण तरी कधी कधी व्हायचा तो त्रास होतोच.
1: यावरून मला आठवलं, परवा येताना आपल्या पालिकेच्या दवाखान्याबाहेर बोर्ड लावलेला बघितला.
0: कसला रे बोर्ड?
1: 28 मे या दिवशी तिथे याच संदर्भात एक शिबिर आयोजित केलेलं आहे, कारण 28 मे काय म्हणतात त्याला, जागतिक मासिक पाळी दिवस असं काहीतरी.
0: जागतिक

0: एक मासिक पाळी स्वच्छता दिवस किंवा वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे असा तो साजरा केला जातो.
1: अगं पण त्या त्या वयात त्यांची आई मावशी वगैरे त्यांना ही माहिती देतातच ना. आणि आता ही तर नैसर्गिक गोष्ट आणि प्रत्येक स्त्रीला सामोरं जावंच लागतं त्याला.
0: पण हे सामोरं जाणं सुसह्य व्हावं याविषयीची जागृती करणं हा या दिवसाचा हेतू असतो. आणि एक गंमत आहे बरं का, यासाठी 28 मे हा दिवस का निवडला असेल बरं?
1: स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा जन्मदिवस वगैरे एखाद्या मोठ्या डॉक्टरचा जन्मदिवस असेल.
0: अरे 28 दिवसांचं हे चक्र असतं आणि म्हणून तारीख 28. साधारण 4 ते 5 दिवस हा त्रास होतो आणि म्हणून मे हा 5वा महिना.
1: अच्छा, म्हणून 28 मे असं आहे तर. पण जे सगळ्यांना ठाऊक आहे त्यात हे वेगळं काय शिकवणार आणखी?
0: आरोग्याविषयी किंवा जंतुसंसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणं, गैरसमज असतात बरेचसे ते दूर करणं, खोट्या मान्यता आहेत, सुरक्षित स्वच्छता साधनांचा वापर वाढवणं, असे वेगवेगळे विषय याच्यामध्ये येतात.
1: भारी आहे, भारी आहे सगळं. सुखदा, हे दिवस साजरे करणं वगैरे बद्दल आपण सुद्धा क्वचित उपरोधानं किंवा उपहासानं बोलतो अनेकदा, नाही का?
0: कसली कसली फॅड आहेत असंही म्हटलं जातं. पण प्रत्येक दिवसाचं खास असं महत्व निश्चितच असतं.
1: नक्कीच नक्कीच, म्हणजे आपण कुठे थट्टा करतो. आता हेच बघ, तू म्हणालीस ती स्वच्छता आणि आरोग्य, तसाच महत्वाचा दुसरा आरोग्य विषय म्हणजे गुटखा तंबाखू खाणं.
0: बरे बाबा, आपल्याकडे कुणाला या सवयी नाहीये.
1: पण आपली शर्वरी एकदा म्हणाली होती, आठवते ना तुला?
0: काय,
1: मला सिगरेट ओढून बघायची म्हणे.
0: एक काही शर्वरी आणि सिगरेट छे कल्पना सुद्धा करवत नाही.
1: अगं मजा ऐक ना, आपले ते अनंत काका वैद्य आहेत ना, ते म्हणाले तिला ओव्याची सिगरेट द्या एकदा ओढायला.
0: अरे देवा, मग काय खरंच दिली की काय तुम्ही तिला ती ओव्याची सिगरेट वगैरे?
1: हो बाबा, आपले आणखी ग्रेट दिली ओव्याची बिडी बनवून आणि तिने एक झुरका मारला आणि खोकता खोकता नुसती पुरे वाट झाली तिची.
0: अरे कमालच आहे मुलीची. पण रोहित किती गंभीर, म्हणजे भयंकर आहे ना रे हे दारू सिगारेट तंबाखू गुटखा या सगळ्याचं व्यसन. घरच्या घर बर्बाद होतात रे याने.
1: तरी हल्ली पाकिटांवर स्पष्ट शब्दात आणि तेवढ्या स्पष्ट चित्रांमधून त्याचे भयंकर घातक परिणाम सुद्धा सांगितलेले असतात.
0: लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी नसते का रे, कुटुंब वगैरे तर आणखी नंतरची बाब.
1: आणि म्हणूनच 31 मे हा तंबाखू विरोध दिवस म्हणून साजरा केला जातो आणि हा चक्क जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेला दिवस आहे. तंबाखूचे घातक परिणाम त्याच्याविषयी जनजागृती करणं किंवा या भयानक आकर्षणापासून स्वतःचा बचाव करण्यास सांगणं असे अनेक कार्यक्रम राबवले जातात या निमित्ताने.
0: हो ना, इतर कोणासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तरी लोकांनी जागरूक असायला हवं रे.
1: खरंय खरंय, जागरूक असलंच पाहिजे लोकांनी. पण तेवढंच जागरूक असलं पाहिजे घरातल्या स्त्रीने सुद्धा, म्हणजे आपल्या नवऱ्याच्या भूकेबाबत आणि जेवणाबाबत. असं तुला वाटत नाही का सुखदा?
0: वाटत वाटत. हा, घरातली स्त्री पुरेशी जागरूक आहे बरं. सगळी व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे.
1: अरे वा.
0: मी काय म्हणते, शेजारच्या खोलीमध्ये लॅपटॉपवर काम करणाऱ्या आपल्या भगिनींना आवाज द्या आणि आधी जेवून घेऊ मग पुढच्या कामांना लागू.
1: ठीक आहे. शर्वरी, ए शर्वरी, अगं झाला का तुझा कॉल? शर्वरी,
0: अरे ओरडून का विचारतोय, तिथे जाऊन हळूच विचार की, हे सुद्धा वेगळं सांगायचं का रे?
1: बर.
2: आले आले. हा, मी या हाकेची वाटच बघत होते. माझा कॉल आता संपला आणि आता मला किने सपाटून भूक लागली आहे. आज खाने में क्या बनाया है?
1: अगे खादळ खाऊ. खाने में क्या बनाना है असं विचारायला हवं, त्याऐवजी चक्क क्या बनाया है असं विचारतेस तू.
2: अरे दादा, मी तिकडे घरी सगळ्यांचा स्वयंपाक करून आले, मोहितचा डबा भरून मग इथे आले, तेव्हा पुन्हा किचन मध्ये जायला सांगू नकोस प्लीज.
0: आणि रोहितने सांगितलं ना तरी मी तुला तिकडे अजिबात फिरकू देणार नाही, कारण सगळा स्वयंपाक तयार आहे बरं.
2: बघ बघ,
1: चला मी फटाफट पानं घेतो आणि मस्त सॅलड कापतो. आणि हा, अगं पेंट वरून आणलेला तो पांढरा कांदा तोही घेऊया.
2: दादा, फक्त तोंडाने फटाफट असं म्हणून काम फटाफट होत नाहीत, त्यासाठी हात सुद्धा तेवढ्याच फटाफट चालवावा लागतो. म्हटलं
1: बघ बघ, आता माझा हात कसा चालतो ते फटाफट. सुखदा, ते पोह्याचे पापड जरा तळशील का तोंडी लावायला?
0: नो नो, अरे एवढ्या उन्हाचं तळकट खाणं बरं नाही. आपण शांत थंडावा देणारा असा सात्विक आहार घेऊया.
2: ते दुसरे कोणते असतात ग? राजसी आणि आणि तामसी.
0: बरोबर, आपल्याला यातला कोणताच आहार नको. म्हणजे मी छानपैकी ताक करते, त्यात सैंधव आणि जिरेपूड घालायचं.
1: हे बघ, तळायचं नसेल तर एवढ्या

0: पापड्या पापड्याने सकल्यांचा घाट घालतेस कशाला तू? डबे भरून ठेवायला का नुसतं?
1: हे दादा,
2: आपल्याला पटत बुवा
1: असं रुसू बाई रुसू नको रे करू तू. अरे सुखदा म्हणते ते अगदी बरोबर आहे, या ऋतू मध्ये सात्विक आणि सहज पचेल असाच आहार घ्यायला हवा.
0: कळलं, आता पुन्हा तुम्हा दोघींचं आहार आणि आरोग्य पुराण सुरू करू नका. वाढा जे आहे ते पानात वाढा एकदाच. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि खातो.
3: उदर भरण नो हे जाणी दे यज्ञ कर्म. रोजचं जेवण हा सुद्धा एक यज्ञ कर्म असतो बरं रोहित.
1: हे सुखदा, या यज्ञ कर्म शब्दावरून आठवलं.
3: काय ग?
1: अगं मुक्ता कॅम्पला जाणार आहे.
3: अच्छा.
1: बऱ्याच प्रकारचे खेळ आणि छान छान ऍक्टिव्हिटीज आहेत.
0: हे तू चांगलं करतेस. बाकी म्हणजे तिला वेगवेगळ्या कॅम्पना शिबिरांना पाठवतेस?
1: अरे दादा ऐक ना, 28 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे.
3: हो बरोबर, पण मग?
1: तर कॅम्प आयोजकांनी मुलांना सांगितलं आहे की अन्य खेळांबरोबरच सगळ्या मुलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सुद्धा छोटंसं भाषण करायचंय.
3: अच्छा.
1: त्यांच्या काही आठवणी सांगायच्या आहेत.
0: वा वा वा वा, किती छान उपक्रम आहे. म्हणजे अशा या उपक्रमांमुळे मुलांना आपल्या देशातल्या महान व्यक्तिमत्वांची ओळख होऊ शकते, नाही का?
1: होय. तर मुक्ता आणि मी थोडी तयारी करत होतो, तर त्यात म्हटलं आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी स्वतःचं बलिदान देणं हेच खरं यज्ञकर्म आहे असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत.
3: हो ना, जन्मभूमीसाठी प्रत्यक्ष मरण आणि मरण यातना सोसणं हे सुद्धा यज्ञकर्मच आहे. तुझं साठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण. किती बोलक्या ओळी आहेत रे.
0: पण सुखदा, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे रूढ अर्थाने वापरल्या जाणाऱ्या यज्ञकर्मातल्या अंधश्रद्धा किंवा अनिष्ट प्रथा असतील त्यांच्या विरोधात होते.
3: माझ्या वाचनात असं आलं तर रोहित की यज्ञ कर्माचा अर्थ हवन या मर्यादित अर्थाच्या पलीकडे सावरकरांनी नेला. वैज्ञानिक प्रक्रिया करून पर्यावरणाचं शुद्धीकरण आणि समाजाचं हित साधण्याचं साधन म्हणजे यज्ञकर्म मानलं गेलं पाहिजे असं सावरकरांचं मत होतं.
1: हो ना, देशासाठी तन मन झोकून काम करणारे असे थोर स्वातंत्र्य सेनानी लाभणं हे आपलं भाग्यच ना.
0: आता प्रत्येक जण म्हणजे आपण सामान्य माणसं त्यांच्यासारखं त्याग किंवा बलिदान करू शकत नाही, पण ज्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व दिलं, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते स्वातंत्र्य अबाधित राहावं, अखंड राहावं, यासाठी तरी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो की नाही.
1: दादा तू असं काही पोट तिडकीने बोलतोस ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर काही आगळंच तेज येत.
0: शर्वरी हा काही गमतीचा विषय नाही, मी सिरियसली बोलतोय.
1: अरे दादा मी सुद्धा गंमत करत नाहीये, अगदी मनापासून सांगते.
0: काय
1: खरंच तू या सेन्सिबल विषयावर बोलतोस ना तेव्हा वेगळाच वाटतोस ना रोहित दादा.
3: खरंय शर्वरी म्हणते ते, पण ना माणसात असंच कॉम्बिनेशन असायला हवं.
0: असं कॉम्बिनेशन म्हणजे?
3: म्हणजे मजेच्या वेळी मजा आणि गंभीर बोलणं सुरू असेल तेव्हा पूर्ण गांभीर्यानं वागणं बोलणं.
1: करेक्ट. माय दादा इज माय दादा, माय दादा स्ट्रॉंगेस्ट.
3: वा,
0: थांब थांब थांब थांब, एक मिनिट. सुखदाच्या आधीच्या वाक्याचा आणि या वाक्याचा नेमका संबंध काय हे कोणी मला समजावून सांगेल का?
3: संबंध वर जाऊ दे रे, तिला एकूण आपला दादा खूप भारी वाटतोय एवढंच म्हणायचं असेल.
1: हो अगदी बरोबर, पण हे भारीवाल्या दादा मगाशी मोठ्या घोषणा केल्यास हे करूया आणि ते करूया फटाफट आणि पटापट.
3: हो ना, आणि आता फक्त शब्दांची झटापट चालली आहे.
0: पण
3: चला चला हात चालवा, नंतर माझं हे चकल्यांचं काम पूर्ण करायचंय.
1: ए सुखदा, मी हे तुझं साबुदाण्याचं भिजवलेलं मिश्रण असंच खाऊ का ग थोडं?
3: लहानपण आठवलं तुला, घे की. मगाशी मी आणि रोहित हेच बोलत होतो की चिकवड्या सुद्धा पूर्ण वाळायच्या आधी बटाट्याचा किस सुद्धा हे वाळवणातले पदार्थ असे अर्धवट ओलसर असताना आपण कसे गट्टम करायचो.
0: त्याचे ओले पापड, बटाट्याचा मऊ मऊ ओला किस आणि साबुदाण्याच्या अर्धवट वाळलेल्या पापड्या, काय स्वर्ग सुख असायचं ग खरंच.
3: आता हे ताक मी घुसळू का तू घुसळणार आहेस रोहित?
0: म्हणजे आता तू सांगत असशील तर
3: मग तू ते ताक घुसळ, मी जिरे पूड घालते, मग आपण त्या पेय सुखाचा आनंद घेऊया.
1: आणि हा कांदा मी बुक्कीने फोडते. दादा आपले कोकणातले दाजी काका फोडायचे तसा.
0: हे बाई, हे असले उद्योग काही तू करू नकोस. बुक्कीने कांदा फोडताना मुलगी जखमी अशी बातमी द्यायला लागेल.
1: दादा मी काहीही मोठं काम उत्साहानं हाती घेतलं तर तू नेहमी ना उमेद करतोस. हा
3: ना उमेद, वा वा शर्वरी क्या बात है, मुलगी शिकली प्रगती झाली.
0: हो ना, आधी बुक्की आणि मग ना उमेद. हा आता पानं वाढण्यात प्रगती होऊ दे म्हणजे झालं.

0: पोटातले कावळे कावकाव करून दमले आणि गुडुप्प झोपले.
1: मला तर ही कविताच वाटली. बघ बघ चालीत म्हणून बघ, पोटातले कावळे कावकाव कावले खूप खूप दमले आणि जाऊन झोपले.
2: वा वा, बालकविता म्हणून छापूनच घ्या तुम्ही दोघांनी. काय चाललंय रे तुमचं, काही कळत नाहीये. रोहित, मग अशी मी तुला काहीतरी सांगितलं होतं, त्या चिकवड्या बिचाऱ्या वाट बघतायत. आता रोहित येईल आणि आम्हाला उलटवेल म्हणून.
0: अगं काय करू आता, तूच सांग मला. पोटातली भूक माणसाला बधीर करून टाकते असं म्हणतात ते, काय खोटं नाहीये. मेंदू चालेन असा होतो, जीभ जड होते, डोळ्यासमोर घेरी येते,
1: पण त्यातूनच कविता सुद्धा सुचते.
2: म्हणायला माणसं तीन तीन आहेत, पण हात मात्र एकाच माणसाचे चालू आहेत. बिचारी सुखदा.
0: चला चला, हा हे बघा, मी बोलता बोलता छान काकडी टोमॅटो कापून सुद्धा टाकलेले आहेत. हा पांढरा कांदा आणि हे घेतलं पाणी.
1: आणि मीही बसले जेवायला. येऊ द्या येऊ द्या, गरमा गरम वाफाळता इंद्रायणी भात येऊ द्या, त्यावर गरम वरण आणि तुपाची धार. आणे दो आणे दो, चला उदर भरण नाही यज्ञ कर्म करूया.
2: फार विनोदी मुलगी आहे, भावासारखीच आपल्या वात्रटपणा करत असते.
1: छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ,
0: उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ.
2: जगाला आकार विकार नंतर द्या, आता फक्त पोट भर झुंडेकार द्या.
0: सुखदा सुखदा प्लीज. नाही नाही, काय तुझी ही अधोगती.
2: अरे
0: म्हणजे केवळ आकारला जुळवायला ढेकार म्हणते. ढेकार.
2: मजा केली रे, मला सुद्धा कधी कधी तुमच्यासारख्या पांचट चारोळ्या करायची हुक्की येते. बघ हे घे सरप्राईज.
0: वा वा वा, म्हणजे पोह्याचे पापड तू तळलेस तर शेवटी. मला तसा मगाशी वास येत होता, म्हणजे सुगंध त्याचा.
2: हो हो,
0: थँक्यू थँक्यू. अशी बायको पाहिजे.
2: चला करा आता सुरुवात जेवायला.
0: पापड खाल्ला करम करम, लोणचं खाल्लं चटक मटक,
1: भात खाल्ला गुट्टू गुट्टू, कढी प्यायली बुरुक बुरुक,
2: चटणी खाल्ली एक बोट, भरलं बाळाचं पोट पोट,
0: आणि ढेकर आले ढुरुक ढुरुक. बाळ हसलं
1: खुदुक खुदुक.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, आता ऐकूया दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आपल्या समाजात आज अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्याकडे अपार क्षमता आहे, पण त्यांना आपली भाषा शब्दांच्या स्वरूपात ऐकू येत नाही. अशी ही कर्णबधीर मुलं आवाज ऐकू शकत नसली तरी त्यांची जगण्याची उमेद, त्यांची स्वप्न आणि त्यांची संवेदनशीलता कधीच कमी नसते. ते डोळ्यांनी जग पाहतात, हाताच्या हालचालींनी संवाद साधतात आणि मनापासून भावना अनुभवतात. या मुलांना गरज असते ती फक्त आत्मविश्वासाची, योग्य मार्गदर्शनाची आणि आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याची. आपण जर त्यांना समजून घेतलं, त्यांच्याशी त्यांच्या पद्धतीने संवाद साधला, तर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू हे जगातलं सर्वात सुंदर हसू असतं. तर श्रोते हो, आज अशाच निरागस कर्णबधीर मुलांसाठी कार्य करणाऱ्या मैत्री फाउंडेशन संस्थापित प्रेरणा स्पेशल स्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा वैद्य यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आज स्पेशल चाइल्ड मुलांच्या अनेक शाळा आहेत, पण फक्त कर्णबधीर मुलांसाठी शाळा सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं आणि त्यामागचा नेमका उद्देश काय होता?
1: मी मराठी हा विषय घेऊन मुंबई युनिव्हर्सिटीतून पहिले एम ए केलेलं आहे. त्याच्यानंतर मी चेंबूरला हशू अडवाणी कॉलेज आहे तिथून बी एड स्पेशल मुलांचं, स्पेशल म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांसाठीचा कोर्स केलेला आहे. त्याच्यानंतर मी नवी मुंबईमध्ये एका शाळेमध्ये होते, एक प्रतिष्ठित शाळा होती तिथे. त्या मुलांकडे म्हणजे आमच्याकडे फक्त कर्णबधीर सेक्शन होतो, त्या शाळेमध्ये मी शिकवत होते. पण काही काळाने ना मला असं वाटलं की मी कोणत्या उद्देशाने या क्षेत्रात आलेली आहे, तर तो जो दृष्टिकोन होता तो मला थोडासा खटकत होता. माझं जे उद्दिष्ट आहे ह्या मुलांना शिकवण्याचं ते पूर्ण होत नव्हतं असं मला कुठेतरी एक खटकलं. तर त्यावेळी मग काही पालकांचा मला सपोर्ट होता, तर ते पालक म्हणाले, ताई आपण दुसरीकडे कुठेतरी शाळा काढूया का, तुम्ही कुठेही या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तर अशा माझ्या अजून दोन सहकारी शिक्षिका आहेत, निर्मल पाटील आणि छाया खताळ.
0: बरं.
1: तर आम्ही विचार केला की आपण एखादी नवीन एक संस्था काढू जिथे आपल्याला ह्या मुलांना शिकवण्याचं जे आपले उद्दिष्ट आहे ते आपण पूर्ण करू शकू. त्याहेनी आम्ही मैत्री फाउंडेशन ही संस्था सुरू केली. आता अगदी जागा वगैरे शोधण्यापासून सुद्धा पालकांनी आम्हाला मदत केलेली होती. म्हणजे सुरुवातीला तर सांगते एका घरामध्ये दोन खोल्यांमध्ये आम्ही शाळा सुरू केली.
0: बरं.
1: पण तरी जे पालक होते ते आमच्या बरोबर आले. ते म्हणाले, आम्हाला ताई काही इन्फ्रास्ट्रक्चर मोठं नकोय, पण आम्हाला शिक्षिका म्हणून तुम्ही तिघी आहात ना, आम्हाला तेवढं हवं आहे, आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण सुरू झालं पाहिजे. असं करून आम्ही 2013 एका छोट्याशा घरामध्ये शाळा सुरू केली.
0: बरं.
1: आता अडचणी तर सुरुवातीपासून आम्हाला खूप आल्या. रेसिडेन्शियल होती, बिल्डिंग होती एक ती साधी. आता मुलं एक 5 मिनिटं तरी बाहेर जाणार, हसणार, बोलणार, पण त्याचा पण लोकांना त्रास व्हायला लागला. आम्ही म्हणे दुपारी झोपणं आणि तेवढ्यात तुमची मुलं किती गप्पा मारतात, किती मस्ती करतात. आता मुलंच आहे ती, थोडं तरी त्यांना काहीतरी, बाकी ग्राउंड नाही काही नाही, तर काहीतरी हवं ना. तर तो एक त्रास झाला. मग त्याच्यानंतर आम्ही दुसरी एक शाळेमध्ये गेलो जी नॉर्मल शाळा होती.
0: बरं.
1: तिथे छान आम्हाला जागा मिळाली, तिथे पण आमच्या पालकांच्या ओळखीनेच मिळाले, तिथे पण आम्हाला पालकांनी सहकार्य केलं. तर ती शाळा तर आम्ही अक्षरशः म्हणजे हातामध्ये झाडू घेऊन झाडण्यापासून पुसण्यापासून सगळं आम्ही शिक्षकांनी मुलांनी आम्हाला मदत केली.
0: बरं.
1: तिथे आमची छान चालू होती जागा, पण त्यांची जागा ती रिडेव्हलपमेंटला गेली. रिडेव्हलपमेंटला इन द सेन्स त्यांना तिथे कॉलेज बांधायचं होतं.
0: बरं.
1: त्याच्यामुळे ती आम्हाला जागा सोडावी लागली. आता आम्ही पुन्हा जुईनगरला एका ठिकाणी आलो, तिथे पण आम्हाला नॉर्मल एक शाळा आहे. तर त्यांनी त्यांचे 2 रूम भाड्याने दिलेले आहेत आणि आता तिथे आमची शाळा सध्या सुरू आहे.
0: म्हणजे नॉर्मल मुलांची शाळा आहे त्याच बिल्डिंगमध्ये,
1: त्याच
0: मुलांचीही शाळा सुरू
1: आहे.
0: तुमच्या ह्या ज्या सहकारी मैत्रिणी आहेत, तुम्ही मिळून ही संस्था सुरू केली, तर ह्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी देखील कर्णबधीर मुलांना शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे का?
1: माझ्या बरोबर ज्या छाया खताळ म्हणून आहेत, त्यांनी भायखळ्याला CITT म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे, सध्या ती बंद झाली, पण त्यांनी तिथून प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी पण बी एड केलेलं आहे. दुसरी माझी मैत्रीण निर्मल पाटील म्हणून आहे, त्यांनी कोल्हापूरमधून गेलेलं आहे शिक्षण. हा. आणि आता आम्ही तिघी मिळून, आमच्या तिघी आम्ही स्पेशल एज्युकेटर म्हणून आहोत.
0: बरं.
1: हा. ह्या शिक्षकांना ना स्पेशल एज्युकेटर म्हणतात, म्हणताना नुसतं टीचर असं
0: नाही म्हणत.
1: आणि मुलं आणि पालक आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात, आम्हाला कधी टीचर आणि बाई असं म्हणत नाहीत, कोणी म्हणत नाहीत, आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात सगळेजण. जे शिक्षक असतील त्यांना दादा आणि आम्ही ताई.
0: बऱ्याचदा मुलांची शाळा सुरू करायचं म्हटलं की प्ले ग्रुप, नर्सरी अशी सुरुवात होते. तर तुमच्या शाळेत कोणत्या वयोगटातल्या मुलांना शिक्षण दिलं जातं?
1: आमच्याकडे बघा, जसे

0: ऍडमिशन होतील, वयोगटाची जर आमच्याकडे काही अट नसते, जेव्हा तुम्ही शाळेत घालाल, आम्ही तर वाट बघत असतो लवकरात लवकर तुम्ही शाळेत घाला. आमच्याकडे आतापर्यंत लहानात लहान म्हणजे साडेतीन वर्षाचं मूल आलेलं आहे.
1: बरं,
0: अशी दोन मुलं आलेली आहेत की जी अगदी साडेतीन वर्षाची, आम्हाला खूप बरं वाटलं की एवढ्या लहान असताना घातलं.
1: बरं,
0: नाहीतर पालक काय करतात ना, घालतातच उशिरा. आता तुम्ही कधी बघाल ना आमचे वर्ग, तर एक मूल असतं 5 वर्षाचं तर एक असतं 10 वर्षांचं. आता जसं सांगते, गेल्या वर्षी आमच्याकडे 10वीची एक बॅच झाली. आधी आमच्याकडे बऱ्याच 10वीच्या मॅच झाल्या, पण गेल्या वर्षी तर एवढा डिफरन्स होता की एक मुलगा जमतेम 14 वर्षांचा होता, तो जूनमध्ये 15 होणार होता, आणि दोन मुलं होती ती 20 वर्षांची होती. तेवढा एज डिफरन्स आमच्याकडे असतोच. आत्ता पण माझ्या वर्गात एक मूल आहे ते 4 वर्षांचं आहे, तर दुसरी दोन मुलं आहेत ती 8 वर्षांची आहेत.
1: बरं,
0: आता त्याला त्याच्या आई वडिलांनी लवकर घातलं, ह्या पालकांनी उशिरा घातलं, मग ते पुढे पुढे तो डिफरन्स बहुतेक तरी तो राहतो.
1: एकूण किती मुलं शिक्षण घेत आहेत तुमच्या शाळेत?
0: आता आमच्याकडे ना 20 मुलं आहेत, ती माझी 10वी पास झालेली आहेत.
1: बरं,
0: आणि आतापर्यंत माझ्याकडे आता 20 मुलं आहेत. आता गेल्या वर्षी 25 होती, आता 5 मुलं होती, 10वी पास झाली. साधारण एका ह्याच्यात आमच्याकडे 5 मुलं तरी असतात, 5 ते 6 मुलं. आता एका वर्गात 7 मुलं आहेत. आता जसा वर्ग होईल तसं, आता एका वर्गात माझ्याकडे 3 मुलं आहेत.
1: बरं,
0: हा, त्याच्यामुळे एका वर्गात किती मुलं असं पण आमच्याकडे रेशो ठीक आहे. आमच्याकडे एका टीचरला तुम्ही साधारण 6 ते 7 मुलं देऊ शकता, कारण ती हँडल करणं कठीण जातं त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळे आम्ही 5 ते 6 मुलंच एका वर्गामध्ये देतो. तर आता काही जणांकडे 3 मुलं आहेत, तर काही जणांकडे 7 मुलं आहेत. थोडा डिफरन्स असतो. तसा
1: स्पेशल चाइल्ड मुलांसाठी अनेक शाळा आहेत आपल्याकडे, पण कर्णबधीर मुलांसाठी बोटावर मोजण्या इतक्या शाळा आहेत. तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शहरातून मुलं शिक्षणासाठी येत असतील, तर त्याबद्दल सांगा ना.
0: कसं आहे ना, आमच्याकडे येतात, आमच्याकडे अगदी उरणपासून आणि ठाण्यापासून मुलं येतात. कारण नवी मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर स्पेशल स्कूल आहेत,
1: हो,
0: पण कशा आहेत, आयडीची मुलं आहेत, इंटेलेक्च्युअल डिसेबल मुलं आहेत, आणि ब्लाइंड मुलं आणि डेफ मुलं अशी आपण शाळा आहेत. काही ऑटिस्टिक मुलं आहेत, पण आमचीच एक शाळा अशी आहे की ती फक्त म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांची आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे एक ठाण्याहून पण मुलगा येत होता.
1: बरं,
0: ठाण्याहून म्हणजे तो थोडासा ऑटिझम मध्ये होता आणि कर्णबधीर पण होता, मल्टिपल हँडिकॅप होता. तर त्याच्या पालकांनी तर त्याच्यासाठी गाडी ठेवलेली, तो ड्रायव्हर त्याला घेऊन यायचा, दिवस थांबायचा आणि मग संध्याकाळी त्याला पुन्हा घरी घेऊन जायचा. आधी आमच्याकडे एक मुलगी येत होती, उरणहून येत होती, ती तर 4-5 वर्षाची असतानाच येत होती आमच्याकडे. तिची आई पण दिवसभर एखादं आपण व्रत केल्यासारखं बिचारी बाहेर बसून राहायची शाळेच्या बाहेर, आणि संध्याकाळी शाळा सुटली की तिला घेऊन जायची. कारण उरणपासून इथपर्यंत शाळाच नाही येत, त्या म्हणाल्या. म्हटलं एवढ्या लांब तुमच्याकडे बघा, म्हणजे आम्ही पण त्यांना सांगायचो तुम्हाला एवढा त्रास होतो, येण्या जाण्याचा खर्च खूप होतो. त्या म्हणतात ताई शाळाच नाही येत कुठे, आहेत पण म्हणे सगळ्या ह्या आयडीच्या मुलांच्या आहेत, तिथे ही मुलं नुसतीच बसून म्हणे. अजून मग तो पण एक परिणाम
1: वेगळा.
0: आत्ता पण माझ्याकडे एक मुलगा येतो, तो 3.5 वर्षांचाच होता, आत्ता तो 4 वर्षांचा झाला. त्याची आई आणि त्या मुलाची बहीण आहे 2 वर्षाची, तर ती बाई त्या 2 मुलांना घेऊन येते. ती उरणला सुद्धा आतमध्ये एका गावात एका डोंगरावर राहते
1: आणि रोज असा प्रवास करतात.
0: ती त्या डोंगरावरून ती म्हणते मी खाली येते, मग ह्या 2 मुला घेऊन मग एक शेअर रिक्षा करते, पुन्हा एक शेअर रिक्षा करते, मग ती उरण स्टेशनला येते आणि मग ती आमच्याकडे पुन्हा रिक्षा करते. म्हणजे तिचा जो वेळ 100 रुपये हाच खर्च होतो.
1: पण त्यांना त्यांच्या मुलांना शिकवायची
0: आहे
1: आणि तुम्ही मुलांना छान घडवताय हा विश्वास कुठेतरी त्यांना आहे, म्हणून हा सगळा प्रवास सुरू आहे खऱ्या अर्थाने.
0: हो हो, म्हणूनच हा प्रवास आहे.
1: बऱ्याचदा आई वडिलांना माहित नसतं की आपल्या पोटी जे मूल जन्माला येईल ते कर्णबधीर असेल नसेल हे खरंच माहित नसतं. तर कर्णबधीर मूल जन्माला येण्याची काही विशेष कारण आहेत का?
0: असं काही स्पेसिफिक कारण सांगता येत नाही, पण काही काही कारण अशी आहेत की सगळ्यात महत्वाचं म्हणजे नात्यामध्ये लग्न. म्हणजे काही एखादा कम्युनिटीमध्ये तर तो खूप प्रकार आहे की अगदी जवळच्या नात्यामध्ये लग्न करतात. याच्यातून शक्यता जास्त असे, असं प्रत्येकालाच होईल असं नाही मी सांगते, पण तो एक पॉइंट असतो की त्याच्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. काही वेळेला गर्भपात करण्यासाठी बायका गोळ्या घेतात, गोळी घेतली नाही झालं जाऊ दे आता राहिले ना मग राहू दे, त्याचे दुष्परिणाम होतात. अशी अजून पण बरीच काही कारणं आहेत की तुम्हाला मुलाच्या जन्माच्या वेळेला फोर्सेप लागतो काही वेळेला, तर तो फोर्सेप पण कुठेतरी लागू शकतो, एखाद्या वेनला वगैरे तो लागू शकतो, ती पण एक शक्यता असते. जन्म झाल्यावर ज्या मुलांना इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं त्या ज्या UV रेज असतात त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो.
1: बरं,
0: अशी बरीच काही कारणं असतात मुलं अशी जन्माला येण्याची. आता खूप काही ऍडव्हान्स सोनोग्राफी वगैरे आलेली आहे, ती कलर ड्रॉपी

0: वगैरे आलेली आहे, त्याच्यामध्ये कळतं तसं बरस, पण तरी ना बाकीचं कळतं, तुमच्या मेंदूची वाढ झालेली आहे की नाही ते कळतं. अजून सुद्धा आता जी आमच्याकडे बाई आलेली आहे, तिला म्हटलं तुझं हे मूल तसं आहे तर तू दुसरं जन्माला घालताना तुला लक्षात नाही का आलं. म्हणे ताई आम्ही खूप सोनोग्राफी केल्या, सगळ्यांनी सांगितलं काही नाही नॉर्मल आहे तुझं मूल म्हणून.
1: बरं,
0: पण म्हणे ही मुलगी अशी आली जन्माला,
1: म्हणजे काही शक्यता सांगता नाही,
0: सांगता येत नाही तसं. कारण आहेत पण म्हणजे ही आपण टाळू शकतो,
1: होय
0: काही कारण आहेत ती.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप मोठी आव्हानं भासत असतील त्यांना शिकवताना, तर ती आव्हानं नेमकी कोणती आहेत?
0: आता कसं आहे ना, त्या मुलांना नाद हा माहितीच नसतो, तर त्यांना त्या आवाजाचं महत्व आम्हाला द्यायचं असतं, त्या आवाजाची जाणीव करून द्यायची असते. आता त्याच्यासाठी श्रवण यंत्र खूप महत्वाचं असतं. आधी त्यांना श्रवण यंत्र लावायची सवय करायची असते, त्यांना ते नाही आवडत असं लावायला, खूप कानात चोचतं किंवा काय, मग ते सारखं काढून टाकतात. मग ते आधी लावायची ते शाळेत आमच्या भीतीने जरा लावतात, घरी जरी नाही लावलं तरी मग ते पालक सांगतात की ताई ओरडतील, शाळेत लावायचं जरा वेळ लावतात ते. मग ते रोज तपासायचं, त्याच्यातून त्यांना आवाज ऐकवायचा. आधी आवाज ऐकवायलाच त्यांना आम्हाला वेळ लागतो, की आधी आम्ही समोरून एखादा मोठा आवाज त्यांना दाखवतो, एखादी डफली आहे ही जोरात वाजवून दाखवतो, बघ हा असा याचा आवाज येतोय. त्याच्यानंतर आम्ही त्यांना पाठीमागून तो आवाज ऐकवतो की हा याचा असा आवाज आलाय, आता तुला जर आवाज आला तर तू हात वर कर. मग त्याला समजतं हा की काहीतरी आवाज येतोय,
1: त्यांना सवयच नाही ना.
0: नाही, सवयच नसते. मग त्याच्यापुढे त्यांचे मोल्ड वगैरे साफ करायचे, ते आम्हाला पालकांना प्रशिक्षण द्यावं लागतं की याचे मोल्ड साफ ठेवत जा. त्याच्यानंतर सेल त्याचे बरोबर आहेत की नाही, सेल रात्री काढून ठेवा. तुम्ही सेल त्याच्यातच ठेवलेत तरी मशीन खराब होतं, जेव्हा तुम्ही वापरात नसाल तेव्हा ते सेल काढत जा. मग त्याच्यानंतर तो आवाजाला प्रतिसाद देतोय का ते बघायचं. आता यांच्यात आमच्याकडे बऱ्याच लेव्हल असतात.
1: बरं,
0: एक असते आमची डिटेक्शन लेव्हल, म्हणजे फक्त त्याला आवाज आला की त्यांनी बोट वर करायचं, त्याच्यातून आम्हाला बरं वाटतं, अरे बापरे आणि आवाज आला. पहिल्यांदा आम्हाला खूप आनंद, आम्ही सगळे एकमेकांना वगैरे सांगतो बघा त्याला आवाज यायला लागला, म्हणजे आम्हालाच तो इतका आनंद होतो. मग त्याच्यानंतर परत डिस्क्रिमिनेशन लेवल मध्ये असतं की त्याला दोन किंवा तीन आवाज ऐकवायचे, मग त्याला दाखवायचं ह्याचा आवाज वेगळा आहे, या डफलीचा आवाज वेगळा आहे, हा भोपू याचा आवाज वेगळा आहे, मग आता तू ओळख मी पाठीमागून कोणता आवाज दिला ते. मग त्याला त्या आवाजातला फरक कळवायला शिकवायचं.
1: बरं,
0: मग तिथून आमचा सगळा हा अभ्यास हळूहळू हळू असा सुरू होतो. त्याच्यानंतर मग त्यांना फळ्यावर रेषा काढून द्यायच्या. डायरेक्ट हातात तुम्ही पेन्सिल वगैरे आपण नाही देत, म्हणजे आम्ही ती फळ्यावर देतो, मग ह्याच्यावरून तू फक्त सध्या बोटो फिरव किंवा एक माळू आणून देतो एका ट्रे मध्ये, त्या माळूमधून तू बोटो फिरव. का तर त्यांना डावीकडून उजवीकडे लिहायचं, डावीकडून उजवीकडे वाचायचं, ही पण सवय करावी लागते. मग फक्त तू चित्राला चित्र जोड, नुसतं इकडे झाडे इकडे झाडे, ती दोन्ही तू झाडं जोड. म्हणजे काय, पेन्सिल घेऊन फक्त एक आणि चॉक देतो हातात, डायरेक्ट वही पेन्सिल आम्ही खूप नंतर देतो. आधी फळ्यावर सगळं, आमच्याकडे बोर्ड पण ना वर्गात आम्ही खाली लावतो, मुलांचा हात पोचला पाहिजे, मुलांना सहज ते ऍक्सेसिबल असले पाहिजेत बोर्ड वगैरे, त्याच्यामुळे आम्ही तो बोर्ड पण खाली लावतो आणि तिथून हळूहळू हळू त्यांची सुरुवात करतो अभ्यासाला, ज्याचे लेखनपूर्व किंवा वाचनपूर्व असे व्यवसाय म्हणतात. हसत खेळत हळूहळू हळू त्यांचा अभ्यास सुरू होतो.
1: मॅडम, श्रवण यंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांट मुलांच्या शिक्षणात किती मदत करतं?
0: श्रवण यंत्र तर महत्वाचं आहेत, म्हणजे त्यांचा एक तो भागच आहे शरीराचा असं समजाना. श्रवण यंत्र लावल्याशिवाय ते काही करू नाही शकत. कॉक्लिअर इम्प्लांट सुद्धा महत्वाचं आहे, पण ते कोणाला महत्वाचं आहे? 3 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलाला.
1: बरं,
0: ते सुद्धा एक मुलांचा ऑडिओग्राम काढला जातो, म्हणजे त्यांची श्रवण शक्ती किती आहे, किती डेसिबल पर्यंत ते आवाज ऐकू शकतात. ते ऑडिओलॉजिस्ट असतात, ते तपासतात आणि ते सांगतात की ह्या मुलाला कॉक्लिअर इम्प्लांट केलं तर फायद्याचं आहे, या मुलाला फायद्याचं नाही आहे. कोणाला फायद्याचं आहे? जे प्रोफाऊंड असतात की ज्यांना अजिबातच आवाज येत नाही त्यांना ते कॉक्लिअर इम्प्लांट फायद्याचं असतं, बाकी ज्यांना फायद्याचं नसतं ते पण मुलाचं वय 3 ते 5 ह्या वयात केलं तर फायद्याचं होतं. आता काही लोक त्याच्यानंतर समजलं म्हणून करतात, पण आमच्याकडे अशी पण एक मूल आलेलं आहे की त्याचं जवळजवळ तो मुलगा 6-7 वर्षांचं झाल्यावर केलं, तेवढा फायदा होत नाही त्याचा.
1: योग्य वयात होणं गरजेचं,
0: ते योग्य वयामध्ये होणं गरजेचं असतं आणि ते पण सगळ्यांना परवडतं असं नाही, त्याला खूप खर्च आहे. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला कोणतरी डोनर वगैरे मिळू शकतात, पण त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स, त्याचं सतत मॅपिंग करायला लागतं. त्याची थेरपी द्यावी लागते. वर्षभर तुम्ही ते केलं तर ते त्या मुलाला फायद्याचं होतं. कारण त्या कोक्लियन इम्प्लांटनी असं होतं की डायरेक्ट तुमच्या मेंदूमध्ये आवाज जातोय, मग तो त्या मुलाला सहन पण झाला.

0: पाहिजे. त्याच्यामुळे ते मॅपिंग असतं, हळूहळू आवाज वाढवला जातो. मग त्याचं त्या मुलाला व्यवस्थित प्रशिक्षण द्यावं लागतं. ते सगळं केलं तर कोक्लिअर इम्प्लांट अतिशय चांगलं आणि फायद्याचं आहे, पण ते ठराविक वयातच झालं पाहिजे. पुढे झालं तर ते फायद्याचं नाही.
1: पण प्रत्येक आई वडिलांना वाटत असेल की
0: वाटत असतं
1: हे असावं,
0: वाटत असतं. पण आता आता कसं आहे ना, आमच्याकडे एक मूल आलेलं आहे, तर मी म्हटलं त्याची बहीण आहे 2 वर्षाची, तर आम्ही खूप मागेलो हिचं तरी कोक्लिअर इम्प्लांट करा, या मुलीला फायद्याच होईल. पण ती बाई म्हणते माझ्या घरच्यांचा सपोर्ट मिळत नाहीये.
1: बरं,
0: थोडा तो म्हणे नाही माझी सासू म्हणते काही झाले तरी कोक्लिअर इम्प्लांट करायचं नाही, त्यांच्या घरात काहीतरी एक इन्सिडन्स झालेला,
1: ती भीती असेल
0: का त्याच्यामुळे, ती भीती आहे. म्हटलं असं होत नाही कधी, म्हटलं आम्ही काही ऐकलं नाही, कोक्लिअर इम्प्लांट घेऊन काही वाईट होत नाही कधी, करा. पण ते शेवटी पालकांवर डिपेंड असतं.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिकवताना कोणकोणते महत्वाचे टप्पे असतात? म्हणजे बऱ्याचदा सांकेतिक भाषा, लिप रिडिंग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सांकेतिक भाषा असतेच, पण सांकेतिक म्हणजे ना तुम्हाला लोकांना वाटते ती सांकेतिक भाषा ही वेगळी असते. आता जसं आहे ना, आमच्याकडे ओरल मेथड चालतो, म्हणजे आम्ही शक्यतो बोलून आणि ऐकून असं शिकवतो, लिप रिडिंगनी शिकवतो. काही ज्या शाळा आहेत जिथे फक्त सांकेतिक भाषाच वापरतात, पण आमची ही जी मुलं ज्या खुणा वापरतात, आम्ही त्यांना सांकेतिक भाषेपेक्षा जे खुणा वापरतात त्याला म्हणतो जेस्चर असतं, तर ते जेस्चर ती मुलं वापरतात आणि त्याच्यातून त्यांना आम्ही पुढे ज्ञान देत असतो की त्यांना त्या भाषेचं ज्ञान देतोय. त्याच्या आधी त्यांना आवाजाची जाणीव करायची. हा, आता त्याच्यात सुद्धा आवाजाची जाणीव करताना आपण बोलतो, आपल्याला स्वतःला समजत, पण आपल्या इथे गळ्याला व्हायब्रेशन होतं, त्या मुलांचं होत नाही. जेव्हा ती अगदी लहान आलेली असतात ना, तर मी त्या सांगितलं अरे अ बोलतो, तो अ कसा बोलला, तो नुसतं तोंड हलवतो. मग आम्ही काय करतो, त्याचा एक हात आहे मी माझ्या मानेवर ठेवते, एक त्याच्या मानेवर ठेवते. आता बघ, माझ्या इथे व्हायब्रेशन झालं, तुझ्या गळ्यात हे असं काही जाणवलं, मग त्याला कळतं की अरे हा. आणि मग जेव्हा तो आवाज करतो ना, तेव्हा खूप त्यांचे चेहरा बघण्यासारखं असतं,
1: आनंद
0: एकदम गोड असतात तेव्हा. अरे हा, म्हणजे आता मला पण आवाज काढता यायला लागला. हा त्यांचा त्यांना आनंद पण एक वेगळाच मिळत असतो, मला पण आता आवाज काढता यायला लागला.
1: पालकांना सांकेतिक भाषा जर समजत नसेल तर काही अडचणी येतात का?
0: आता त्याच्यामध्ये ना प्रॅक्टिकली तसं होऊ शकतं की पालकांना आवाज येतात, की पण काय होतो ना, ते मुलाशी त्यांचं वेगळंच बॉन्डिंग असतं, त्याच्यामुळे असं आईचं कधी होत नाही की मूल काय बोलतंय आईला कळत नाही, काहीतरी खाणाखुणा करतात. मग नाहीच पालकांना समजलं तर पालक आम्हाला येऊन विचारतात, ताई काल शाळेत काय झालं, हा असं असं सांगत होता. मग आम्ही त्यांना सांगतो हो, आता काही असतं ना, मुलं एकमेकांना पण त्या दुसऱ्या मुलाचं नाव माहिती नसतं, पण काहीतरी एक खुणा ठेवलेल्या असतात, असा हात केला म्हणजे ही मुलगी, हे आम्हाला माहीत असतं. मग आम्ही सांगतो अहो, तो ना त्या मुलीबद्दल बोलत होता. त्यांच्या एक वेगळ्याच खुणा ठरलेल्या असतात. हा, की त्यांच्या शिक्षकांच्या सुद्धा आम्हाला लगेच कळतं. आम्ही पण त्यांना खुण्यांना सांगतो ह्या ताईंना बोलू, त्यांना कळतं ह्यापैकी कोणत्या ताईंना बोलवायचं आहे ते, किंवा कोणत्या मुलाला बोलवायचं आहे. मग ते पालकांना आम्ही सांगतो सगळं समजून. इव्हन जेव्हा नवीन ऍडमिशन घेतात, मूल लहान असू देत मोठं असू दे, आम्ही पालकांना सांगतो तुम्ही अर्धा एक तास ऑब्झर्वेशनला बसत जा शाळेत, की आम्ही काय शिकवतो तुम्हाला पण कळलं पाहिजे, नाही तर मग तुम्ही घरी सराव कसा घेणार.
1: त्याच्यामुळे संवाद साधणं सोपं.
0: हा हा, त्याच्यामुळे तुम्ही बसा, कसा आम्ही शिकवतो, काय वापरतो, हेच जर तुम्ही सराव घेतला तर ते मूल अजून लवकर पुढे जाईल.
1: मॅडम, आपल्या घरात स्पेशल चाइल्ड जन्माला आलं की पालकांना एक सामाजिक भीती असते आणि काही गैरसमज असतात, तर ते दूर करण्यासाठी संस्था काय काम करते तुमची?
0: आपल्या घरात अपंग मूल जन्माला आलं हा एक त्यांना खूप धक्काच असतो पहिला, त्याच्यातून त्यांना बाहेर पडायला थोडा वेळ लागतो. ते बाहेर लवकर घेऊन जात नाही. मग कारण का म्हणे, कोणतरी लोक बघतात, मग ते बरं वाटत नाही बघायला. तर आम्ही त्यांना सांगतो की असं करू नका, तुम्ही बाहेर घेऊन जा, लोकांना पण सवय होऊ दे, तुम्हाला पण त्या मुलाला पण सवय होऊ दे. आता आम्ही शाळेत आहोत, पण तरी आम्ही काय करतो ना, आठवड्यातून एकदा मुद्दामून त्यांना गार्डनमध्ये खेळायला नेतो, जिथे नॉर्मल मुलं असतात, नॉर्मल लोक असतात. म्हटलं लोकांना पण बघू दे, किंवा ह्या मुलांना पण बघू दे की नॉर्मल मुलं कशी खेळतात, आणि ही आमची मुलं तर त्या मुलांना दुसऱ्या बघतच नाहीत, त्यांच्या त्यांच्यामध्ये एवढे रमत असतात. उलट तीच नॉर्मल मुलं येऊन अशी बघत बसतात, मग आम्ही पण त्या मुलांच्या जवळ उभं राहतो की काही या मुलांना एक करायला नको. आम्ही तिथे उभं राहतो, सांगतो काय झालं रे, अहो नाही मॅडम, हे असे काय बोलतायत, हे असं का करतात, हे शाळेत जातात का? त्यांना खूप काही लोकांना प्रश्न असतात. म्हटलं अहो, लोकांना विचारू दे की अशा शाळा पण असतात का, त्याच्यासाठी आम्ही नेतो. आम्ही 28 सप्टेंबरला जागतिक कर्णबधिर दिन असतो तो साजरा

0: करतो. आम्ही 3 डिसेंबरला असतो, जागतिक अपंग दिन असतो, तो साजरा करतो. आम्ही रॅली काढतो की लोकांना माहीत पडू दे की अशा शाळा आहेत. इव्हन आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती असतं की आपल्या घराजवळ अशी स्पेशल स्कूल आहे, हे पण लोकांना अजून माहीत नसतं.
1: बऱ्याचदा ना पालकांचा सपोर्ट ना ह्या सगळ्यासाठी खूप महत्वाचा असतो. म्हणजे स्पेशल चाइल्ड आपल्या घरात आहे तर ते टेन्शन न घेता त्या मुलांना सपोर्ट करून उत्तम शिक्षण कसं मिळेल याकडेही पालकांनी किती लक्ष दिलं पाहिजे.
0: पालकांचा तर सपोर्ट 100% पाहिजे. म्हणजे आता बघा, पालकांचा सपोर्ट आम्हाला मिळतो. आमच्याकडे जेव्हा पालक येतात ना, तर शाळा हा खरं म्हणजे त्यांचा शेवटचा ऑप्शन असतो. मूल आपलं बोलत नाही, त्यांना ऐकत नाहीत हे कळतच नाही की अरे मुलांना आवाज येत नाही म्हणून ते बोलत नाहीयेत. नाहीतर ते बोलू शकतात पण त्यांना आवाज येत नाहीये. मग कोणतरी घरातलं सांगते की नाही, त्याचे बाबांना 5 वर्षांनी बोलले, त्याचे आजोबांना 5 वर्षांनी बोलेल तर अजून तू एवढ्यात कशाला टेन्शन घेते. असं करत करत साधारणपणे 4-5 वर्ष निघून जातात. मग त्यांना कळते अरे बापरे अजून बोलत नाही. मग त्यांना असं वाटतं आपण कुठेतरी काही नवस बोललो, तो नवस फेडायचा राहिला का म्हणून असं झालंय का, त्याच्यात पण काही दिवस जातात. मग कोणतरी कुठेतरी बोलतो की अरे त्या गावामध्ये ना एक वैद्य आलेला आहे, तो ना छान औषध देतो, वर्षातून एकदाच फक्त तिथे जातो, तो एक काढा प्यायला जातो, मूल बोलायला लागेल. त्याच्यात पण काही दिवस जातात. असं करत करत करत ना जवळजवळ 7-8 वर्ष मुलांची जातात. मग पालकांना कुठेतरी कोणतरी सांगतात की अशा शाळा पण असतात. त्याच्या आधी ते नॉर्मल शाळेत पण घालतात. बहुतेक बालवाडीमध्ये वगैरे बघितलं ना तर अशी मुलं असतात जी आपली कोपऱ्यात बसलेली असतात नुसती. मग जेव्हा त्या पण शाळेमध्ये कळते की अरे यांना आपल्याकडे घेऊन काही उपयोग नाहीये, मग ते सांगतात की अशा शाळा शोधा, तेव्हा ते आमच्याकडे येतात. मग त्यांना जेव्हा कळतं की नाही अरे अशी मुलं अजून आहेत, अशा शाळा आहेत आणि अशी ही मुलं किती मस्त खेळतात, किती मजा करतायत, किती मस्ती चालली यांची, तेव्हा त्यांना वाटतं अरे आपण का नाही इथे घातलं एवढ्या वर्षामध्ये. पण त्याच्यानंतर ना आम्हाला 100% सपोर्ट मिळतो.
1: पालकांनी जागरूक राहणं गरजेचं.
0: जास्त करून आईनी जागरूक राहिलंच पाहिजे. आई वडिलांनी
1: आपलं मूल केव्हा बोलतंय,
0: केव्हा बोलतं की तुम्ही 5 वर्ष एवढी वाट नका बघू,
1: खूप वेळ जातो,
0: खूप वेळ जातो. मग काय होतं ना, मेन तुमचं जे 7-8 वर्ष गेलेली असतात, मग त्याच्या पुढे शिकवायचं, त्यांना आवाजाची जाणीव द्यायची, त्याच्यानंतर आम्ही पहिली दुसरी तिसरी कधी घेणार. मग त्याच्यामुळे होतं काय, 10वीत जाईपर्यंत काही काही मुलं 18-18, 20-20 वर्षांची होऊन जातात. मग त्यावेळेला त्या पालकांना आणि मुलांना खूप वाटतं बापरे बघा हा मुलगा आता 15 वर्षांचा आहे, हा 10वी झाला, माझा अजून 10वीत गेला नाहीये. पण त्याची ही मागची वर्ष गेलेली असतात ना, कळायला वेळ लागतो. तसा
1: शाळेमध्ये ना बरीच तुमच्या मुलं असतील, प्रत्येक जण अभ्यासात हुशार असेल असं नसेल, काहींना इतरही गोष्टींमध्ये रस असेल, मग ते कला असेल, कार्यानुभव असेल, चित्रकला असेल, तर त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा यासाठी काय करता तुम्ही?
0: नाही, आता सगळीच मुलं काही अभ्यासात हुशार असतात असं नाहीये, पण आमचं एक उद्दिष्ट असं की निदान 10वी पास हे सर्टिफिकेट मुलांना मिळालं पाहिजे. आता आमच्याकडचा एक मुलगा ना डान्समध्ये अतिशय सुंदर होता. म्हणजे आमचे काहीही कार्यक्रम असेल ना की तो सगळ्यांचे डान्स तो एकटा मुलगा बसवायचा, खूप छान होता. आता आम्ही पण त्याच्या मालकांना सांगितलं की ह्याला पुढे ह्याच्यातच काहीतरी करिअर करू दे. नंतर दुसरा एक मुलगा आहे, त्याला चित्रकलेची आवड होती. म्हणजे लहानपणापासून त्याला काही सांगायचं असेल ना तर पटापट पटापट बोर्डवर चित्र काढणार आणि आम्हाला दाखवणार, मग आम्ही समजून घेतो ह्याला काहीतरी सांगायचं आहे. पण स्वरूप सकपाळ म्हणून एक विद्यार्थी आहे आमच्याकडे होता, आता तो 2022ला 10वी झाला. त्याची चित्रकला छान होती आणि हे त्याच्या आई वडिलांना जाणवलं की नाही ह्याच्याकडे चित्रकलेचं अंग आहे. 10वी पास झाल्यावर त्यांनी ठाण्यामधल्या एका कॉलेजला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे ऍडमिशन द्या. त्या कॉलेजमध्ये आतापर्यंत स्पेशल मुलांना ऍडमिशन दिलेली नव्हती. त्याच्याही म्हणाल तुम्ही हे एक चॅलेंज म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि माझ्या मुलाला ऍडमिशन द्या, मी सगळी मदत करते. त्याला काही नाही समजलं काय तर मी येईन सतत तुमच्याकडे. आता त्या कॉलेजमध्ये 2 वर्ष तो मुलगा आहे आणि तो खूप छान तिथे करायला लागला, तर कम्प्युटरवर करायला लागला. आता मागच्याच आठवड्यात द बॉम्बे आर्ट गॅलरी आहे बँड्राला, तिथे एक्झिबिशन भरलं होतं, तर तिथे त्या मुलाची 2 चित्र सिलेक्ट केली आणि ती एक्झिबिशनमध्ये ठेवली. ते आम्ही बघायला पण गेलो होतो. त्याला बरं वाटतं आम्ही अजूनही कुठे आलो ना, त्याचं एक्झिबिशन असेल काय असेल की आम्ही जातो मुद्दामून, कारण ते पालक अजूनही आमच्या संपर्कात आहेत. त्याचं काही अचीवमेंट असेल ना की ते लगेच आम्हाला सांगतात, ताई असं असं झालं आज तुम्ही भेटायला या बघायला या म्हणून. तर पालकांचा सपोर्ट असतो, असं प्रत्येक मूल अभ्यासात असेल असं नाहीये ना. प्रत्येकाच्या अंगातले कला वेगवेगळ्या असतात, पण पालकांना आम्ही सांगितलं की ते पटतं. आज एवढी वर्ष झालेली आहेत, आम्ही त्यांना सांगतो की ह्याला कशात आवड आहे, ह्याला कशात आवड आहे, त्या

0: प्रमाणे पालक आमच्याबरोबर सपोर्ट असतो.
1: मुलांच्या आवडीनिवडी बघता, त्यांचे कलागुण बघता, वेगवेगळी प्रदर्शनं त्यांच्यासाठी भरवली जातात का, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल हे सगळं करता?
0: असं प्रदर्शनं भरवली पाहिजेत. आता हे जे मी तुम्हाला स्वरूपचं उदाहरण सांगितलं ते नॉर्मल लोकांचं होतं, तिथे फोटोग्राफी होतो आणि चित्रकलेचं प्रदर्शन होतं.
1: बरं,
0: तर त्याच्यामध्ये त्याची चित्र ठेवलेली होते. तर माझं म्हणणं आहे असं चित्र ठेवावी, असं म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळालं तर बरं होईल.
1: हो, त्यांनाही म्हणजे प्रगती करता येईल वेगवेगळ्या क्षेत्रात. मॅडम, आजच्या काळात डिजिटल साधनं, ऍप्स, स्मार्टफोन्स हे कर्णबधीर मुलांसाठी किती उपयुक्त आहेत?
0: खूप उपयुक्त आहेत. आता बघा, स्मार्टफोन आले ना, मुलांना फोन ऐकू येत नाहीत पण तरी ते व्हिडिओ कॉल करतात ना, त्याच्यातून ते संपर्क साधतात. अजूनही माझे काही काही स्टुडंट्स जे अगदी आधीचे आहेत, म्हणजे जे आमच्याकडे 2016 वगैरे पहिली बॅच 10वी माझी पास झाली, ती मुलं किंवा त्याच्यानंतरची मुलं अजूनही व्हिडिओ कॉल करतात आणि आमच्याशी ते संपर्क साधू शकतात. आता बघा, करोनाच्या वेळेला सगळं जग थांबलं होतं, पण त्यावेळेला आम्ही गुगल ड्राईव्ह किंवा झूम मिटिंग वरून मुलांशी संपर्क साधला आणि पालकांना पण ते बरं वाटलं. मग त्याच्यामध्ये ना मी त्यांना इंग्लिश शिकवायला लागले, कारण का मुलांना बाकी याच्यापेक्षा ना इंग्लिश भयंकर आवडतं, भयंकर त्यांना ती आवड असते. तर सगळी मुलं बरोबर रात्री, कारण का मी सांगितलं होतं मला वेळ नाही, मी रात्री 9 घेणार चालेल म्हणे, 9 सगळी मुलं येऊन बसायची आई बाबांबरोबर झूम मिटिंग मध्ये आणि खूप छान करायची. आणि याचा आपल्याला उपयोग तर होतोच ह्या डिजिटल जगाचा. आता बघा, आम्हाला काही अभ्यास शिकवताना गड किल्ले दाखवायचे असतील ते आम्ही पटकन दाखवू शकतो. एखादा राजकीय नेता आहे, अभिनेता आहे, आता आम्ही काही काही उदाहरण देताना पिक्चर मधले हिरो वगैरे त्यांना आवडतात तर असं पटकन सांगितलं, शाहरुख खान, सलमान खान, त्यांना कळत नाही, चित्र दाखवलं की लगेच ओळखतात. मग त्यांच्या त्या पण खुणा ठरलेल्या असतात की शाहरुख खान म्हणजे कोण, सलमान खान म्हणजे कोण. तर आम्हाला ह्याचा खूप उपयोग होतो, आम्ही लॅपटॉप वरून त्यांना दाखवतो ते सगळं चित्र दाखवतो, किंवा आपले प्राईम मिनिस्टर आहेत काय आहेत त्यांची चित्र दाखवतो. त्याच्यामुळे डिजिटल साधनांचा उपयोग त्यांना खूप होतो. गेल्या वर्षी एक सेंड ऑफ होता त्या 10वीच्या मुलांचा, फेअरवेल होतो.
1: बरं,
0: त्यावेळी आम्हाला आधीच्या मुलांना बोलवायचं होतं, ती मुलं आली, त्यांना मी म्हटलं असं असं लोकेशन लागतंय, मी गुगल लोकेशन तुम्हाला या, ते बरोबर गुगल लोकेशन शोधत येतात मुलं, तेवढी ती हुशार असतात सगळे स्मार्टफोन वगैरे वापरायला, त्याच्यामुळे त्यांना नक्कीच उपयोग होतो या गोष्टीचा.
1: मॅडम, 3 सहकारी मैत्रिणी आणि मुलांचे पालक असं मिळून तुम्ही ही संस्था, ही शाळा उभी केले, पण हे सगळं करत असताना आर्थिक गणित बसवणं खूप कठीण असतं, तर ते तुम्ही कसं मॅनेज करता?
0: आर्थिक गणित तर कठीणच असतं. आता काय, आमची सगळी भाडे तत्वावर आहे, आमची स्वतःची इमारत नाहीये, स्वतःचं काहीच नाही, कुठे मिळेल तिथे आम्ही आपली जागा भाड्याने चालवत असतो. त्याच्यामुळे आम्हाला मुलांकडून फी तर घ्यावीच लागते, म्हणजे आम्ही आमचे पगार वगैरे तर विचार करत नाही, कारण आम्ही एक समाजसेवा करण्याच्या या क्षेत्रात आलेलो आहोत. आता काही मुलं फी पण भरू शकत नाही, त्याच्यातली सुद्धा आहेत त्याच्यातली. मग कधी माझे मित्रमैत्रिणी आहेत, कधी माझे नातेवाईक आहेत. आता माझी एक बहीण आहे, ती म्हणाली एका मुलीचा 10वीपर्यंत होईपर्यंत सगळा खर्च मी करीन.
1: बरं,
0: असे आम्हाला काही चांगले लोक पण भेटतात, मग त्याच्यातून आम्ही जसं जमेल तसं चालवत आहे. आता फी मध्ये कसं बाकी पण असतं, आम्हाला नुसतं भाडं असं नाही, मुलांचे पेपर, मुलांना काही टीचिंग एड्स आम्हाला बनवायला लागतात, काही आणावं, कधी बॉल आणा, कधी असे छोटे छोटे छोटे खर्च खूप असतात आम्हाला, तर ते आम्ही त्या फी मधून चालवतो.
1: असेही काही मुलं आहेत तुमच्या शाळेमध्ये की जे त्यांच्या आजी आजोबांकडे राहतात, मावशी काका काकूंकडे राहतात, त्यांनाही फी भरणं कधी कधी कठीण असतं, तर त्यांनाही मदत करणारे काही हात आहेत?
0: तर हात आहेत. आता कसं आहे ना, माझ्याकडे एक मुलगा होता, त्याची जरा स्टोरी म्हणजे कसं, तो त्याच्या आईला जवळजवळ 7 झाला आणि ती ट्विन्स झाली मुलं. ट्विन्स झाली तर त्यांची एवढी परिस्थिती नव्हती, तर त्या मुलाच्या मावशीनी सांगितलं की मी या मुलाला सांभाळीन, म्हणजे दोन्ही मधलं एक मूल मी सांभाळीन, हे असं नाही, तिने एक मूल आणलं. त्याच्यानंतर कळलं की हे मूल कर्णबधीर आहे, याला ऐकायला कमी येतं, पण त्या मावशीने सोडलं नाही, नाही मी या मुलाला सांभाळीन. पण त्यांना तो खर्च झेपणार नव्हता, त्यांची स्वतःची फॅमिली होती, त्यांचा मुलगा सून सगळेच होते, पण ना त्यांच्या बाजूला राहणाऱ्या एक होत्या, त्यांना वाटलं की नाही ह्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे. तेव्हापासून त्यांनी त्या मुलाची शाळा शोधण्यापासून शाळेची फी भरणं, म्हणजे एक आईच ती अक्षरशः ती दुसरी आईच त्याची, सगळा खर्च त्या बाईंनी केलेला आहे आणि अजूनही करतात, की अगदी त्या मावशींकडे पण सगळे करतात त्या मुलाचं प्रेमाने, त्या मावशींची सून करते. म्हणजे असे पण आम्हाला चांगले लोक आहेत. एक मुलगा आहे, त्याचे आई वडील खूप लांब राहतात, त्यांच्या गावात शाळा नाही, त्याचे नाना नानी म्हणाले नाही हे आहे असं मूल आहे म्हणून तुम्ही घरात ठेवू नका, तुमच्या गावात शाळा नाही ना, इकडे पाठवा. तो मुलगा इथे नाना

आणि त्याचे मामा मामी त्यांच्याकडे राहतो आणि त्याचं शिक्षण पूर्ण करतो. म्हणजे अशी पण काही मुलं आहेत. अजून एक मुलगी आहे, तिला तिच्या आई वडिलांनी ती 3 दिवसाची असताना अडॉप्ट केलेलं आहे. आता त्यांची तर परिस्थिती नाही, त्याचीच मी म्हटलं की फी माझी बहीण भरते. ती मुलगी सुद्धा अभ्यासात खूप हुशार आहे. तर असं म्हणजे जी मुलं आहेत ना ती मुलं अभ्यासात खूप हुशार आहे. तर केवळ फी मिळत नाही किंवा हे नाही म्हणून आम्ही कधी आमच्या मुलांचं शिक्षण थांबवलं नाही आजपर्यंत. आता मी जसं म्हटलं की माझ्याकडे उरणून एक मुलगा येतो, त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत, त्या बाईला रोजचा येण्या

0: पण फी मागायची. तिला एवढं मुलाला शिकवण्याची इच्छा आहे, तेच खूप झालं.
1: रोज एवढा लांब प्रवास करून ते शाळेत आणतात मुलाला. मॅडम, तुमच्या शाळेत शिक्षण घेऊन आज अनेक मुलांचं भवितव्य घडलं असेल आणि त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले असतील, तर अशा मुलांच्या यशोगाथा ऐकायला आवडतील.
0: आमच्याकडे जी पहिल्या बॅचची मुलं होती त्याच्यामधली दोन मुलं महापेला एक कंपनी आहे तिथे डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात ते. नंतर एक मुलगा आहे त्याला अपंगांचा असा एक स्टॉल मिळाला
1: बरं,
0: तर त्याच्या आई वडिलांनी तिथे त्याला बिझनेस काढून दिलेला आहे. ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतायत आणि बाकीची मुलं आहेत ती शिकत आहेत. आता 11वी 12वी करतायत, काही मुलं 12वी झालेली आहेत ती बीकॉम करतायत,
1: पुढे आता वेगवेगळ्या पदावर
0: जातील. आता ते सिवूरला कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये ती मुलं जातात कारण का ते आम्हाला जवळ पडतं.
1: बरं,
0: ते 11वी 12वी तिथे करतात, 12वी झाले की ते सायनला त्यांचं कॉलेज आहे तिकडे जातात ती मुलं आणि तिकडे पुढचं शिक्षण घेत आहेत ती मुलं आता.
1: मॅडम, आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने आज तुमची संस्था काम करते, तर या संस्थेची पुढची उद्दिष्ट काय आहेत?
0: आता आम्ही हे जे कार्य केले ते सगळं आम्ही शून्यातून अक्षरशः उभं केलेलं आहे. तर माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहू दे.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांसाठी तुमची संस्था जे कार्य करते ते नक्कीच प्रेरणादायी आहे. असं मी इथे आलात आणि आम्हाला इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना जांजे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

अस्मिता वाहिनीबरोबरच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा 1:05 झाली आहेत. गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमात सुरुवातीला सुशीला या चित्रपटातलं, उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेपुडकर यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.

सुशीला या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर नटरंग या चित्रपटातलं बेला शेंडे आणि अजय अतुल यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं चंद्रमुखी या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात त्यानंतर पिंजरा या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेबुळकर यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
4: चला उलगडू आजही विस्मय गाथा.
5: चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर सोंगाड्या या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.
6: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौबी

सोंगाड्या या चित्रपटातल्या जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, दरम्यान वाद्यसंगीत.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा। इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर। तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा। तिघांचा तामिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश। आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार। आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता। नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली। या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते। क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला। क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नवीन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात। तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले।
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागर मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू

पोते यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यात आज एका महत्वाचा द्विपक्षीय करार झाला. पृथ्वीमधल्या महत्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही राष्ट्रांना वित्त पुरवठ्याच्या बाबतीत सहकार्य तसंच महत्वपूर्ण खनिज आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला असून यातल्या तिघांनी तमिळपेत्री कळघममध्ये प्रवेश केला आहे. चौथा आमदारही टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मारागातम कुमारवेल, पी सत्यभामा आणि एस जयकुमार या अण्णा द्रमुकच्या आमदारांनी काल आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला. आज इसाकी सुबैया यांनीही आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला. आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे अंबासमुद्रम, मेदुरत्नकम, पेरुदुराई आणि धारापुरम या 4 विधानसभा मतदारसंघांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. रिक्त झालेल्या जागांवर हे 4 जण टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. अण्णा द्रमुकच्या आमदारांचा राजीनामा घेतल्याबद्दल अण्णा द्रमुकचे महासचिव के पलानीस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकचे आमदार आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असून आमदारांचा राजीनामा न घेण्याची विनंती करणार आहेत. काश्मीरच्या गुलमर्ग इथं केबल कारमध्ये अडकलेल्या 300 प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कौतुक केलं. गुलमर्ग इथं काल केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विविध ठिकाणी एकूण 300 पर्यटक अडकले होते. हे सर्व पर्यटक त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय लष्कराचे जवान, जम्मू आणि काश्मीर पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनानं योग्य समन्वयानं केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचं संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशातून कौतुक केलं. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रतिकिलो दरानं मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या हज यात्रेत आज अराफत दिवस पाळला जातोय. यात्रेतला हा सर्वात पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो. जगभरातील 15 लाखांहून अधिक मुस्लिम धर्मीय भाविक मीना इथून अराफत पर्वताच्या मैदानात प्रार्थनेसाठी दाखल झाले आहेत. हज यात्रेसाठी यंदा भारतातून 1,75,000 अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं आज सकाळी राष्ट्रपतींचं आगमन झालं. त्यावेळी विमानतळावर राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांसाठीच्या पिंक बस सेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे. तसंच त्या विविध संस्थांना भेट देणार आहेत. गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर सन्मान प्रदान केला जाणार आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर DCGA अर्थात नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. काँगो आणि युगांडामध्ये विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून विमानातून उतरण्यापूर्वी स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना ताप, अशक्तपणा, स्नायूदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं असं DCGA म्हटलं आहे. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देशही DGCA दिले आहेत.
इस्रायलनं हिजबोलावरील हल्ले आणखी तीव्र केले आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा

0: केल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्यानं केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 600 अधिक हिजबोल्लाशी लोकसंबंधित मारले गेल्याचा दावा नेत्यानाहू यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारनं कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय काल घेतला. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. रशिया युक्रेन युद्ध तसंच इराणमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावारोव यांच्याशी संवाद साधल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली. रशिया युक्रेन युद्ध, द्विपक्षीय संबंध आणि इराणमधील परिस्थिती यावर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीलिटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याच्या लेखिका आहेत आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके. मे महिन्यात वर्धा जिल्ह्यात सातत्यानं देशातील उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलं, तर जिल्ह्याचं सरासरी तापमान 44 सेल्सिअसपेक्षा अधिक राहिलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनानं तातडीनं पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वर्ध्यात तापमान 47.1 सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यानं परिस्थिती गंभीर बनली असून वृक्ष लागवड, संधारण, हरित क्षेत्र वाढवणे आणि प्रदूषण नियंत्रणासाठी दीर्घकालीन धोरण राबवणे अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू इथं आयोजित जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री पंकज भोयर यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसंवाद उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं. यावेळी बोर नदीवरील 5 गावांसाठी पूर संरक्षण भिंतीच्या बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं. सेलू इथं तालुका न्यायालय, नमो उद्यान तसंच विविध शासकीय इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव इथल्या सेंट्रल अम्युनिशन डेपोमध्ये नियमित फायरिंग सरावादरम्यान झालेल्या अपघातात डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सचे ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर सुभेदार मेजर ओम बहादूर खंड यांचा मृत्यू झाला. ही घटना फायरिंग रेंजवर घडली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी युनिटकडून शोकाकुल कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत वर्धा जिल्हा आघाडीवर राहिला. राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक नांदेड जिल्ह्याला मिळाला असून अमरावती द्वितीय तर वर्धा तृतीय क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुका दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर हिंगणघाट तालुक्यातील अजनसारा या ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. सातारा इथं केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत महावितरणच्या नागपूर परिमंडळानं मोठी कामगिरी करत नागपूर आणि

0: वर्धा जिल्ह्यातील 1,708 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. वर्धा जिल्ह्यात 18,107 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला. वर्धा जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत 67 गरजू रुग्णांना सुमारे 63,40,000 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. हृदय, कर्करोग, किडनी, बोन मॅरो प्रत्यारोपणासह 20 गंभीर आजारांच्या उपचारांसाठी ही मदत देण्यात येत आहे. गरजू रुग्णांनी मदतीसाठी 1800123211 1800123 2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार अमर काळे यांनी सिंधी रेल्वे ते चांदूर रेल्वे या वर्धा लोकसभा मतदारसंघातील असलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला. यावर प्रतिसाद म्हणून रेल्वे विभागाकडून भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं असून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 18 जून रोजी होणार आहे. यासाठी तीनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे. बुटीबोरी तुळजापूर समृद्धी महामार्गालगत केळझर इथल्या टेकडी उत्खनन प्रकरणासंदर्भात खासदार अमर काळे यांनी प्रधान सचिव महसूल महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्याकडे सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. महामार्गालगत अवघ्या 70 मीटर अंतरावर टेकडी उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेला तसंच या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान 2013 गौण खनिज नियमानुसार राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटरच्या आत उत्खननास नाही असताना केवळ 70 मीटर अंतरावर परवानगी देण्यात आल्यानं नियमभंग झाल्याचा आरोप खासदार काळे यांनी केला आहे. आताच आपण ऐकलं वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याच्या लेखिका होत्या आमच्या प्रतिनिधी नम्रता फलके.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 आणि 28 सेकंद झाली आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला गौरी बोधनकर यांनी गायलेलं वारा कांत यांचं गीत ऐकूया.

दिलीप पंडित यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहो कार्यक्रम

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया गणेश विस्पुते यांच्या माणूस असण्याच्या आठवणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध।
1: माणूस असण्याच्या आठवणी हे पुस्तक म्हणजे देवीप्रसाद मिश्र यांच्या मूळ हिंदीतील अन्य कथांचा गणेश विस्पुते यांनी केलेला मराठी अनुवाद। हे पुस्तक एका वेगळ्याच साहित्य प्रकाराशी वाचकाची ओळख करून देतं। पपायरस प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या ह्या कथासंग्रहातल्या कथा आकाराने लहान पण आशयानं सघन श्रीमंत आहेत। पारंपरिक लघुकथेच्या चौकटीत त्या अडकत नाहीत, त्या नीतिकथा नाहीत, उपदेशपर नाहीत आणि केवळ कथानक प्रधानही नाहीत। ह्या आहेत अनुभवकथा, काव्यात्मकतेने ओथंबलेल्या, सूचक आणि अंतर्मुख करणाऱ्या। स्वतः देवीप्रसाद मिश्र यांनीही आपल्या लेखात या कथांच्या या रूपाची जाणीव करून दिली आहे आणि त्यांच्या कथा जातक, पंचतंत्र किंवा इसापनीतीच्या नीतिकथांसारख्या नाहीत, तसेच काफका किंवा कावाबाटा यांच्या प्रभावाखालीलही नाहीत, तर स्वतंत्र वाट निर्माण करणाऱ्या आहेत असे स्पष्ट केले आहे। त्यांनी या कथांना काव्यात्मक कथा आणि कथात्मक कविता असे संबोधले आहे आणि वाचकानेही त्यांचा आस्वाद तसाच घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। या कथांमधून मानवी अस्तित्वाचे अनेक पैलू उलगडत जातात। या कथानकात मानवी स्वभावाचे टोकाचे रंग दिसतात। अगतिकता, दयाळूपणा, विफलता, कुटिलता, हिंसा, क्रौर्य, उपेक्षित, परिघावर ढकललेल्या माणसांच्या जगण्याचे सूक्ष्म अस्वस्थ करणारं चित्रण इथं आढळतं। उदाहरणार्थ किरकोळ प्रसंगातून उभे राहणारे मानवी वागण्यातले विसंगतीचे क्षण, नवीन जोडे विकत घ्यायला गेलेला आणि किमती ऐकल्यावर हपकून चपला विकत न घेता परत फिरणारा माणूस, देह विक्रय करणाऱ्या स्त्रीसोबत तिला थकवणारा देहव्यापार केल्यानंतर तिच्या पाठीवरच्या डागामुळे पैसे नाकारणारा पुरुष, हे समाजातील अंतर्गत विषमता आणि संवेदनशून्यता उघड करतात। प्रक्रियासारख्या कथांमधून आजच्या बहुसंख्याकवादी हिंसक सामाजिक वास्तवावर तीक्ष्ण भाष्य केलं जातं आणि नैतिक अधपतनाकडे झुकणाऱ्या सत्ता केंद्रांवर तीक्ष्ण टिप्पणी केली जाते। या कथांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रतिमासृष्टी। समुद्राजवळ स्वतःच्या आतला समुद्र घेऊन फिरणारी स्त्री, हवेसारखे हलके होण्याची इच्छा

0: झगणारा वृद्ध किंवा चित्रपटातील दृश्याशी आपले आयुष्य जोडणारा प्रवासी अशा अनेक प्रतीकात्मक काव्यमय प्रतिमा वाचकाच्या मनात खोलवर ठसतात. त्यामुळे त्या कथा केवळ वाचून संपत नाहीत तर दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतात. गणेश विस्पुते यांचं तितकंच समर्थ आणि सकस भाषांतर हे या संग्रहाचं एक मोठं बलस्थान आहे. पुस्तकाच्या समर्पक नावापासूनच ह्या प्रवासाची सुरुवात होते. गणेश विस्पुतेंनी मूळ हिंदीतील काव्यात्मता, सूक्ष्म लय आणि आशयाची छटा नेमकी जपून मराठीत अत्यंत प्रवाही उगवत्या भाषेत या कथा सादर केल्या आहेत. भाषांतरात कुठेही कृत्रिमता जाणवत नाही, उलट मराठी वाचकाला या कथा आपल्या भाषेत नैसर्गिकपणे उमलताना दिसतात. मूलतः कवी असलेल्या देवीप्रसादांनी हा लहान कथांचा घाट निवडताना, ज्याला त्यांनी अन्य कथा असं नाव दिलं आहे, आपली कविता हरपू दिलेली नाही. त्यामुळे इथे ज्याला नेहमी हवा व्हायचं होतं असा वृद्ध भेटतो आणि ऋत्विक घटकची सुवर्णरेखा जिथे चालू असेल अशा ठिकाणी उतरवा असं बस कंडक्टरला सांगणारा माणूस भेटतो. पण या साऱ्यातून देवीप्रसाद आपल्यासमोर आणू पाहतायत तो आहे एक भयंकर दुसऱ्या भयंकराची जागा घेतय अशा स्वरूपाचा समकाल. परिघावर राहणाऱ्या हरलेल्या उपेक्षित माणसांच्या जगण्याच्या या मंत्र पुटपुटाव्या अशा सांगितलेल्या कथा तुम्हाला भारून टाकतील.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात गणेश विस्पुते यांच्या माणूस असण्याच्या आठवणी या भाषांतराचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. 2 वाजले आहेत. प्रसारित करीत आहो कार्यक्रम कृषीवाणी. काढणीपश्चात पूर्व शीतकरण प्रक्रियेतील तंत्रज्ञान याविषयीची माहिती आजच्या कार्यक्रमात आता ऐकूया.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भाजीपाला पिकं ही उष्णतेसाठी अधिक संवेदनशील मानली जातात, त्यामुळे त्यांची काढणी शक्यतो उन्हाच्या पूर्वी सकाळी लवकर किंवा नंतर संध्याकाळी 4 वाजल्यानंतर करावी. काढणी केलेले उत्पादन शक्य तितक्या लवकर सावलीत न्यावे. एकदम शीतगृहातील थंड वातावरणात ठेवण्यापूर्वी उत्पादनातील उष्णता काढून घेणे गरजेचे असते. त्यासाठी पूर्व शीतकरण ही प्रक्रिया महत्त्वाची असते. शेतातून काढलेले टोमॅटो थेट उन्हात न ठेवता झाडाच्या किंवा शेडच्या सावलीत ठेवावेत. यामुळे अंतर्गत उष्णता कमी होते. शेतातून काढणी केल्यानंतर भाज्यांमध्ये नैसर्गिक उष्णता असते. ही उष्णता कमी न केल्यास श्वसन प्रक्रिया वेगाने सुरू राहते आणि भाजी लवकर खराब होते. भाज्यांचा ताजेपणा आणि घट्टपणा टिकवण्यासाठी पाण्याचे बाष्पीभवन कमी करून वजन घटण्यापासून रोखण्यासाठी जीवाणू आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी ही प्रक्रिया गरजेची आहे. पूर्व शीतकरण करण्यासाठी मोठ्या पंख्यांच्या सहाय्याने थंड हवा क्रेट्समधून फिरवली जाते. हे तंत्र मोठ्या पॅकहाऊसमध्ये वापरले जाते. थंड पाण्याचा फवारा मारून किंवा थंड पाण्यात भाज्या बुडवून तापमान कमी केले जाते. भाजीपाला उष्णतारोधक खोलीत किंवा वातानुकूलित खोलीत काही तास ठेवला जातो. थंड हवेचा प्रवाह वेगाने फिरवण्यासाठी पंखे वापरले जातात. इथे क्रेटमधून केवळ हवा फिरवणे हा उद्देश नसतो, तर ही हवा दाबाने पॅकिंग बॉक्समधील अडथळ्यांमधून आणि आतील भाजीपाल्यामधून आरपार जाणे महत्त्वाचे असते. तो स्टॅटिक प्रेशर मिळवण्यासाठी साध्या पंख्यापेक्षा केंद्रोत्सारी किंवा उच्च दाबाचे अक्षीय पंखे निवडावेत. साधारणपणे 1 टन भाजीपाल्यासाठी 1 ते 2000 घनफूट प्रति मिनिट हवेच्या प्रवाहाची गरज असते. हे पंखे सतत चालणार असल्यामुळे कमी वीज वापरणारे आणि बदलत्या वेगावर चालणारे असावेत. सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे एअर कूलिंग. थंड हवा भाजीपाल्याच्या क्रेट्समधून खेचून घेणाऱ्या दिशेने पंखे लावावेत. यामुळे प्रत्येक भाजीपर्यंत थंड हवा पोहोचते. भाजीपाल्याचे बॉक्स 2 रांगेत मांडून मधल्या जागेवर ताडपत्री टाकावी. पंख्याद्वारे या मधल्या पोकळीतील हवा बाहेर खेचली की बाजूच्या बॉक्समधून थंड हवा आत ओढली जाते. हवा सहज आरपार जाण्यासाठी बॉक्सला किमान 5% ते 8% छिद्र असावीत. भाजीपाला काढणीनंतर जितक्या लवकर प्री कूलिंग होईल तितका त्यांचा ताजेपणा टिकतो. बाहेरचे तापमान आणि प्री कूलिंग चेंबरमधील तापमान यातील फरक योग्य असावा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
2: त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची ह्याच्यासाठीच मी सांगते. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्त्राव बाहेर पडत असतो. तो स्त्राव म्हणजे काय आहे, एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत. आणि हा स्त्राव अधिक कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, हां, म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणा साठी जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं, तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत, नंतर ओव्हरीज आहेत, म्हणजे जे अंडाशय आहे स्त्रियांमधलं, तर तेही इन्फेक्शन, तो संसर्ग आहे, तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हां, जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंजेस केले नाही, तिथली स्वच्छता घेतली नाही, सगळ्यात महत्वाचं आहे बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पांढरा स्त्राव वगैरे जाण्याचे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक पाळीच्या वेळी जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचेचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेरड्या वासाचा स्त्राव येणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ॲटोमॅटिकली त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली की गर्भाशयातलं जे इन्फेक्शन किंवा संसर्ग हा पुढे जाऊन ज्या बीजवाहक नलिका आहेत फॅलोपियन ट्यूब, तर तो इन्फेक्शन आहे ते संसर्ग तिथेच राहतो. आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात. आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी जे बीज आहे ते वाहून नेलं जात नाही आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता आहे.
1: बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे, ते कशा प्रकारचं वापरावं?
2: सद्यस्थितीमध्ये जास्त आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ऍडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप्स आहेत. आणि जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या, त्याही वापरल्या जातात. तर सॅनिटरी पॅड्सचा वन टाइम यूज आहे, त्याला

0: आपण डिस्पोजेबल म्हणतो, जे सहज अवेलेबल होतं, ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकतो, त्याच्यानंतर आहे त्याचं डिस्पोज करणं ही सोपं आहे, आणि त्यामुळे ते कसं होतं की ते कम्फर्टेबल आहे मुलींना किंवा वर्किंग प्लेसला घराच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना. नंतर मेन्स्युअल कप म्हणून आहे, सध्या ॲडव्हान्समध्ये आहेत, मात्र मेन्स्युअल कप वापरताना त्याचा अभ्यास असणं, माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण ते फोल्ड करून जननमार्गामध्ये ठेवावे लागतात. मात्र त्याचं प्रॉपर क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित त्याची स्वच्छता करणं किंवा पुढच्या मासिक पाळीत ते व्यवस्थित आधी उकळवणं नंतर ते वापरणं हेही करणं गरजेचं आहे. मात्र याच्यासाठी व्यवस्थित माहिती असणं, नंतर त्याला थोडंसं ट्रेनिंगची गरज आहे. तर तिसरं आहे ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणारा कॉटन पॅड्स, म्हणजे त्याला आपण कपड्याच्या घड्या. मात्र ह्यामध्ये एक प्रिकॉशन काय आहे घेणं गरजेचं आहे, कपड्याच्या घड्या चांगल्या स्वच्छ पद्धतीने धुणं गरजेचं आहे. त्याच्याही पुढे आहे की ते धुतल्यानंतर जे आपण म्हणतो सनलाईट, की जिथे जास्त तीव्र सूर्यप्रकाश आहे त्याच्यामध्ये वाळवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप आणि कॉटनचे कपडेही वापरू शकतो.
1: अच्छा, श्रोते हो, उद्याच्या कार्यक्रमात याविषयी अधिक माहिती घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचा 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ याच्यामध्ये आपण आता त्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. ही इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमानवाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो जो कार्बन डायऑक्साईडपेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गायी, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमानवाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल

0: वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्याचे स्रोत अटत चाललेत, त्यामुळे शेतीवर पण ह्याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद.
1: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर.

परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

अस्मिता वाहिनीबरोबरच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वानंदी सडोलीकर यांचं गायन आपण ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग गौड सारंग. त्यांनी तबल्याची साथ भूषण परचुरे यांची आणि सारंगीची संगती उस्ताद फारुक लतीफ खान यांनी केली आहे. विलंबित रचना तिलवाडा तालात बोल आहेत कजरा रे प्यारे तेरे नैना सलोनी. द्रुतरचना एकतालात आहेत बोल आहेत मन डे खबरे. आणि त्यानंतर तराना आपण ऐकणार आहात. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वानंदी सडोलीकर यांचं गायन राग गौड सारंग.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण स्वानंदी सडोलीकर यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग गौड सारंग आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
2: ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
1: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
2: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
3: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तुम्ही सांगितलं की 9 मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा.

0: डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असत, काळं किसमिस, ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुसरून खायचं.
1: अच्छा.
0: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यात साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा.
1: अच्छा.
0: दोन गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश. आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. काही क्षणातच म्हणजे ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी म्हणाले. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे मंत्री दिवंगत मधु दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. डोंबिवली सोनारपाड्यातल्या पिंपळेश्वर मंदिराला 4 एकर 25 गुंठे जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारने परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती. त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच असतील. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. देशात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट प्रश्नपत्रिका पेपर फुटी आदी मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला.

या मोर्चात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान 5 लिटर डिझेलची बचत करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी मुंबईत मंत्रालयातल्या आपल्या दालनात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल द्यावं असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. राज्यातल्या अनेक जुन्या आणि ऐतिहासिक मंदिरांकडे आजही दुर्लक्ष केलं जातं. त्यातल्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न तुटपुंज आहे. त्यामुळे मंदिरांच्या जमिनींना लक्ष्य करण्याऐवजी मंदिरांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात अलीकडे झालेल्या वादळी पावसानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात रावेरसह यावल आणि चोपडा तालुक्यातल्या 51 गावांमधल्या 1700 अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातल्या 24 गावांमधल्या तब्बल 850 हेक्टरवरच्या केळी बागांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयानं दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12 दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्या व्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरची चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्रं पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. छत्रपती संभाजीनगर चे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल सह हनीफ खानची नाशिक गुन्हे शाखेत आज 5 तास चौकशी झाली. नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातली संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप या दोघांवर आहे. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रति किलो दराने मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. केरळमधल्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7 वाजेपर्यंत 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव

0: चा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. दुपारचे 3:10 झालीत. आता आमचे या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत. नमस्कार.

नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आर्यन सात संदेश वाहिनी आहे. आज मंगळवार दिनांक 26 मे 2026. आज अस्मिता वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आर्यन संदेशमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आज संध्याकाळी 5:30 युवावाणी कार्यक्रमात सगळे आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण, करिअर, शिक्षण आणि नातेसंबंध याविषयी आपण ऐकणार आहोत. 6:30 अमृत कलश, यामध्ये शतायु आयुष्याची वाटचाल ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र भोरे यांची मुलाखत या कार्यक्रमात आपण ऐकाल. 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझा वार माझं शिवार या कार्यक्रमात खरीप पिकांची लागवड पूर्वतयारी याविषयी डॉक्टर प्रशांत वरठा यांची मुलाखत. 8:30 लोकसंगीत, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:30 नभोनाट्य, शीर्षक आहे गुंता, लेखन गिरीश सुकटणकर यांचं. नादब्रह्म अंतर्गत 10:30 सुगंधा लातूरकर यांचं गायन.

आपण ऐकाल राग नंद आपण ऐकाल अस्मिता वाहिनीवर उद्या सकाळी 6:30 जगूया आनंदी 6:40 आणि पुन्हा 2:00 कृषीवाणी. विषय आहे तोंडली पिकाची लागवड. 6:45 आरोग्यम धनसंपदा. पुन्हा 2:05 आरोग्यम धनसंपदा. या कार्यक्रमात विषय आहे मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी भाग 3 तज्ज्ञ प्राध्यापक श्रुती आंबेकर निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची. 6:50 आणि पुन्हा 2:10 परिसर. यामध्ये जागतिक तापमान वाढ भाग 3 वक्त्या आदिती शारंगधर. 7:00 आणि 1:55 ऐसी अक्षरे रसिके. या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत अरुणा ढेरे प्रमोद तळणीकर यांच्या राज तरंगिणी या भाषांतराचा जयश्री हरिजोशी यांनी घेतलेला वेध. 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम. 7:40 शिवसृष्टी ग्राहक केंद्रीय कार्यक्रम. 7:45 बेडेकर मसालेवाले ग्राहक केंद्रीय कार्यक्रम. 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 17 लेखन नितीन साळुंखे वाचक स्वर अक्षय शिंपे आणि नेहा कुलकर्णी यांचा. 9:30 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 आपली आवड. 12:00 वनिता मंडळाचा कार्यक्रम पुणे केंद्रावरून. 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू. 5:30 युवणी कार्यक्रम पुणे केंद्राचा. यामध्ये स्टेट ट्यून रिया सदरात युवांसाठी आर्थिक साक्षरता याविषयी अमृता देशपांडे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. 6:30 क्रीडा विश्व दुसरी मुंबई महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धा याविषयी व्हियोम फाउंडेशनच्या अध्यक्षा विनया तोरसकर आणि व्हियोम फाउंडेशन क्रिकेट संघाचा कर्णधार ओंकार पाटोळे यांच्याशी विशाल मोरेकर यांनी साधलेला संवाद. 7:15 अर्थविषयी 7:30 माझा आवार माझा शिवार यामध्ये हॅलो शंका समाधान हा कार्यक्रम आपण ऐकाल. रात्री 8:15 लोकसंगीत. 9:30 स्पॉटलाइट. 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. नादब्रह्मार्थ अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये 10:30 पंडित योगेश शमसी यांचं तबलावादन झपतार आपण ऐकाल. 2:30 अश्विनी गोखले यांचं गायन राग मदमाद सारंग पुणे केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आहे. 5:02 रेवा नातो यांचं गायन राग सावली निर्मिती पुणे केंद्राची. 10:00 पंडित कीर्तिकुमार यांचं सुरबहार वादन राग यमन कल्याण. 10:30 पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं ध्रुपद धमार गायन राग बिहाग आपण ऐकाल. ही होती रूपरेषा अस्मिता वाहिनीवर आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आणि याबरोबरच आजचे आर्यन संदेश संपले. नमस्कार.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली। क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला। सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे। आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला। त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल। तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे। राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं। याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे। हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल। या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 479 अंकांची घसरण झाली आणि तो 76,010 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 118 अंकांची घसरण नोंदवत 23,914 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 kHz वर आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील। संध्याकाळचे 5:02 झाली आहेत। प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म। नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुनील कट्टी यांचं संतूर वादन आपण ऐकणार आहोत। राग मधुवंती। मध्यलय गत 6 तालात निबद्ध आहे आणि द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे। त्यांना तबला साथ आहे प्रवीण करकरे यांची। ऐकूयात तर सुनील कट्टी यांचं संतूर वादन राग मधुवंती।

श्रोते हो, अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आमचं हे प्रसारण आपण ऐकू शकता. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुनील कट्टी यांचं संतूर वादन ऐकलं, राग मधुवंती. त्यांना तबला साथ होती प्रवीण करकरे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर संध्याकाळचे 5:30:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम युववाणी. विषय आहे आजचा, सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण. करिअर, शिक्षण आणि नातेसंबंध याविषयी संवाद साधलाय मैथिली जगताप यांनी. निर्मिती केंद्र मुंबई.

हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणारं

मंडळी, आजच्या आपल्या गप्पांचा विषय आहे द प्रेशर टू हॅव इट ऑल फिगर्ड आउट. म्हणजेच सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण. करिअर, स्टडीज अँड रिलेशनशिप्स. मित्रांनो, आजची तरुणाई एका अशा वळणावर उभी आहे जिथे एका बाजूला स्वप्नांची दुनिया आहे तर दुसऱ्या बाजूला अपेक्षांचं ओझं. प्रत्येक तरुणाच्या मनात एक सततचा प्रश्न चालू असतो, मी योग्य दिशेने चाललोय का? काहींना करिअर बद्दल चिंता असते, काहींना स्टडीज बद्दल, तर काहींना रिलेशनशिप्स बद्दल. आणि अनेकांना या तीनही गोष्टी एकाच वेळी सांभाळण्याचा दबाव जाणवत असतो. आजची जनरेशन ही खूप स्मार्ट आहे, टॅलेंटेड आहे, ॲम्बिशियस आहे, पण त्याच वेळी ही जनरेशन सतत ओव्हर थिंकिंग, एन्झायटी आणि अनसर्टनिटीमध्ये जगते. पूर्वीच्या काळात आयुष्याची गती वेगळी होती. लोकांना स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ मिळायचा, निर्णय हळूहळू घेतले जायचे, पण आजची प्रत्येक गोष्ट फास्ट झाली आहे. खरं तर कन्फ्युजन हा आयुष्याचा नैसर्गिक भाग आहे, पण आजच्या काळात कन्फ्युज असण्यालाच फेलियर समजलं जातं. कॉलेजमध्ये असताना करिअर ठरवायचं असतं, डिग्री पूर्ण होण्यापूर्वी फ्युचर प्लॅन तयार असायला हवं असं सांगितलं जातं. रिलेशनशिपमध्ये असाल तर त्याचं भविष्य काय हे विचारलं जातं, आणि जर अजून काही ठरलं नसेल तर माणूस स्वतःलाच कमी समजू लागतो. आज बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं करिअर सेटल हवं, करिअर स्टेबल हवं, इन्कम चांगली हवी, रिलेशनशिप हेल्दी हवं, मेंटल हेल्थ स्ट्रॉंग हवी, सोशल लाईफ ॲक्टिव्ह हवं, पण आयुष्य इतकं लिनियर नसतं. प्रत्येकाचं टायमिंग वेगळं असतं, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. काहींना करिअर बद्दल सतत प्रेशर जाणवतं, कोणती फील्ड निवडायची, कोणती परीक्षा द्यायची, कोणता जॉब योग्य आहे, किती सॅलरी पुरेशी आहे, स्टेबल करिअर महत्वाचं की पॅशन, या प्रश्नांमध्ये अनेक जण अडकलेले असतात. मित्रांनो, आजच्या युथला एकाच वेळी अनेक गोष्टी प्रूव्ह करायच्या असतात. अकॅडमिकली स्ट्रॉंग असायला हवं, फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचंय, इमोशनली मॅच्युअर राहायचंय आणि फिजिकली फिट राहायचंय, आणि याच सोबत सोशल मीडियावर ॲक्टिव्हही राहायचंय, आणि या सगळ्यामुळे स्वतःला हरवून जाण्याची शक्यता खूप वाढते. रिलेशनशिपबद्दल आज खूप कन्फ्युजन आहे. प्रेम, कंपॅनियनशिप, कमिटमेंट, लॉयल्टी, कंपॅटेबिलिटी या सगळ्या गोष्टींबद्दल सतत बोललं जातं, पण हेल्दी रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय हे फार कमी लोकांना समजतं. अनेक तरुण रिलेशनशिप्समध्ये असतात पण इमोशनली एक्झॉस्टेड असतात. काही जण एकटेपणामुळे रिलेशनशिपमध्ये जातात तर

काही जण फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे हल्ली रिलेशनशिप बद्दलचे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स तयार झालेत. परफेक्ट डेट, परफेक्ट कपल, एस्थेटिक फोटोज, रोमॅन्टिक जेस्चर्स हे सगळं पाहताना वास्तविक आयुष्य खूप साधं वाटू लागतं. पण प्रेम म्हणजे फक्त स्टोरीज नसतात. प्रेम म्हणजे समजून घेणं, पेशन्स, कम्युनिकेशन आणि रिस्पेक्ट असतं. बऱ्याचदा आपल्याला करिअर आणि रिलेशनशिपमध्ये बॅलन्स साधता येत नाही. एकीकडे फ्युचर सिक्युअर करायची धडपड असते तर दुसरीकडे इमोशनल सपोर्टची गरज असते. काही वेळा करिअरसाठी सॅक्रिफायसेस करावे लागतात तर काही वेळा रिलेशनशिप टिकवण्यासाठी स्वतःच्या अँबिशन्स ऍडजस्ट करायला लागतात. आणि या बॅलन्सिंग ऍक्टमध्ये अनेक जण इमोशनली ड्रेन्ड होतात. खरं सांगायचं तर प्रत्येक तरुण आतून थोडासा घाबरलेलाच असतो. जरी बाहेरून कॉन्फिडेंट दिसत असला तरी त्याच्या मनात अनसर्टन्टी असते. मी योग्य निर्णय घेतोय का? जर मी फेल झालो तर? जर मी मागे पडलो तर? जर मला उशीरा सक्सेस मिळाला तर? हे प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असतात. मंडळी, आजच्या काळात कम्पॅरिझन हा सर्वात मोठा मानसिक ताण आहे. पूर्वी कम्पॅरिझन मर्यादित असायचं, पण आज सोशल मीडियामुळे हजारो लोकांची स्वतःची तुलना करतो आपण. कोणीतरी आपल्या वयात खूप सक्सेसफुल झालेलं दिसतं तर कोणीतरी सेटल्ड, तर कोणी रिलेशनशिपमध्ये हॅपी असलेलं दिसतं. आणि मग आपल्याला वाटतं की आपण मागे होत. पण प्रत्येकाच्या आयुष्याची जर्नी वेगळी असते. काही लोकांना सक्सेस लवकर मिळतं तर काहींना उशिरा. काही लोक करिअरमध्ये चमकतात तर काही रिलेशनशिपमध्ये शांतता शोधतात. काही लोक वयाच्या 40 स्वतःचं खरं पर्पज शोधतात. आणि या सगळ्यासाठी लाईफ ही कॉम्पिटिशन नसून एक्सप्लोरेशन आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण सतत डेस्टिनेशनबद्दल विचार करतो पण स्वतःला समजून घेण्याचा प्रवास विसरतो. अनेक तरुणांना असं वाटतं की जर त्यांना अजूनही फ्युचरबद्दल क्लॅरिटी नाही आहे म्हणजे ते वीक आहेत. पण सत्य असं आहे की क्लॅरिटी वेळेनुसार येते. अनेक वेळा आपण चुकीचे डिसिजन्स घेतो, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, चुकीच्या फील्डमध्ये जातो, पण त्या अनुभवामधूनच स्वतःला समजून घेत असतो. फेलियरची भीती आज खूप मोठी झाली आहे, कारण आज सक्सेस पब्लिकली सेलिब्रेट होतं आणि फेलियर सायलेंटली सफर केलं जातं. पण प्रत्येक यशामागे अनेक अपयश असतात. प्रत्येक कॉन्फिडंट व्यक्तीच्या आयुष्यात कन्फ्युजनचे फेजेस आलेले असतात. युथ म्हणजे फक्त अचीव्हमेंट्सची वेळ नाही, ती स्वतःला शोधण्याची वेळ आहे, प्रयोग करण्याची वेळ आहे, चुका करण्याची वेळ, स्वतःच्या लिमिट्स समजून घेण्याची वेळ. मित्रांनो, आपण अनेकदा स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. एखादी एक्झाम चांगली गेली नाही, रिलेशनशिप टिकलं नाही, करिअर पाथ बदलला की आपण स्वतःलाच फेलियर समजू लागतो. पण जीवनात डिरेक्शन बदलणं चुकीचं नाहीये. ग्रोथ म्हणजे अनेकदा नवीन वाट निवडणं.

मित्रांनो, आज मेंटल हेल्थबद्दल बोलणं खूप आवश्यक आहे. एन्झायटी, बर्नआउट, सेल्फ डाऊट, लोनलीनेस या गोष्टी फक्त शब्द नाही आहेत, त्या अनेक तरुणांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. कधी कधी तरुणाईला फक्त एवढंच ऐकायचं असतं, तुला सगळं लगेच समजणं आवश्यक नाहीये. कारण खरंच आयुष्याचा मॅप कोणाकडेच पूर्ण नसतो. मोठी माणसंही अनेकदा कन्फ्यूज असतात. फरक एवढाच की अनुभवामुळे ते अनसर्टन्टी एक्सेप्ट करायला शिकतात. करिअर निवडताना अनेकदा लोक सुरक्षित पर्याय निवडतात कारण समाज त्यालाच सक्सेसफुल समजतो. पण काही लोकांची स्वप्न ही वेगळी असतात. कोणाला कला आवडते, कोणाला रायटिंग, कोणाला म्युझिक, तर कोणाला टीचिंग, तर कोणाला सोशल वर्क. प्रत्येक स्वप्नाचं महत्व असतं. रिलेशनशिपमध्येही क्लॅरिटी वेळेनुसार येते. काही लोक आपल्या आयुष्यात शिकवण्यासाठी येतात तर काही टिकण्यासाठी. प्रत्येक रिलेशनशिप पर्मनंट असेलच असं नाही. काही नातेसंबंध आपल्याला स्वतःबद्दल शिकवतात. आज अनेक तरुण इमोशनली एक्झॉस्टेड आहेत कारण ते सतत स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतात. पण स्ट्रॉंग असणं म्हणजे कधीच न तुटणं नाही, तर स्ट्रॉंग असणं म्हणजे तुटल्यानंतरही पुन्हा उभं राहणं. आपण फ्युचरबद्दल इतकी चिंता करतो की प्रेझेंट जगायचंच विसरतो. कॉलेजचे दिवस, मित्रांसोबतचे क्षण, छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी परत येत नाही. पण प्रेशरमध्ये जगताना आपण त्याचा आनंदही घेऊ शकत नाही. बॅलन्स हा शब्द खूप वापरला जातो, पण बॅलन्स मिळवणं सोपं नसतं. काही दिवस स्टडीज प्रायोरिटी असतात, तर काही दिवस इमोशनल हेल्थ, काही वेळा रेस्ट घ्यावी लागते, तर काही वेळा स्वतःला पुशही करायला लागतं. बॅलन्स म्हणजे परफेक्शन नाही, तर बॅलन्स म्हणजे अवेअरनेस, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आज यूथने बाउंड्रीज शिकणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला इम्प्रेस करण्याची गरज नाही आहे. प्रत्येक ट्रेंड फॉलो करण्याचीही आवश्यकता नाही आहे. आणि प्रत्येक अचीव्हमेंट टाईमलाईन सारखी असण्याचीही गरज नाही आहे. सेल्फ वर्थ म्हणजे फक्त मार्क्स, सॅलरी किंवा रिलेशनशिप स्टेटस नाही आहे, आणि त्यावरून ते ठरतही नाही. आपण व्हॅल्युएबल आहोत कारण आपण माणूस आहोत आणि आपलं अस्तित्व हे महत्वाचं आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण इतरांपेक्षा मागे आहोत, पण आयुष्यात लेट असं काहीच नसतं. काही लोकांना योग्य करिअर 30व्या वर्षी सापडतं, काहींना खरं प्रेम उशिरा मिळतं, काहींना स्वतःची ओळख खूप वर्षांनी सापडते. आणि या सगळ्यासाठी आजच्या जनरेशनला एक गोष्ट शिकणं खूप महत्वाचं आहे, ती म्हणजे अनसर्टेनिटी एक्सेप्ट करणं. आयुष्यात सगळ्या उत्तरांची गरज नसते. काही वेळा फक्त पुढचं पाऊल टाकणंही पुरेसं असतं. कधी कधी आपण इतकं फ्युचर प्लॅन करतो की आयुष्य स्पॉन्टेनियस राहत नाही. पण काही सुंदर गोष्टी या प्लॅनिंग शिवाय घडतात. काही लोक अचानक भेटतात, काही अपॉर्च्युनिटीज अनपेक्षितपणे मिळतात. कारण जीवन ही स्ट्रेट लाईन नसते, त्यात ट्विस्ट आहेत, पॉझेस आहेत, रॉंग टर्न्सही आहेत, आणि हे सगळं नॉर्मल आहे. काही वेळा तरुण स्वतःला इतकं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात की स्वतःवर प्रेम करायलाच विसरतात. पण सेल्फ कंपॅशन खूप आवश्यक आहे. करिअर हा आयुष्याचा एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नाही. रिलेशनशिप महत्वाचं आहे, पण त्यासाठी स्वतःला हरवणं योग्य नाही. अभ्यासही महत्वाचा आहे, पण मानसिक आरोग्य त्याहून महत्वाचं आहे. आणि आजच्या तरुणांना हे समजणं आणि आजच्या तरुणाईला हे समजणं आवश्यक आहे की आयुष्याची टाईमलाईन ही फिक्स्ड नसते. प्रत्येकाचं घड्याळ हे वेगळं चालत असतं. आपल्या

आजूबाजूला अनेक कॉन्फिडेंट लोक दिसतील, पण कदाचित तेही इंटरनली कन्फ्यूज असतात. आणि त्यामुळे कंपॅरिझन करण्यापेक्षा कनेक्शन निर्माण करा. स्पर्धेपेक्षा सहप्रवास महत्वाचा आहे. आपण अनेकदा डेस्टिनेशनवर इतकं फोकस करतो की जर्नी अप्रिशिएट करायला विसरतो. पण आयुष्य म्हणजे फक्त मोठ्या अचीवमेंट्स नाहीत, तर ते छोट्या क्षणांचं कलेक्शन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कधी कधी थांबून आपण स्वतःला विचारायला हवं, मी खरंच काय शोधतोय. कारण समाजाने दिलेलं सक्सेस आणि आपल्या मनाला हवं असलेलं जीवन यात फरक असू शकतो. आजची ही तरुणाई खूप केपेबल आहे, पण केपेबल असण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळं लगेच समजलं पाहिजे. ग्रोईंग अप ही प्रोसेस आहे, त्यामुळे जेव्हा आपण कन्फ्यूज असतो तेव्हा स्वतःला दोष नाही द्यायचा. कारण कन्फ्युजन म्हणजे तुम्ही विचार करताय, तुम्ही शोध घेताय, आणि शोध घेणारी माणसं ही शेवटी स्वतःचा मार्ग शोधतात. कदाचित आज आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतील, पण ठीक आहे. कदाचित अजूनही करिअर सेटल नसेल, हरकत नाही. कदाचित रिलेशनशिपही परफेक्ट नाहीये आणि अजून स्वतःला समजूनही घ्यावं लागतंय, काही हरकत नाही. कारण आयुष्य म्हणजे सगळं फिगर्ड आउट असणं नाही, तर आयुष्य म्हणजे अनसर्टन्टीमध्येही पुढे चालत राहणं. त्यामुळे आपण सगळ्यांनीच स्वतःला एक गोष्ट सांगायला हवी, मी अजूनही शिकतीये, मी अजून वाढतीये, मला सगळं आत्ताच समजणं आवश्यक नाहीये. कारण आयुष्य ही परीक्षा नाहीये जिथे सगळ्या उत्तरांची तयारी आधीच असावी लागते. कारण आयुष्य हा असा प्रवास आहे जिथे प्रत्येक पावलावर आपण स्वतःला नव्याने ओळखत जातो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी कार्यक्रमाचा वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: श्रोते हो, आत्ताच आपण युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम ऐकलात युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात.
1: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आम्ही आपल्या सोबत आहोत. संध्याकाळचे 6 आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: बोला साहेब
1: आज का नाइला जाने सोडावर लागे
0: तिच्यापेक्षा भाई खूप सुंदर नसेल
1: ते तर मला ओळखते मी असल्या गोष्टींना महत्व देत नाही नवा किसा दाखव
0: रात्री चंदीला पाठी

आशा भोसले यांच्या स्वरातली मद देवकाते यांची ही रचना श्रोते हो आपण ऐकली. संगीत नागेश राज यांचं, चित्रपटाचं नाव धडाका. यानंतर ऐकणार आहोत आनंदी गोपाळ या चित्रपटातलं शरयू दाते आणि केतकी माटेगावकर यांनी गायलेली वैभव जोशी यांची रचना, ऋषिकेश

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या संस्कृत बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आज आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना सप्रेम नमस्कार. श्रोतेहो ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन, त्यांची आपुलकी आणि सन्मानाची भावना, त्यांचा अनुभवाचा ठेवा, ज्ञानाचा सागर, त्याग आणि प्रेमाची मूर्ती, त्यांची शिकवण आमचा आधार, त्यांचा शांत आणि समाधानी जीवनाबद्दलचा विचार आणि आपुलकीचे गोडवे त्यांच्या भावना हे नेहमी व्यक्त करीत असतात. आणि असे हे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या जीवनातील मौल्यवान योगदानाबद्दल आपल्या सर्वांसाठी कृतज्ञता सुद्धा व्यक्त करीत असतात. तेव्हा आयुष्याच्या वाटेवरचे अनुभवी दीपस्तंभ असे हे नागपूर येथील वास्तव्य असलेले रेणूराव उर्फ रमेशचंद्र गणेश भोरे जे आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया, त्यांच्या जीवनाबद्दलची संपूर्ण माहिती. भोरे साहेब, तुमचे आकाशवाणी नागपूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
2: धन्यवाद.
1: तर सर्वप्रथम पहिला प्रश्न आमचा असाच असतो अमृत कलश या कार्यक्रमात, आपल्याबद्दल आपला जन्म केव्हा झाला, कुठे झाला आणि तुमच्या आई वडिलांचं काय नाव होतं याबद्दलची माहिती आमच्या श्रोत्यांना थोडी कथित करा.
2: माझा जन्म एका खेड्यात झालेला
1: आहे.
2: त्या खेड्याचं नाव होतं हिवरी. हे गाव पुसत या गावापासून 10 किलोमीटरवर होतं. त्या ठिकाणी आमची थोडी शेती होती आणि वडील शेती करायचे आणि साईड बाय साईड त्यांना क्वालिफिकेशन काही जरी नसलं तरी अनुभव होता मात्र, आणि ते कुणाला वकिलीचं सहाय्य करायचे. तर त्यांच्या नशिबाने शेजारी काळी म्हणून एक इजारा होता, त्या ठिकाणी एका बेवा म्हणजे विधवा बाईची केस होती, ती आमच्या वडिलांनी घेतली आणि तिचं मुख्तार पत्र घेऊन ते नागपूर पर्यंत ती केस लढून तिला जिंकून दिलं. त्याच्यामुळे त्या बाईने खुश होऊन आमच्या वडिलांना सांगितलं की तुम्हाला पैसे पाहिजे की शेती पाहिजे. आमच्या वडिलांनी सांगितलं मला शेती द्या, पैसे द्या, शेती नको. आणि म्हणून त्यांनी ते हिवरी गाव निवडलं आणि ते हिवरी गावावर अगदी थ्रो अवे प्राइस मध्ये त्यांनी शेती घेतली. मग आम्ही पुसतला शिफ्ट झालो. पण त्याचा एक डिसएडव्हान्टेज असा झाला की आमच्या शेतीचं सुपरविजन कमी झालं म्हणून आमचं उत्पन्न कमी झालं.
1: तुमचं शालेय शिक्षण कुठल्या शाळेत झालं म्हटलं?
2: माझं 8व्या वर्गापर्यंत पुसतला झालं.
1: पुसतला झालं
2: आणि त्याच्यानंतर मग
1: कॉलेज
2: सायन्स शिकण्याकरता म्हणून मी नागपूरला, माझा मोठा भाऊ काच कारखान्यात नोकरीला लागला होता त्याच्याबरोबर राहायला आलो आणि नील सिटी हायस्कूल मधून मी 11th मॅट्रिक केलं.
1: तुम्हाला भाऊ बहीण किती होते?
2: हा, मला 4 भाऊ आणि 3 बहिणी होत्या.
1: अच्छा.
2: आम्ही एकंदर 8 जण होतो.
1: 8 जण. आणि तुम्ही कितव्या नंबरचे घरी?
2: मी 3रा नंबरचा.
1: 3रा नंबर. हा कोणता काळ असेल?
2: हा 1945 ते 1951.
1: अच्छा. आणि आपली जन्मतारीख काय आहे?
2: माझी शाळेच्या रेकॉर्ड प्रमाणे 1/1/1932.
1: म्हणजे आज तुमचं वय किती?
2: आज माझं वय 94 वर्ष आणि 5 महिने. 95 चालू आहे.
1: 95 चालू आहे. वा वा वा, फारच छान आहे. त्या वयाचे असूनही तुम्ही सगळे अगदी अगदी कणखर आहात
2: याचं मलाही आश्चर्यच वाटतं.
1: हो.
2: पण एक गोष्ट सांगतो की मी काही गोष्टी कटाक्षाने पाळलेल्या आहेत.
1: अच्छा.
2: मी कधीही 9 जागलो नाही.
1: रात्री 9
2: कधीच जागलो नाही.
1: म्हणजे तुमचा दिनक्रम आणि दिनचर्या ही तुमची अगदी घडाईप्रमाणे तुम्ही अगदी लावून ठेवली होती.
2: हो. पण घरची परिस्थिती इतकी वाईट होती आर्थिक की मला पुढे शिक्षण घेणं शक्य नव्हतं.
1: अच्छा.
2: म्हणून मी जवळ सीपीएन बेरार म्हणून शाळा होती तिथे मिडल स्कूलचा टीचर म्हणून लागलो.
1: अच्छा. म्हणजे महाल नागपूर?
2: महाल मध्ये. मी महाल मध्येच राहत होतो.
1: अच्छा.
2: आणि शाळा जवळच होती. त्या शाळेमध्ये मी टीचर म्हणून लागलो. तर गंमत त्यावेळेस घडली ती सांगू का?
1: हो बिलकुल सांगा. आमच्या श्रोता
2: काय झालं
1: नक्कीच आवडेल.
2: पावसाचे दिवस होते आणि तळ मजल्यावर मी 8व्या वर्गाला गणित शिकवत होतो. तर आमच्या शाळेचा गणवेश ठरलेला होता, म्हणजे ड्रेस ठरलेला होता, म्हणजे हॉकी चड्डी आणि पांढरा शर्ट. तर माझ्या 8व्या वर्गातले मी शिकवत असताना 4-5 विद्यार्थ्यांनी काही गणवेश घालून आलेले नव्हते. मी दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. मग ते हेडमास्टर आले आणि त्यांनी पाहिलं ते अशा चक्कर मारून शिक्षक बरोबर शिकवतात की नाही आणि

0: डिसिप्लिन पाळले जाते की नाही पाळले, चांगलं कामकाज होत होते ते. तसं ते एक चक्कर मारतात आले माझ्या वर्गाच्या जवळ आणि त्यांनी पाहिलं की चार पाच विद्यार्थ्यांना गणवेश नाहीये. मग त्यांनी उभं केलं त्यांना आणि त्यांच्याजवळ छडी होती, त्या छडीने त्या लोकांना त्या मुलांना मारायला सुरुवात केली. माझ्या अंतकरणामध्ये असं पिळून निघालं की हे 10-12 वर्षाच्या मुलांना हा 55 वर्षाचा माणूस छडी मारतो, काय त्यांना यातना होत असतील. मग माझ्याकडे वळून मला म्हणाले हो तुम्ही आपलं काही काम केलेलं नाहीये. मी म्हटलं कोणतं काम? तर म्हणे गणवेश घेऊन आले त्याच्याबद्दल त्यांना काय शिक्षा केली तुम्ही? म्हटलं काहीच केलेलं नाहीये. पण मी तुम्हाला उलट विचारू का तुम्ही काय शिक्षा केली? तर म्हणे मी त्यांना छड्या मारल्या. म्हटलं सॉरी सर तुम्ही त्यांना छड्या नाही मारल्या, काय बोलतो? म्हणे मी म्हटलं मी बोलतो ते खरं बोलतोय, तुम्हाला आवडत नसेल तसं सांगा मी जायला तयार आहे. म्हणे सांगा तुम्हाला काय म्हणायचं? अहो म्हटलं तुम्ही त्यांना नाही शिक्षा केली, त्यांच्या गरिबीला शिक्षा केली आहे म्हटलं. कारण त्यांना तुम्ही गणवेश दिलेला नाहीये आणि तो जर भिजला असेल तर ते काय घालून येतील म्हटलं. तर जोपर्यंत आपण गणवेश देत नाही तोपर्यंत त्यांना आपल्याला शिक्षा करायची आपल्याला काय अधिकार नाही आहे म्हटलं. तुम्हाला पटलं नसेल तर मला सांगा. त्यांचा चेहरा बदलला, काय परिणाम मला काय उलट चांगला झाला की मी त्यांच्या याच्यामध्ये प्रिय होऊन गेलेलो होतो आणि मला बक्षीस म्हणून त्यांनी परासियाला ट्रेनिंगला पाठवलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही बीए करा आणि बीएड करून माझ्याकडे राहा. मला शिक्षकपणा फार आवडत होता पण त्याला पगार कमी होता आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पगार जास्त होता. माझ्या घरी गरिबी असल्यामुळं मला जास्त पैसे मिळवणं मला ती घटना तशी घडली माझ्या आयुष्यामध्ये.
1: अच्छा बरं, मग पुढचं मग तुम्ही शिक्षकी पेशा तुम्ही निवडला होता आणि मग तुम्ही पुन्हा काय बीए केलं वाटतं?
0: हो मी
1: बीएड केलं.
0: हो त्यावेळेस शाळेत प्रायव्हेट फक्त शिक्षकांना आणि लायब्ररी असिस्टंट या दोघांना प्रायव्हेट बसता येत होतं, नाहीतर मग कॉलेज जॉईन करायला. मी कॉलेज तर जॉईन करू शकत नव्हतो म्हणून मी प्रायव्हेट बसलो आणि बीए पास झालो.
1: अच्छा नाही फारच छान. मग तुम्ही शिक्षकी पेशेतून नोकरीकडे वळलात?
0: हो.
1: मग ते कसं काय तुमचा कसं काय झालं ते?
0: त्यावेळेस हायस्कूल टीचरला 120 रुपये पगार मिळायचा आणि मिडल स्कूलला वाटत 90 मिळायचा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 187 रुपये पगार मिळायचा.
1: अच्छा.
0: तर डीजीटी मध्ये फायदा असा होता जिथे प्रमोशन परीक्षा देऊन होतं, ऑटोमॅटिक प्रमोशन नव्हतं तिथे.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळं एसएस नावाची परीक्षा असते, सबॉर्डिनेट अकाउंट सर्व्हिस. त्याप्रमाणे मग एसएस ची परीक्षा पास देऊन मी अकाउंटंट झालो त्या ठिकाणी आणि अकाउंटंटच्या नंतर मग प्रमोशन मिळत होते. तसे ऑर्डिनरी परीक्षा पास न झालेल्या माणसाला काही गॅजेटेड पोस्ट मिळत नव्हती, मला ती गॅजेटेड पोस्ट मिळाली मग आणि मी पुण्यावरून रिटायर झालो आणि 2 वर्ष मी पुण्यालाच राहिलो. त्यावेळेस हे जे सेव्हिंग बँक अकाउंटचं अकाउंटिंग असतं त्याचं हे करण्या सुपरविजन करण्याकरता माझं एओ आयसीओ म्हणून माझं पोस्टिंग झालं.
1: अच्छा. आयसीओ म्हणजे काय होतं ऍक्च्युली?
0: इंटरनल चेक ऑर्गनायझेशन.
1: इंटरनल चेक ऑर्गनायझेशन, कारण आमच्या श्रोत्यांना हे ऍब्रिव्हिएशन्स माहित नसतात.
0: खरं बँकिंगचं सेक्टर हे म्हणजे हिंदुस्थानामध्ये ज्या बँक्स आहेत सगळ्या त्याच्यामध्ये एकच बँक अशी आहे की जी सरकारी आहे आणि ती म्हणजे पोस्टाची बँक. त्याच्यामुळे पोस्टात पैसे ठेवणं हे अत्यंत अगदी निश्चिंतपणाचं काम आहे.
1: मग आता रिझर्व्ह बँक आपण म्हणतो, बँक ऑफ द बँक, भारतीय रिझर्व्ह बँक,
0: कोणतीच बँक सरकारी नाही.
1: सरकारी नाही.
0: इव्हन स्टेट बँक ही सरकारी नाही.
1: सरकारी नाही. अच्छा बरं, मग आता या काळात तुमचं लग्न वगैरे केव्हा झालं?
0: माझं लग्न झालं 26व्या वर्षी.
1: अच्छा, म्हणजे तुमची ही नोकरी सुरू होती?
0: हो, सुरू
1: डीजेपी सरकारी नोकरी. कुठल्या आहे मग आपला सासर वगैरे?
0: माझी सासूरवाडी मूर्तिजापूरची.
1: अच्छा, मूर्तिजापूर जिल्हा अमरावती.
0: अमरावती.
1: काय केलं आपल्या मिसेसनी म्हणजे शिक्षण?
0: माझे सासरे त्यावेळेस मिर्झापूर म्हणून एक गाव होतं, त्या गावामध्ये एक विविंग मिल होती.
1: अच्छा.
0: त्या मिल मध्ये ते विविंग मास्टर होते.
1: अच्छा. विविंग म्हणजे आपण काय म्हणू, कपडे
0: स्पिनिंग वगैरे.
1: स्पिनिंग वगैरे. अच्छा अच्छा.
0: त्यांचं मूळ गाव होतं मूर्तिजापूर, त्याच्यामुळं मूर्तिजापूरची चोरी काली आम्ही आमच्या वडिलांनी त्यावेळेस वडीलच पसंत करायचे.
1: म्हणजे वडिलांनी जे शोधकार्य जे केलं वडिलांनी सून म्हणून, तर ते तुम्ही त्यांना एक्सेप्ट केलं?
0: फायनल वर्ड त्यांचाच
1: असायचा. फारच छान. आणि मग तुमचं जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा तुमचं वास्तव्य नागपूरला होतं? कुठे होतं?
0: नाही, नागपूर.
1: नागपूरलाच होतं. अच्छा अच्छा. आणि आपल्या मिसेस म्हणजे मॅडमचं शिक्षण कुठपर्यंत झालं होतं?
0: जी लग्नाच्या वेळेस ती इंटर पास झाली होती.
1: अच्छा.
0: मग आम्ही जेव्हा नोकरीला ती माझ्याकडे आली

0: तेव्हा आम्ही महालात राहत होतो भाड्याने
1: भाड्याने. अच्छा.
0: आणि तिथे सिटी कॉलेज होतं, ते मॉर्निंग कॉलेज होतं आणि डे कॉलेजही होतं मला वाटतं. तर मी तिला कॉलेजमध्ये टाकलं, सिटी कॉलेजमध्ये बीए करण्याकरता. तिथून ती बीए झाली आणि घराजवळ 5-10 मिनिटांमध्ये जाणं येणं असल्यामुळं ते शक्य झालं. आणि त्याच्यानंतर मी तिला बीएड केलं.
1: अच्छा, बीएड पण केलं.
0: हो,
1: फारच छान.
0: ते म्हटलं आपल्याला काही अपघात झाला तर कोणी घराला सपोर्ट करायला पाहिजे, म्हणून बायको क्वालिफाईड पाहिजे, म्हणून मी तिला बीएड केलं.
1: अच्छा, कारण शिक्षकाचा जॉब पण लवकर मिळतो.
0: काहीतरी
1: काहीतरी
0: सपोर्ट पाहिजे आपल्या फॅमिलीला म्हणून.
1: नाही, फारच छान. तुम्ही पण शिकलात आणि तुमची तुमच्या घरच्यांना पण शिकवलं, फार मोलाची बाब आहे.
0: कारण कोण सपोर्ट करणार दुसरं.
1: बरोबर आहे. बरं, आपण आता थोडासा एक विरंगुळा घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश आणि आज या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत रेणुराव उर्फ रमेशचंद्र गणेश भोरे, जे डीजीपीटी पोस्टल अकाउंट मध्ये कार्यरत होते. तर भोरे साहेब, एक विरंगुळा म्हणून तुमच्या आवडीचं एखादी गीत, मग ते भक्तिगीत असो, भावगीत असो, देशभक्तीपर गीत असो किंवा कुठल्या चित्रपटातील गीत असो, मराठी हिंदीतनं कुठलंही गीत तुमच्या आवडीचं तुम्ही थोडंसं म्हणून दाखवलं तुमच्या मुखातून, तर आमच्या श्रोत्यांना नक्कीच आवडेल. आणि त्यानंतर सेम गीत, तेच गीत आपण, ओरिजिनल गीत आपण श्रोत्यांना ऐकू.
0: बरं.

वा वा वा फारच छान. बोले काका तुम्ही खूप छान आवाजात, तुमच्या या आवाजात तुमचा आवाज एकदम कणखर आहे आणि तुम्हाला गीताचे बोल सुद्धा पाठेल. फारच छान. तर श्रोते हो, आपण रमेशचंद्र भोरे साहेबांच्या आवडीचं गीत आपण ऐकूया.

0: ना जाऊया. मुलाखतीच्या पुढचा प्रश्न असा की तुम्ही आता तुमचं लग्न झालं, तुम्ही डीजीपीटीमध्ये कार्यरत राहिला आणि तुमच्या बदल्या पण झाल्या असतील. जेव्हा कारण की सरकारी सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरी म्हटलं तर तुमच्या बदल्या कुठे कुठे झाल्यात?
1: म्हणजे एक अकाउंटंट म्हणून म्हणजे सिनियर अकाउंटंट म्हणून माझी बदली अहमदाबादला झाली.
0: अच्छा.
1: मी 2 वर्ष अहमदाबादला होतो.
0: 2 वर्ष
1: म्हणजे कन्स्ट्रक्शन डिव्हिजन मध्ये मी होतो.
0: म्हणजे तुमचा हा जो तुमचा टोटल नोकरीचा जो काळ आहे तो किती वर्षांची नोकरी तुमची झाली?
1: माझा 34 वर्ष.
0: तुमच्या जीवनाचे 34 वर्ष तुम्ही
1: नोकरीमध्ये
0: होता, नोकरीसाठी होतात आणि तुम्ही सरकारी नोकरी म्हणून
1: सरकारी नोकरी
0: तुम्ही रिटायर्ड झालात. मग आपण आपलं रिटायरमेंट कोणत्या सालचा आहे?
1: माझा इंटरव्ह्यू 1955 मध्ये.
0: 55 मध्ये तुम्ही झालात म्हणजे तुम्ही जॉईन झालात 55 मध्ये.
1: मला 14 दिवसातच अपॉइंटमेंट आली.
0: अच्छा, 14 दिवस
1: इंटरव्ह्यू झाल्यानंतर.
0: आणि तुमचं रिटायरमेंटचा कोणती तारीख आहे तुम्हाला आठवते का?
1: हो, 1/1/1990.
0: 1/1/1990.
1: 58 वर्षानंतर.
0: 58. आणि मला वाटतं तेव्हा सरकारी नोकऱ्यांचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे वय होतं आज 60 आहे.
1: हो, त्यावेळेस 58
0: होतं. बरोबर. आणि मग तुम्ही रिटायर्ड झालाय 1990 मध्ये आणि आज आहे 2026.
1: हो,
0: म्हणजे आज तुम्ही रिटायरमेंट होऊन 36-37 वर्ष होऊन गेले.
1: व्हेरी गुड.
0: म्हणजे रिटायरमेंट लाईफ तुम्हाला अतिशय फार छान प्रदान झालेलं आहे आणि आज तुमचं वय 95 आहे. तर हा जो काळ आहे रिटायरमेंट ते आतापर्यंतचा काळ, या काळात आपण काय काय केलं?
1: मला माझ्या तरुणपणी आपल्या घरातली गरिबी पाहून असं वाटलं की मी जर प्रॅक्टिस केली तर मी पैसा चांगला कमावू शकेन. नोकरीत काही इतकं पैसा मिळणार नाही.
0: बरोबर.
1: तर मला एक कॉन्फिडन्स होता की मी वकिली चांगली करेन म्हणून. परंतु मला सपोर्ट द्यायलाच कोणी नव्हतं. वकिलीला सपोर्ट पाहिजे असतो.
0: बरोबर.
1: तर त्यावेळेस सपोर्ट नसल्यामुळे मी जॉईन केलं. पण ते मी चोरून जॉईन केलं होतं. शाळेमध्ये शिक्षक असताना LLB करता येत नव्हतं. ते लिहून घेत होते की मी कोणतेही शिक्षण घेणार नाही आणि मी त्यावेळेस LLB ला बसलो. प्रिव्हियसला.
0: प्रिव्हियस. ओके.
1: त्यावेळेस रिझल्ट येताना नावं यायचे आणि माझं नाव आलं तर हेडमास्तरनी मला विचारलं की हे नाव कोणाचं आहे. मी असं उडवाडुडीचं उत्तर दिलं की कोणा खेड्यातल्या पोराचं नाव असेल. तर म्हणतो खेड्यातला पोरगा आपल्या इथं शिक्षक आहे का? मी म्हटलं तुम्ही माझी चोरी पकडली. आता तुम्ही मला नोकरीवर नाही ठेवा. त्याच्यामुळे मी माझा एक मित्र होता तो प्रॉक्झी लावत होता पण तो अनफॉर्च्युनेटली नापास झाला. त्याच्या माझं फायनलला प्रॉक्झी लावायला कोणीच नव्हतं म्हणून मला बसता नाही आलं. आणि नंतर मग शेवटी रिटायरमेंटच्या अगोदर हा कोर्स बंद करण्याकरता म्हणून सगळ्यांना बसू दिलं होतं. म्हणून मी फॉर्म भरला. परंतु प्रिन्सिपल होते खरं म्हणजे ते आमच्या ऑफिसमधलेच नोकरी करणार होते मेघे म्हणून. पण त्यांनी मला सांगितलं की तुमचा अटेंडन्स कमी आहे म्हणून मी तुम्हाला बसू देत नाही. नाही बसू देत. तर मग मी सेकंड इयर जॉईन केलं. मी विचारलं कॉलेजमध्ये की अटेंडन्स आवश्यक असतं का? तर त्यांनी सांगितलं काही गरज नाहीये. मी नाव टाकून दिलं, पैसे भरले आणि सेकंड इयर आणि थर्ड इयर कम्प्लीट केलं आणि नंतर प्रॅक्टिस सुरू केली.
0: म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर LLB कोर्स हा 3 वर्षाचा झाला होता नागपूर युनिव्हर्सिटीकडनं आणि ते तुम्ही कम्प्लीट पण केलं.
1: कम्प्लीट केलं.
0: आणि रिटायरमेंट झाल्यावर मग तुम्ही वकिलीचा पेशा निवडला.
1: माझा आवडीचा धंदा,
0: आवडीचा विषय झाला. मग या काळात तुम्ही अशा कोणकोणत्या केसेस अशा केल्या?
1: कॅटच्या केसेस घेतल्या म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे ज्या केसेस असतात आणि विशेषतः म्हणजे हे ऑल इंडिया रेडिओचे केसेस मला खूप मिळाले.
0: अच्छा. ऑल इंडिया रेडिओ मध्ये?
1: ऑल इंडिया रेडिओच्या. म्हणजे ऑल इंडिया रेडिओचे केस असले तिथे माझ्याचकडे यायची कॅटची केस.
0: तर तुमच्याकडे मात्र क्लायंट म्हणून तुमच्याकडे आले. पुन्हा काही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिमिनल केसेस?
1: क्रिमिनल केसेसही केल्या.
0: आणि टोटल तुमचे मग किती वर्ष तुम्ही या?
1: मी 70
0: पेशामध्ये राहिला.
1: मी आता 10 वर्ष झाले की माझ्या घरच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही आता कशाला मरमर करता, आता तुम्ही जाऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला थोडस ऐकायला कमी यायला लागलं आणि कोर्टामध्ये ऐकायला कमी येणं म्हणजे मग आपल्या क्लायंटवर अन्याय होईल.
0: होईल. बरोबर.
1: म्हणून मग मी दुसऱ्या वकिलाला केसेस देऊन टाकल्या.
0: म्हणजे एकंदर तुमच्या असंच विचारतो तुमच्या या रिटायरमेंट नंतर तुम्ही जी वकिली केली आणि बऱ्याचशा केसेस तुम्ही जिंकून पण दिल्या. मग त्या कॅटच्या केसेस असो, क्रिमिनल केसेस असो किंवा अजून कुठल्या कुटुंबिक केसेस असो, सिव्हिल केसेस म्हणतो आपण अशांना, तर या पण तुम्ही सगळ्या सांभाळल्या. आणि म्हणजे तुमचं रिटायरमेंट झाल्याचं आणि आताचं जवळपास 36-37 वर्ष होऊन राहिले आणि म्हणजे तुम्ही जवळपास 25-26 वर्ष तुम्ही वकिली पण सांभाळली तुमच्या आयुष्यात. ही पण खूप तुमच्या जीवनाची आणि तुमच्या सार्थकी एक लागलं बा तुमचं जीवन असं वाटत.
1: माझ्या आवडीचा विषय मिळाला म्हणून.

0: मी आनंदाने केलं ते.
1: केलं नाही, फारच छान. बरं, मग तुमचे आता छंदांबद्दल विचारतो, तुमच्या आवडीचे छंद वगैरे काय आहेत?
0: छंद
1: म्हणजे होते पण.
0: मला कविता करणं आवडतं.
1: अच्छा.
0: आणि इतिहास आवडतो.
1: इतिहास पण आवडतो. आता इतिहास म्हटलं तर खूप मोठा आहे.
0: हो,
1: म्हणजे अगदी पुरातन मोहंजोदडो पासून ते मिडवेल म्हणजे मध्यकालीन आणि आता लेटेस्ट स्वातंत्र्यानंतर. एखादी तुमच्या आवडीची कविता तुम्ही लेखन केलेली वगैरे असेल, म्हणजे तुम्ही लेखन करीत होता की कविता अशा संग्रहित करायची?
0: सरणावरती चढता चढता मला उमजले, मी ज्यांचा होतो ते माझे नव्हते.
1: अच्छा, नाही बरोबर. करेक्ट. शेवटचा जो माणसाच्या जीवनाचा जो शेवटचा जो असतो,
0: विश्वासघात जेव्हा होतो तेव्हा त्याला मरणाच्या वेळेस काय करा, आणि हा विश्वासघात जवळच्याच लोकांपासून होत असतो.
1: बरोबर. नाही, तुम्ही अगदी एक समर्पित जीवनाचा एक हे पण सांगितलं. बरं, आता भोरे साहेब, आपला वेळ पण संपत आलेला आहे मुलाखतीचा.
0: बरं,
1: पण शेवटी जाता जाता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांना असा काय संदेश देणार?
0: हे बघा, माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 च्या नंतर मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 वाजता उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायचं, तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील.
1: अच्छा.
0: आणि ते जे तांब्यातलं भांड्यातलं पाणी असेल ते पिऊन घ्या.
1: पण तांब्याचं वापरलं पाहिजे,
0: तांब्याचंच पाणी
1: वापरलं पाहिजे. अच्छा.
0: कारण तांब हे पाण्याला शुद्ध करत असतं. दुसरं म्हणजे तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असतं, काळं किसमिस, ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस कुसकरून प्यायचं, खायचं.
1: अच्छा.
0: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. त्याच्यानंतर 1 अंजीर जर तुम्ही भिजवून ठेवलं आणि सकाळी 80 पोटी खाल्लं तर तुमचं पोट चांगलं राहील.
1: बरोबर.
0: मग तुम्ही 8 वाजता एखाद्या वेळेस चहा प्याला तरी हरकत नाही, परंतु रिकाम्या पोटी तुम्ही या 3 गोष्टी ठेवल्या केल्या पाहिजे. आणि सकाळी 5 वाजता उठलंच पाहिजे. मी 5 वाजता उठतो आणि तोंड बिंड धुवून म्हणजे पोट साफ करून मी आसन करतो.
1: अच्छा.
0: म्हणजे डीप ब्रीदिंग करतो आणि ओंकाराचा ध्वनी 108 वेळा.
1: 108 वेळा. म्हणजे तुमचं वयाच्या 95 वर्षापर्यंत आपलं जीवनमान आहे.
0: आणि
1: त्यामागचा जेवण आहे,
0: जेवण हे पचेल असं जेवण खाल्लं पाहिजे. वरण भात भाजी पोळी हे सफिशियंट जेवण आहे असं माझं मत आहे.
1: फारच छान. म्हणजे ते तुम्ही जे काही जीवनाचं जे सार सांगता आहात, आरोग्याचं सार सुद्धा.
0: आणि पोळीपेक्षा बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, आमच्याकडे ज्वारी फार गोड असे, अगदी चवदार असे,
1: चवदार, बरोबर,
0: तर ती भाकरी आम्हाला फार लहानपणी आवडत होती. तर ती जर भाकरी मिळाली तर भाकरीचं जेवण फार चांगलं राहील. आणि संध्याकाळी थोडस कमी जेवलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे 1 कपभर दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची.
1: अच्छा.
0: आणि ते हळदीचं दूध प्यायचं
1: रात्री झोपास.
0: हो, म्हणजे तुम्हाला लघवीचा कधीही त्रास होणार नाही.
1: अच्छा.
0: हळद ही सूज उतरवणारी असते, त्याच्यामुळे तुमचं जे प्रोस्टेट असतं ते वाढणार नाही.
1: अच्छा. तर तुमच्याकडे भरपूर असे वैद्यकीय नुस्खे म्हणतात आणि जे जुन्या लोकांनाच माहित आहेत आणि ते तुम्ही आज कथित केले. आणि अमृत कलश या कार्यक्रमात तुम्ही आज बऱ्याच काही गोष्टी आमच्या श्रोत्यांना, ज्येष्ठ नागरिकांना पण कथित केल्यात. तर त्याबद्दल मी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. भोरे साहेब, आज आपले वय 95 आहे आणि आपण लवकरच शतायुषी व्हाल आणि आपल्याला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार.
0: नमस्कार. धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात, अमृत कलश. आज या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आत्ताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही नागपूर केंद्राची निर्मिती होती. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. तत्पूर्वी काही संदेश.

0: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
1: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो नक्की. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर घर सूर्यघर.
3: यानंतरची उद्घोषणा लगेचच, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर यावेळी म्हणाले.

0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळानं घेतला. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कोल गॅसिफिकेशन अँड डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ज, सोलर सेल मॉड्यूल, इग्नॉट वेफर्स पॅनल, इलेक्ट्रिक स्टील पेट टायर कॉर्ड तसंच सिंथेटिक ग्रॅफाइट एनॉड मटेरियल या प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातल्या विविध भागात औद्योगिक विकासाला चालना मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून वाढवून 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असंही ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारनं परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहेत. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: या वेगी
1: विसरू नका, येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतय तुमच्याच महसूल मंडळात.
2: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना गतविजेता रॉयल

0: चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणार आहे. धर्मशाळा इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. महागाई आणि इंधन दरवाढीमुळे जनतेचं कंबरडं मोडलं असूनही सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी यावेळी केली. या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्र, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं आज ब्रेन स्ट्रोकनं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.6 इतकं होतं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर.
2: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
3: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
4: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
3: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 वाजता 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता

0: वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
1: चला उलगडू आजही विस्मय गाथा.
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात.
3: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
4: काहो गणबारा.
5: हा काय बाई.
4: तुमची मुलं 2 दिवस झाले शाळेकडे फिरकलीच नाहीत, काय झालं तरी काय?
5: हवा बाई, मुलांना दिलं तिकडे खाण्याच्या कामावर पाठवून.
4: ज्ञानबा, अहो काय केलं तुम्ही? त्या एवढ्या कोवळ्या जीवांना तुम्ही कामाला लावलं, त्यांच्या आयुष्याची अशी माती करण्याचा तुम्हाला काय हो अधिकार?
5: हवा बाई, शाळेत जाऊन काय पोरांची पोट भरणार आहेत वय? तिकडे कामाला गेली तर किमान त्यासनी 2 वेळेला खायला तरी मिळत आहे ना.
4: अहो ज्ञानबा, शासनानं आज मुलांना शाळेत मोफत शिक्षण आणि आहाराची व्यवस्था केली आहे.
5: असं होय.
6: पालकांनो ध्यानात घ्या, तुमच्या आयुष्यात जरी अमावस्येचा अंधार दाटला तरी तुमच्या मुलांच्या आयुष्यात तरी सुखाची पौर्णिमा उगवू द्या. कारखानदारांनो लक्षात ठेवा, 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवणं हा आहे कायद्यानं गुन्हा. नका करू ही चूक पुन्हा पुन्हा.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत

0: 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. यानिमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉक्टर अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड अंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या युगात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे. फळभाजी खरेदी करण्यापासून ते बँकेच्या मोठ्या व्यवहारापर्यंत आपण एका क्लिकवर कामं पूर्ण करतो. पण हीच डिजिटल सोय कधीकधी आपल्यासाठी किती मोठी डोकेदुखी ठरू शकते याचा विचार कधी आपण केलाय? आजच्या डिजिटल युगात आपलं जीवन नक्कीच सोपं झालं आहे, मात्र त्यामुळे आर्थिक फसवणूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारतर्फे वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं, सावध राहण्याचे संदेशही दिले जातात. या पार्श्वभूमीवर डिजिटल सावधगिरी आणि आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षा या विषयावर आंतरराष्ट्रीय सायबर कायदेतज्ज्ञ डॉक्टर प्रशांत माळी यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: सर, आजच्या काळात डिजिटल अटक म्हणा किंवा KYC अपडेट, पार्ट टाइम जॉब, गुंतवणूक आणि OTP फसवणूक इतक्या वेगानं का वाढत आहे? आणि जर समजा फसवणूक झालीच तर सामान्य नागरिकांनी पहिली सावधगिरी कोणती बाळगावी?
2: आज सायबर गुन्ह्याकडे तंत्रज्ञान, डेटा आणि मानसशास्त्र तिन्ही शस्त्र आहेत. यामुळे ते हजारो लोकांना एक क्लिक मध्ये फोन मेसेज किंवा बनावट वेबसाइट पाठवू शकतात. तुमचे खाते बंद होईल, तुमच्यावर केस झाली आहे, तुम्हाला मोठा नफा मिळेल, अशा भीती आणि लोभाचा वापर केला जातो. पहिली सावधगिरी मी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे घाईत निर्णय घेऊ नका. म्हणजे कोणताही OTP पिन, UPI पिन किंवा स्क्रीन शेअरिंग ऍक्सेस बिलकुल देऊ नका. त्याला एक गोल्डन शब्द आहे इंग्लिशमध्ये, आपण म्हणतो थिंक बिफोर यू क्लिक. डिजिटल युगातील हेच नवे सुरक्षा मंत्र झालेले आहे. थोडासा विचार करा, वेळ द्या. घाई केल्याने खूप सारं नुकसान लोकांचं सध्या होतो आहे असं मी बघितलेलं आहे.
1: सर, अनेकदा असं होतं की शिक्षित असूनही आर्थिक सायबर फसवणुकीचे बळी अनेक जण ठरत आहेत आणि सायबर गुन्हेगार लोकांच्या मानसशास्त्राचा नेमका असा कसा गैरवापर करतात, म्हणजे त्यांना कसं कळतं की समोरची व्यक्ती जी आहे तिला आपण फसवू शकतो?
2: अतिशय चांगला प्रश्न आहे हा. सायबर गुन्हेगार संगणकापेक्षा मानवी मेंदू अधिक हॅक करतात. मग ते कसं करतात? तर ते भीती, लालच, विश्वास आणि घाई याचा वापर करतात. बरं, ते तुम्हालाच बरोबर तुमची भीती, लालच, विश्वास, घाई कशात असेल तुम्हाला हे कळण्यासाठी ते AI सुद्धा वापर करतात. म्हणजे AI टूल वापरून तुमचं प्रोफाइलिंग केलं जातं. म्हणजे सगळ्या सोशल मीडिया, तुमचा जो काही प्रेझेन्स असतं सगळ्याकडे, त्याच्यावरनं तुमचं एक प्रोफाईल म्हणजे तुमची एक पर्सनॅलिटी बनवली जाते. काय आवडतं, काय नाही आवडत, कशाला रिएक्ट कराल, कशाला नाही करणार. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला देऊ इच्छितो की भीती कशी दिली जाते. लगेच म्हणते तुमच्या मुलाला अटक झाली आहे, भीती दिली. म्हणजे लालच द्यायचा असेल तर काय म्हणते, 10,000 गुंतवा, 1,00,000 मिळवा. जर विश्वास संपादन करायचा असेल तर म्हणतील मी बँकेतून बोलतोय किंवा मी इन्शुरन्स कंपनी मधनं बोलतोय किंवा मी इन्कम टॅक्स मधनं बोलतोय, असे विश्वास संपादन करतात ते. मग घाई पण निर्माण करतात. म्हणजे आत्ताच करा नाहीतर खाते बंद होईल, किंवा आत्ताच करा नाहीतर ही जी स्कीम आहे ती बंद होईल. हे जी घाई तुमच्याकडे निर्माण करतात

0: आणि शक्यतो घाईला सिनियर सिटीजन्स असतात ते बळी पडतात. मग आता काय झालंय की शिक्षण असूनही भावना सक्रिय झाल्या की विवेक मागे पडतो आणि त्यामुळे डिजिटल साक्षरतेसोबत भावनिक सावधगिरी देखील आवश्यक आहे.
1: सोशल मीडियाचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?
0: अगं सोशल मीडिया वापरताना पहिलं तर तुम्ही जे काय त्याच्यावर आपले पर्सनल गोष्टी टाकू नका, फोटो टाकू नका, तुमचे लोकेशन्स टाकू नका, जिओ लोकेशन्स टाकू नका. मित्रमैत्रिणी जर क्लोज असतील, लग्न होणार असेल कोणाबरोबर, तर असे काही फोटो तुम्ही जर तुमचं अकाउंट पब्लिक असेल तर बिलकुल शेअर करू नका. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा हाताचा फोटो म्हणजे ज्याकडे तुमचा फिंगरप्रिंट पण क्लोन केलं जाऊ शकतं, त्यामुळे हाताचा फोटो टाकू नका त्याच्यावरती. असे सगळे डिटेल्स किंवा तुमचे काही वीक पॉइंट असेल, तुम्ही सिंगल मदर असाल तर लहान मुलाचा फोटो टाकू नका. प्रत्येक जर तुम्हाला वाटतं ना की हे माझ्या जीवनातला वीक पॉइंट आहे तर तसले फोटो टाकणं कधी पण अवॉइड करावा सोशल मीडियावरती. कारण सोशल मीडियावरती काही सोशल पोलिसिंग कंटिन्युअसली चालत नाही. सोशल मीडियाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना धंदा करायचा आहे, ते कॅपिटलिस्टिक माइंडसेट मध्ये त्यांना एक दुसऱ्याशी जोडण्यात इंटरेस्ट आहे. तुमची सुरक्षा बघण्यामध्ये हा त्यांचा सेकंड किंवा थर्ड प्रिफरन्स असतो. त्यामुळे आपण जर सावधानता बाळगली नाही तर मग कुठल्या ना कुठल्या तरी सायबर हादसा आपल्या बरोबर होऊ शकतो.
1: जसं तुम्ही म्हणालात की वैयक्तिक गोष्टी टाळू नका, पण आपण जेव्हा सोशल मीडिया ओपन करतो तर पाहतो की सगळं वैयक्तिकच असतं. म्हणजे आम्ही कुठे फिरायला गेलोय, आम्ही काय खाल्लोय, आम्ही कोणाच्या लग्नाला चाललोय, आमच्या घरी काय काय आहे किंवा ऑफिसला कसं चाललोय, तर मग याला कुठेतरी काही बंधनं येऊ शकतात का की आली पाहिजे का, त्यासाठी काही कायदा आहे का?
0: कायदा म्हणून नाही आहे हे सगळं, तुम्हाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल मीडियावर कसं वागायचं हे आपल्याकडे शाळेत कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. हा सर्वात मोठा इश्यू आहे की जेव्हा तुम्ही सोशल असता तेव्हा तिथे वागणं कसं. जसं पहिला आपल्याला सिव्हिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता, तर त्या सिव्हिक्स मध्ये आपल्याला सिव्हिलियननी कसं राहावं, काय करावं हे सगळं सांगितलं जायचं. तर माझं असं म्हणणं आहे की शाळेत आणि कॉलेजांपासून की सोशल मीडियावर काय करावं आणि काय नाही करावं आणि लोकांना कसं जपावं हे गरजेचं आहे. कारण कायदा कधी लागतो, कायदा रिएक्टिव्ह आहे ना, प्रोएक्टिव्ह आपण जर शिकवलं तर गरजेचं आहे. आणि महत्वाचं काय गोष्ट आहे याच्यामध्ये की काही गोष्टी कायद्यापर्यंत जात सुद्धा नाही. आता काही जणांना, काही स्त्रियांवरती एकदम हलक्या दर्जाचे कमेंट केले जातात आणि कधी कधी तिच्या फोटोवरती जाऊन काही मुलं कमेंट करतात त्याच्यावरती, आणि त्या कधी कधी आपल्या म्हणजे मातृभाषेत असतात किंवा त्यांच्या मातृभाषेत असतात जे म्हणजे इंग्लिश मध्ये नसतात. त्याच्यामुळे काय होतं की जे हे सोशल मीडियाचा जो एआय असतो त्याला खूप वेळा कळत पण नाही, त्यामुळे तो त्याला डिलीट करत नाही. किंवा तुम्ही जर त्याला सांगितलं की ही कमेंट काढून टाका तर ते खूप वेळा त्यांचा एआय रिप्लाय देतो की माझ्या पॉलिसीच्या बरोबर आहे, पॉलिसी विरोधात नाही म्हणून. कारण त्यांना काही शब्द असतात मराठी भाषेत किंवा कुठल्याही भाषेत ते त्यांना खराब शब्द आहेत म्हणून कळत नाही. म्हणून आपण जितकं स्वतःहून आपले पायदंडे घालू स्वतःला सोशल मीडियावर वावरताना.
1: खरोखर सर तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय की आपल्याला जसं शिकवलं जायचं की समाजात वावरताना, घराबाहेर वावरताना कसं वागलं पाहिजे, काही केलं पाहिजे काही नाही, आणि सोशल मीडियावरती वावरताना कसं तुम्ही वागलं पाहिजे हे आपल्याला शिकवलं जातच नाही. त्यामुळे हे आपण स्वतःच शिकलेलं बरं. तर हा तर सोशल मीडियाचा झाला प्रश्न. पण आता आपण जेव्हा डिजिटल फ्रॉड कर येतो तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या समजा बँक खात्यातून अचानक पैसे गेले चुकीची लिंक ओपन केल्यामुळे म्हणा किंवा फ्रॉड कॉल्स उचलल्यामुळे, तर पहिल्या तासात ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो तर त्याने नेमकी कोणती कोणती पावलं उचलायला हवी?
0: बघा सायबर फसवणूक किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून झालेले क्राईम याच्यामध्ये जे एव्हिडन्स असतो ना तो खूप वोलाटाईल असतो आणि त्याचे जे पहिला तास जो असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. खूप वेळा बघण्यात आलेलं आहे की स्त्रिया किंवा सिनियर सिटीजन किंवा यंग मुलं, लहान मुलं जी असतात ते काही काळासाठी त्यांचा होश असतो तो हरपलेला असतो. ते कधी कधी 24 तास, 4-5 दिवस कोणाला काही सांगतच नाही काय झालं ते. अवेअरनेस म्हणून करणं गरजेचं आहे जे आपण आता सांगतोय. सर्वात महत्वाचा मुद्दा काय असतो की जे पहिल्या 1 तासामध्ये 1930 ही जी हेल्पलाईन आहे त्याला फोन करणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे आपलं भारत सरकारचं, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, त्याचं नाव cybercrime.gov.in आहे. मी रिपीट करतो cybercrime.gov.in. तुम्ही सायबर क्राईम रिपोर्टिंग जरी गुगलवर टाईप केलं तरी ती वेबसाईट पहिली येते. तिथे जाऊन आपली कंप्लेंट दाखल करणं, तिकडे तुम्हाला ते मोबाईल नंबर ओटीपी वगैरे विचारून तुम्हाला ऑथेंटिकेट करतील. नंतर संबंधित बँक जी असेल त्याला माहिती द्या, म्हणजे त्यांच्याकडे एक डिस्प्यूट रेझोल्युशन

0: फॉर्म असतो, तर तो डिस्प्यूट फॉर्म जो असतो ना, तो डिस्प्यूट फॉर्म जाऊन बँकेत जाऊन भरून टाकायचा. चौथी महत्वाची गोष्ट, जे ट्रान्झॅक्शनचे स्क्रीनशॉट असतात ते काढून ठेवून पुरावे जतन करण्यात यावे. पाचवी असते की तुम्हाला जर तुमची खूपच मोठा आहे आणि काही तुम्हाला वाटतंय वरती काही झालेलंच नाहीये, तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देणं. सायबर पोलीस स्टेशनवर जायला पाहिजे असं काही नाही, आता हल्ली सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचा ऑफिसर बसलेला असतो, तर तुम्ही तिकडेही जाऊन हे कंप्लेंट केली तर महत्वाचं आहे. कारण वेळेत रिपोर्ट केल्याने काय होतात की हे पैसे फ्रीज होतात समोर ज्या अकाउंटला गेलेले असतात ते, आणि जर ते फ्रीज झाले तर मग ते कोर्टामार्फत आपल्याला परत आपल्या अकाउंटमध्ये घेता येतात.
1: म्हणजे असं काही झालं समजा आपल्या अकाउंट मधून पैसे अचानक गेले, सायबर फ्रॉडचे आपण शिकार झालो, तर सगळ्यात आधी घाबरून जाऊ नये आणि 1930 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क करा. आणि समजा आता मोबाईल वरती आपल्याला लिंक येतात किंवा APK फाइल्स येतात, QR कोड असतो किंवा स्क्रीन शेअरिंग ऍप्स असतात, तर ह्यामुळे काही धोके आहेत का आणि हे धोके नागरिकांनी कसे टाळावे?
0: बघा, मोबाईल फोन आहे ना आजकाल तुमची खिशातली बँक आहे. बँक एक चुकीचा क्लिक म्हणजे घराचे दार चोराला उघडण्यासारखे आहे. APK फाइल्स मध्ये नेहमी खूप वेळा मॅलवेअर असू शकतं. APK फाइल्स म्हणजे ऍप्लिकेशन फाइल्स आहेत, ते अँड्रॉइडची पॅकेज फाइल्स असतात. हा APK फाइल्सचा खतरा फक्त अँड्रॉइड वापरणारा असतो, आयफोन वाल्यांना नसतो. मग QR कोड स्कॅन करून पैसे जातात खूप वेळा, ते एक प्रॉब्लेम असतो की भाई QR कोड स्कॅन केल्याने काय होतं की ते जो QR कोड असतो तो पैसे देण्यासाठी आलेला असतो, म्हणजे त्या समोरच्याला देण्यासाठी आलेला असतो किंवा त्याने घेण्यासाठी पाठवलेला असतो, आपल्याला पैसे देण्यासाठी नाही. पण तो सांगताना असं सांगून देतो की तुम्हाला देण्यासाठी हा QR कोड आहे. स्क्रीन शेअरिंग ऍपमुळे काय होतं की गुन्हेगार तर तुमचा पूर्ण मोबाईलचा किंवा तुमच्या लॅपटॉपचा, आयपॅडचा, संगणकाचा पूर्ण ताबाच घेऊन टाकतो. त्याच्यामुळे तुमच्या संगणकात जे काय आहे ते त्याला तिकडे रिमोटली बसून कुठेही बसलाय तो, साता समुद्र पार बसलाय तरी त्याला ते दिसत असतं. त्यामुळे स्क्रीन शेअरिंग ऍप शक्यतो देऊ नका. बनावट लिंक द्वारे बँकिंगची माहिती पण चोरी होते, म्हणजे हे ज्या लिंक्स असतात ना फिशिंगच्या लिंक्स, याने बँकिंग म्हणजे मोबाईल मध्ये खूप लोकांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये बँक नंबर, पासवर्ड, पिन वगैरे सेव्ह केलेले असतात, तर ते चोरी लावू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की अननोन लिंक म्हणजे अननोन रिस्क. म्हणून फक्त अधिकृत ऍप स्टोअर मधून ऍप डाउनलोड करा आणि कोणालाही स्क्रीन ऍक्सेस देऊ नका.
1: सध्या सोशल मीडियावरती AI चा वापर करून डीप फेक आवाज काढणं किंवा बनावट प्रोफाइल तयार करणं, तर AI चा वापर करून पण फसवणूक वाढल्याचं चित्र दिसत आहे का सर?
0: बघा, आता सगळंच AI इनेबल्ड सायबर क्राईम झालेला आहे. आता काय झालंय, AI त्यांना प्रोफाइलिंग करू देतात तुम्हाला, किंवा तुम्हाला कुठली चॉईस आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरणार आहात की तुम्हाला रिफंड मिळणार आहे, की तुम्हाला ED काय नोटीस आली आहे का वगैरे, काही असं जे डिटेल्स त्यांना माहित असतात जे तुम्हाला अपेक्षित असतं अशाच मजकुराचा तुम्हाला ईमेल येईल आणि मग तुम्ही त्याला क्लिक करून तुम्हाला वाटतं तो खरा आहे. आणि AI मुळे आता चेहरा आणि आवाज दोन्ही बनावट तयार होऊ शकतात, त्यामुळे म्हणजे ते दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. जुनिया वाक्प्रचार होता तो AI ला लागू होतोय आता. मग तुम्ही ओळखणार कसं जर हा AI ने बनवलेला चेहरा आहे? त्याने समजा अचानक पैसे मागितले तुमच्याकडे की बाबा मला एवढे पैसे दे, मी अडकलोय, मला एवढे पैसे द्या, मी तुमचं हे भलं करतो, मी तुम्हाला आत्ता एवढे पैसे द्या, मी तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम आहे तो अर्धा करून टाकतो, असे काही त्यांनी पैसे सुरुवातीला कुठल्याही याच्यात मागितले की समजा याचा हा फ्रॉड असू. व्यक्ती व्हिडिओ कॉल टाळते का तुमच्या बरोबर? जर बोलणारी व्यक्ती असेल तर त्याला सांगायचं व्हिडिओ कॉल कर मला, ते व्हिडिओ कॉल जर टाळत असेल तर समजायचं आपण. किंवा प्रोफाईल नवीन किंवा संशयास्पद आहे का ती? खूप वेळा तुम्हाला फेसबुकवरनं रिक्वेस्ट येते किंवा इन्स्टावरनं रिक्वेस्ट येते आणि नंतर बघितलं तर काय असतं, ते एखाद्या स्त्रीचा मुलगा, एखाद्या फॉरेनर स्त्रीचा फोटो असतो आणि तिचे सगळे मित्र जे दिसतात ते सगळे इंडियन दिसतात. हे एक तुम्हाला नकार घंटा तुमच्या डोक्यात वाजली पाहिजे की हे सगळे इंडियन लोकच का हिच्याबरोबर. एखादी कुठची तरी फॉरेनर कंट्रीची कोणतरी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवते तर ती तुम्हाला का पाठवेल, हे प्रश्न जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही सिक्युअर राहू शकत नाही. जर नातेवाईक किंवा मित्र पैसे मागत असतील तर दुसऱ्या माध्यमातून व्हेरीफाय करा ना तुम्ही. तुम्हाला जर म्हणजे फोन करा, दुसरीकडनं फोन करा, घरात दुसरी मंडळी असतील त्यांच्या फोनवरनं त्यांना फोन करून विचारा. म्हणजे काय थोडक्यात की AI युगामध्ये ट्रस्ट बट व्हेरीफाय, म्हणजे विश्वास ठेवा पण व्हेरीफाय करा, ही नवीन डिजिटल संस्कृती असली पाहिजे आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये.
1: म्हणजे एकूणच आपली डिजिटल फसवणूक होऊ नये, आपल्या सोशल मीडिया अकाउंटचा गैरवापर होऊ नये, यासाठी सर्वांनी दिसतं तसं नसतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. सर, तुम्ही खूप महत्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

0: श्रोते हो
1: 300° 5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्सवर 102.1 FM वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार.

0: मंडळी नमस्कार. आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मुक्त कृषी शिक्षणातील संधी. याविषयी कृषी विज्ञान केंद्र पालचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर महेश महाजन यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा ऐकूया ही मुलाखत. मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण मुक्त कृषी शिक्षणातील संधी याविषयी कृषी विज्ञान केंद्र पालचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर महेश महाजन सर यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओत.
1: नमस्कार
0: सर. माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की मुक्त कृषी शिक्षण म्हणजे काय?
1: नक्कीच, शिक्षण जी आहे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. महाराष्ट्र शासनाने स्थापित केलेलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत जे शेतकरी, जे विद्यार्थी किंवा समाजातील असे घटक की ते कंटिन्युअस शिक्षण घेऊ शकत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी किंवा अशा शेतकऱ्यांच्या मुलासाठी अशा पद्धतीची एक शिक्षण प्रणाली विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून प्रत्येक समाजातील विद्यार्थ्यांना कृषीचं शिक्षण हे मिळावं. ज्ञानगंगा घरोघरी ह्या उक्तीप्रमाणे विद्यापीठ वेगवेगळ्या भागामध्ये, जिल्ह्यामध्ये मुक्त कृषी शिक्षण केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळे शिक्षणाच्या संधी ह्या वंचित असलेल्या समाजातील विद्यार्थी शेतकरी यांना उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून कृषी विज्ञान केंद्र पाल या ठिकाणी 1993 सालापासून अशा पद्धतीचं मुक्त कृषी शिक्षण केंद्र आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू आहे.
0: अच्छा अच्छा. मग आता तुम्ही सांगितलं की हे जे मुक्त कृषी शिक्षण क्षेत्र आहे हे पाल या ठिकाणी सुरू आहे, तर या केंद्रामध्ये कुठले कुठले अभ्यासक्रम आहे, थोडंसं त्याविषयी सांगा.
1: सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की हे जे काही मुक्त कृषी शिक्षण केंद्रातील अभ्यासक्रम आहेत हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मराठी माध्यमातले आहेत.
0: बरं.
1: जेणेकरून या ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या सर्व प्रकारचे जे काही वर्गातले लोक आहेत, म्हणजे महिला असेल, शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, तर अशा लोकांना रेग्युलर ॲग्रिकल्चर शाखेला ॲडमिशन घ्यायचे आहे परंतु ते घेऊ शकत नाही, तर अशा लोकांसाठी विद्यापीठाने मराठी माध्यमातला हा अभ्यासक्रम तयार करून दिलेला आहे.
0: अच्छा.
1: आणि ह्या अभ्यासक्रमाचा फायदा असा की दैनंदिन शेती व्यवसाय करत असताना किंवा शेती संलग्न इतर गोष्टी करत असताना आपल्याला मराठी भाषेमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये ह्या शिक्षणाची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आपण जर विचार केला तर ह्या मुक्त कृषी शिक्षण केंद्रामध्ये 9वी पास झाल्यानंतर, 10वी पास झाल्यानंतर माडी प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे, उद्यानविद्या पदविका अभ्यासक्रम आहे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम आहे, कृषी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम आहे. हे सर्व अभ्यासक्रम 1 वर्ष कालावधीचे असून हे मराठी माध्यमातले आहेत.
0: अच्छा.
1: आणि याचा फायदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना झालेला दिसून येतोय.
0: म्हणजे हे 4च अभ्यासक्रम आपल्या या ठिकाणी आहेत का, आणखी देखील काही आहेत?
1: हे 4 अभ्यासक्रम आपल्या मुक्त कृषी शिक्षण केंद्र पाल ह्या केंद्रावर सुरू आहेत.
0: अच्छा अच्छा. बरं. आता जसं आपण अभ्यासक्रमाविषयी सांगितलं की हे 4 जे आहेत हे अभ्यासक्रम आहेत या ठिकाणी, तर आता यांच्यामध्ये ॲडमिशन जेव्हा घ्यायची असते तर त्यासाठी मग पात्रता काय लागते?
1: प्रत्येक अभ्यासक्रमाची जी काही प्रवेश पात्रता आहे, ज्याला आपण एंट्री लेवल म्हणतो,
0: बरोबर,
1: तर ती अभ्यासक्रमानुसार ही वेगवेगळी आहे. आपण जर अभ्यासक्रम वाईज जर विचार केला तर सर्वप्रथम माडी प्रशिक्षण अभ्यासक्रमाला जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर आता सुधारित प्रवेश पात्रताप्रमाणे विद्यापीठाच्या एंट्री लेवल नियमानुसार तो विद्यार्थी 9वी पास असावा आणि त्याचं वय 15 वर्ष पूर्ण असावं.
0: बरं.

0: अगोदर माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी 10वी पास आणि 18 वर्ष पूर्ण अशी पात्रता होती. ह्याच वर्षापासून विद्यापीठाने त्याच्यामध्ये सुधारणा करून 9वी पास आणि 15 वर्ष वय पूर्ण अशा पद्धतीची एंट्री लेवल ठेवलेली आहे, जेणेकरून 9वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. आणि एक वर्षाचा अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला की त्याला सर्टिफिकेट इन गार्डनिंग अशा पद्धतीचं प्रमाणपत्र त्याला दिलं जातं, जेणेकरून त्याला शासकीय, निमशासकीय व किंवा इतर ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांमध्ये त्याला माळी प्रशिक्षणावरती रोजगाराची संधी त्या ठिकाणी त्याला मिळू शकते.
1: आणि जे बाकीचे कोर्सेस तुम्ही सांगितले तर त्यांना देखील पात्रता हीच आहे का वेगळी आहे?
0: हा, त्या वेगवेगळ्या कोर्सेसची जी काही पात्रता आहे त्याच्यामध्ये थोडा बदल आहे. याच्यात पहिला बदल असा आहे की या कोर्सेससोबत कृषी अधिष्ठान म्हणून एक कोर्स आहे. आपल्याला जर मुक्त विद्यापीठामधून कृषी शिक्षणाची पदवी घ्यायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम कृषी अधिष्ठान हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे जे काही कोर्सेस आहेत त्या कोर्सेसला प्रवेश मिळतो.
1: मग आता तुम्ही हा जो कोर्स सांगितला, थोडंसं मध्ये थांबवत आहे की हा जो कोर्स तुम्ही सांगितला तर मग हा कोर्स कुठे करायचा?
0: हा कोर्स सुद्धा मुक्त कृषी शिक्षण केंद्र पाल इथेच उपलब्ध आहे.
1: बरं.
0: ज्या विद्यार्थ्यांनी 10वी पास केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना कृषी अधिष्ठान ह्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. आणि याच्यासोबत जे विद्यार्थी माळी प्रशिक्षण पास झालेले आहेत असे विद्यार्थी सुद्धा कृषी अधिष्ठान अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. माळी प्रशिक्षण झाल्यानंतर कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पदविका अभ्यासक्रमाला आपण पात्र होतो. आणि उद्यानविद्या पदविका, कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका आणि कृषी पत्रकारिता पदविका ह्या पदविका अभ्यासक्रमाला आपल्याला प्रवेश त्या ठिकाणी मिळतो.
1: अच्छा. म्हणजे हा जो एक वर्षाचा कोर्स आहे तो कोर्स कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही या बाकी तिन्ही कोर्सेसला
0: प्रवेश घेऊ शकतो. सोबतच ज्या विद्यार्थ्यांनी कृषी विद्यापीठामधून 2 वर्षाची नियमित कृषी पदविका प्राप्त केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा दुसऱ्या वर्षाला कृषी अधिष्ठान हा पहिला वर्षातील अभ्यासक्रम आणि दुसऱ्या वर्षातील अभ्यासक्रम हे 3 अभ्यासक्रम जे आहेत, उद्यानविद्या पदविका, त्यासोबत कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका आणि कृषी पत्रकारिता पदविका. ज्या विद्यार्थ्यांनी कृषी पदविका केलेली आहे, पूर्ण केलेली आहे कृषी विद्यापीठाची, त्या विद्यार्थ्याला कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम हा अनिवार्य नाही. त्याने सरळ दुसऱ्या वर्षाला त्याला प्रवेश मिळू शकतो. त्याच्यामध्ये त्याच्या आवडीप्रमाणे हे जे काही 3 कोर्सेस आहेत ह्या 3 कोर्सेसपैकी त्याच्या आवडीप्रमाणे तो कुठल्याही एका कोर्सला एका वर्षामध्ये, शैक्षणिक वर्षामध्ये तो प्रवेश घेऊ शकतो.
1: अच्छा. याचं जे प्रवेश प्रक्रिया आहे त्याच्याविषयी सांगा ना, ती कशी असते?
0: याची प्रवेश प्रक्रिया जी आहे ही सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहे, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आहे. याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांचं जे काही विभागीय केंद्र नाशिक याच ठिकाणी आहे, ह्या विभागीय केंद्रामार्फत आणि विद्यापीठाच्या मार्फत ही पूर्ण प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पार पडते. ह्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने अगोदर ऑनलाईन प्री ॲडमिशन फॉर्म भरावायचा असतो, की ज्याची वेबसाईट जी आहे ती www.digitalyunivercityycmu.ac.in ह्या वेबसाईटला जाऊन विद्यार्थ्यांनी प्री ॲडमिशन फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याची प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकाप्रमाणे त्याची मेरिट लिस्ट जी आहे ती डिक्लेअर केली जाईल. मेरिट लिस्ट प्रमाणे प्रथम प्रवेश फेरी, द्वितीय प्रवेश फेरी आणि तृतीय प्रवेश फेरी अशा पद्धतीने प्रवेश फेरी प्राप्त करून ज्या प्रवेश फेरीमध्ये त्या विद्यार्थ्याला समावेश मिळालेला आहे किंवा ॲडमिशन घेण्याची संधी मिळालेली आहे त्या प्रवेश फेरीमध्ये त्याने सेंटरला येऊन प्रवेश घ्यावायचा आहे. आणि जे विद्यार्थी फॉर्म भरू शकले नाही किंवा जे विद्यार्थी ह्या प्री ॲडमिशन फॉर्म भरण्यापासून वंचित राहिले अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाने तशी सुद्धा एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे, ज्याला आपण ऑन स्पॉट ॲडमिशन असं म्हणतो.
1: अच्छा.
0: ज्याला जागेवर प्रवेश देण्याची पद्धत असं म्हणतो. तर ती 16 जुलै 2024 ह्या रोजी आपण अशा पद्धतीची व्यवस्था च्या माध्यमातून हे विद्यार्थी त्या ठिकाणी जागेवरती सुद्धा प्रवेश घेऊ शकतात, पालच्या सेंटरला येऊन ते प्रवेश
1: घेऊ शकतात. अच्छा. सर, आता आपण या कोर्सेस बद्दल बोलतोय. तुम्ही आता सांगितलं की माळी प्रशिक्षण झालं, त्यानंतर उद्यान विद्या पदविका झाली, कृषी व्यवसाय व्यवस्थापन झालं, कृषी पत्रकारिता झाली. तर या सगळ्या कोर्सेस

0: बद्दल थोडंसं थोडक्यात सांगा ना की या सगळ्या कोर्सेसमध्ये काय काय आहे.
1: सुरुवातीला जसं आपण पाहिलं की मुक्त कृषी शिक्षण केंद्रामार्फत 4 अभ्यासक्रम प्रत्येक वर्षी शैक्षणिक वर्षामध्ये राबवले जातात. सर्वप्रथम माडी प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा जर विचार केला, जे विद्यार्थी सर्टिफिकेट इन गार्डनिंग हा अभ्यासक्रम पूर्ण करतील त्या विद्यार्थ्यांना रोप माळ किंवा माडी महानगरपालिका या ठिकाणी अशा पद्धतीच्या शासनाच्या जागा उपलब्ध असतात.
0: बरं.
1: तर असे विद्यार्थी ही शासनाची रोजगाराची संधी त्या ठिकाणी घेऊ शकतात.
0: अच्छा.
1: किंवा काही कंपन्या किंवा मोठमोठे हॉस्पिटल्स असतील किंवा मोठमोठे कार्पोरेट ऑफिसेस असतील तर त्या ठिकाणी चांगल्यापैकी किंवा गुणवत्तापूर्ण असं मनुष्यबळ लँडस्केपिंग परसबाग नियोजनासाठी अशा पद्धतीचं मनुष्यबळाची आवश्यकता असते.
0: बरोबर.
1: तर अशा ठिकाणी सुद्धा ह्या माडी प्रशिक्षण केलेल्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना त्या ठिकाणी रोजगाराची जी काही संधी आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. दुसरा जो कोर्स आहे तो आहे उद्यान विद्या पदविका, ज्याला आपण डिप्लोमा इन हॉर्टिकल्चर म्हणतो. आपण जर आपल्या देशाचा आणि राज्याचा जर विचार केला तर आपला देश आणि महाराष्ट्रसुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फळांचं किंवा उद्यानविद्या क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती या ठिकाणी केलेली आहे.
0: बरोबर.
1: वेगवेगळ्या फळबागांचं नियोजन, त्यांचं रिज्युनेशन असेल किंवा प्रोसेसिंग असेल किंवा फूड इंडस्ट्री असेल, तर अशा सर्वच क्षेत्रामध्ये हॉर्टिकल्चर एक्सपर्ट किंवा हॉर्टिकल्चरिस्ट आपण ज्याला म्हणतो, तर अशा पद्धतीने पद्धतीचं मनुष्यबळ या ठिकाणी आपल्याला लागत असतं. उद्यानविद्या निरीक्षक किंवा उद्यान निरीक्षक पदाच्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर भरती शासनाच्या मार्फत होत असते. तर शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये अशा पद्धतीचं एक रोजगाराची संधी या उद्यानविद्या पदविका पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे उपलब्ध आहे.
0: बरं.
1: त्याच्यानंतर तिसरा एक कोर्स जो आहे अभ्यासक्रम तो आहे कृषी व्यवसाय व्यवस्थापन. आपण जर सरासरी पूर्ण देशाचा जर विचार केला तर कृषी आधारित आपली भारतीय अर्थव्यवस्था आहे आणि कृषी आणि कृषी संलग्न वेगवेगळे व्यवसाय आपल्या राज्यामध्ये देशामध्ये इवन जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू आहेत. त्याच्यातला एक चांगला उद्योग म्हणजे डेअरी व्यवसाय असेल.
0: बरोबर.
1: किंवा फूड अन्न प्रक्रिया व्यवसाय असेल, बाजार समित्यांच्या माध्यमातून भाजीपाला विक्री असेल, फळांची विक्री असेल, फुलांची विक्री असेल, तर ह्या सर्व व्यवसायामध्ये कुठेतरी शास्त्रोक्त पद्धतीने त्या व्यवसायाचं व्यवस्थापन करणारं मनुष्यबळ आपल्याला या ठिकाणी लागत असतं. तर अशा पद्धतीची संधी इवन ॲग्री बिझनेस एक्सपर्ट म्हणून सुद्धा शासन निमशासकीय संस्थांमध्ये अशा पद्धतीचे उमेदवार त्या ठिकाणी रोजगाराची संधी म्हणून आपल्याला कंपन्या असतील किंवा शासन असेल ते संधी देतात. तर अशा पद्धतीने बिझनेस ॲग्रो बिझनेस एक्सपर्ट म्हणून सुद्धा आपण एक चांगल्या पद्धतीची संधी या ठिकाणी घेऊ शकतो. आणि एक सर्वात महत्त्वाचा जो भाग किंवा ह्या कोर्सेसमधला जो आहे तो म्हणजे जर्नालिझम, ॲग्रो जर्नालिझम, डिप्लोमा इन ॲग्रो जर्नालिझम, ज्याला कृषी पत्रकारिता पदवी आपण म्हणतो. आज आपण पाहत आहोत की सोशल मीडिया असेल किंवा वेगवेगळे कम्युनिकेशनचे संवादाचे साधनं आपल्या समोर उपलब्ध झालेले आहेत, तरी सुद्धा एखादा शेतकरी चांगल्या पद्धतीने शेती करत असेल, उच्च उत्पादन घेत असेल, परंतु ते समाजातील इतर शेतकऱ्यांना कसं पोहोचवायचं आहे, ते इतर शेतकऱ्यांना कसं सांगायचं आहे, तर हे पत्रकारितेच्या माध्यमातून शक्य होणार आहे. मग त्याच्यासाठी व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, यूट्यूब चॅनल असेल, तर याच्यासाठी वर्तमानपत्र असतील, मासिकं असतील किंवा काही तुमचे वार्षिक अहवाल असतील, तर या सर्वांचा उपयोग करून शास्त्रोक्त पद्धतीने सायंटिफिक पद्धतीने एखाद्या शेतकऱ्याची यशोगाथा तयार करून त्या शेतकऱ्याबद्दल माहिती जर आपल्याला द्यायची असेल तर आपल्याला एक चांगला गुणवान म्हणा किंवा अनुभवी असा पत्रकार असणं गरजेचं आहे. आणि अशी संधी आपल्याला ह्या अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळू शकते. जर आपण हा अभ्यासक्रम पूर्ण केला तर आपण माहिती प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा किंवा आपलं ब्रॉडकास्टिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुद्धा किंवा माहिती व प्रसारण अधिकारी म्हणून सुद्धा सहाय्यक पदावर सुद्धा वेगवेगळ्या शासनाच्या निमशासकीय आणि कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारची संधी कृषी पत्रकारिता पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. आपण जर ढोबळ मारण्याचा जर विचार केला तर माडी प्रशिक्षण अभ्यासक्रम असेल, उद्यान विद्या पदविका आहे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका आहे, त्याच्यासोबत कृषी पत्रकारिता पदविका आहे, ह्या संपूर्ण पदविका आपण आपल्या शेती स्वतःचा व्यवसाय सुद्धा आपण या ठिकाणी सुरू करू शकतो. किंवा आपण शेती करत असाल तर एक उत्तम प्रकारची शेती आपण शास्त्रीय माहिती घेऊन या ठिकाणी करू शकतो. शकतो. तर सर्वसाधारणपणे हे शिक्षणक्रम मराठीत आहेत. त्याचबरोबर हे नियमित निरंतर म्हणजे ज्याला आपण डिस्टन्स लर्निंग सिस्टीम जी म्हणतो त्या पद्धतीमधले हे अभ्यासक्रम आहेत. या ठिकाणी उमेदवाराला आठवडाभर येण्याची गरज नसते.

0: बरं
1: तो शनिवारी आणि रविवारी आठवड्यातून फक्त 2 दिवस त्याला या ठिकाणी संपर्क सत्रांसाठी उपस्थिती देऊन तो अशा प्रकारची एक तांत्रिक माहिती या ठिकाणी घेऊ शकतो आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चांगली रोजगाराची संधी तो या ठिकाणी प्राप्त करू शकतो.
0: आता हा जो अभ्यासक्रम आहे तुम्ही सांगितलं, तर हा अभ्यासक्रम किती वर्षाचा असतो?
1: हे चारही जे काही अभ्यासक्रम आहेत हे 1 वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम आहेत.
0: अच्छा.
1: आपल्याला मुक्त विद्यापीठामधून जर पदविका प्राप्त करायची असेल तर मी जसं अगोदर सांगितलं त्या उमेदवाराला 10वीनंतर कृषी अधिष्ठान हा 1 वर्षाचा अभ्यासक्रम कंपल्सरी पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यासोबत 1 वर्ष कालावधीचे हे जे काही 3 अभ्यासक्रम आहेत, उद्यानविद्या पदविका, व्यवसाय व्यवस्थापन पदविका आणि पत्रकारिता पदविका, याच्यापैकी त्याच्या आवडीप्रमाणे तो 1 अभ्यासक्रम निवडून तो मुक्त विद्यापीठाची कृषी पदविका प्राप्त करू शकतो.
0: बरोबर. म्हणजे 1 वर्षाचा कृषी अधिष्ठान कोर्स आणि त्यानंतर मग या कुठल्याही एका कोर्सला त्याने ऍडमिशन घेतली की 1 वर्षभर हा कोर्स, म्हणजे 2 वर्षामध्ये त्याला चांगली डिग्री,
1: कृषी पदविका त्याला प्राप्त होऊ शकते की ज्याच्या माध्यमातून तो रोजगार किंवा स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी तो प्राप्त करू शकतो.
0: बिलकुल. मी आता तुम्हाला तोच प्रश्न विचारणार होती की शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे कसं फायद्याचं आहे ते सांगा.
1: नक्कीच. आपण जर आपला देशाचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये मोठे शेतकरी, मध्यम शेतकरी आणि सीमांत शेतकरी किंवा जे आपण लघु शेतकरी असे सुद्धा म्हणतो.
0: बरोबर.
1: त्याच्यासोबतच आपण जर प्रति शेतकरी जमीन धारणा क्षेत्र जर पाहिलं तर इतर देशांच्या तुलनेमध्ये ते आपल्या भारतामध्ये दिवसेंदिवस कमी कमी होत चाललंय. दुसरा आपण एक या ठिकाणी विषय समजून घ्यायला पाहिजे की शेती करत असताना पिकाचं वाणाची निवड असेल, पीक व्यवस्थापन असेल, पीक व्यवस्थापनातल्या ज्या काही मशागतीच्या पद्धती असतील त्याच्यासोबत शास्त्रोक्त पद्धतीने त्या पिकाचं मूल्यवर्धन असेल किंवा पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीतल्या बाबी असतील, तर ह्या ज्या काही संपूर्ण बाबी आहेत हे जे काही शास्त्रीय पद्धतीने शेती करण्याचं जे काही तंत्र आहे ते तंत्र जर आपल्याला आत्मसात करायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर शेतकरी मोठा असू द्या, लहान असू द्या किंवा लघु असू द्या, तर त्याने अशा पद्धतीचं कमी कालावधीचं मराठी माध्यमातलं तांत्रिक माहिती जर त्याने आत्मसात करून घेतली तर तो त्या शेतीमध्ये उत्तम प्रकारे अशी प्रगती करू शकतो. तसे उदाहरणं आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आहेत, राज्यामध्ये सुद्धा आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ह्या YCMU शिक्षण पद्धतीमधून गांडूळ शेती उत्पादन आत्मसात केलं, आज ते शेतकरी स्वतःचा गांडूळ खताचा उत्पादनाचा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे. अशा पद्धतीने यशस्वी शेतकरी आपल्याकडे या ठिकाणी ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतात आणि भारतामध्ये शेती क्षेत्रासाठी लागणाऱ्या ज्या काही निविष्ठा आहेत, बियाणं असेल, उत्तम प्रकारचे जैविक खतं असतील किंवा चांगल्या पद्धतीने कौशल्य परिपूर्ण असणारं मनुष्यबळ असेल, अशा पद्धतीचं एक चांगल्या उत्पादन देणारं, निविष्ठा उत्पादन करणारं आणि स्वतःला सक्षम बनवणारं अशा पद्धतीची ही शिक्षण पद्धती आहे आणि याचा फायदा जास्त करून शेतकऱ्यांना ह्यासाठी होणार आहे की शेतकऱ्याला मराठीमध्ये हे शिकायला मिळणार आहे. प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून त्याला छाटणी कशी करावी, रुंदसरी वरंबा पद्धतीवरती बियाणं कसं पेरावं, बीज प्रक्रिया कशी करावी, त्या फळाची योग्य पद्धतीने काढणी कशी करावी, ह्या ज्या काही तांत्रिक बाबी आहेत ह्या सर्व तांत्रिक बाबी आपण जर त्या समजून घेतल्या, शेतकऱ्याने जर समजून घेतल्या तर त्याला त्याच्या शेतीमध्ये प्रगती करण्यासाठी फार मोठा वाव या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि तशा प्रकारची उदाहरणं, तशा प्रकारची शेतकरी या ठिकाणी संधी घेत आहेत आणि प्रगती साधतायत.
0: नक्कीच. म्हणजे या अभ्यासक्रमातनं देखील त्यांना जी बारीक बारीक माहिती असते ती देखील त्यांना मिळेल आणि त्यांची शेती जी आहे ती आणखी जास्त चांगली पुढे ते नेऊ शकतील. सर, आज आपण आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि इतकी छान माहिती दिली आहे या कोर्सेसबद्दल, त्यासाठी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपले मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
0: मंडळी, आत्ताच आपण मुक्त कृषी शिक्षणातील संधी याविषयी कृषी विज्ञान केंद्र पालचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर महेश महाजन यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया काही गीतं.

0: शेतशिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निवेदन सोनिका मुजुमदार यांचं होतं. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: मध्यम लहरी 311.5 meters अर्थात 963 kHz हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकतात. श्रोते हो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या यूट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.
2: काय मग दर्शन, नाट्यगीत गायन स्पर्धेची तयारी झाली की नाही?
3: कसली तयारी, 2-3 नाट्यगीत वगळता मला नाट्यगीतच माहिती नाहीये.
2: मला पण आताची नवीन 2-3 गाणी सोडून माहितीच नव्हती, पण माझ्या आईला एकाहून एक नाट्यगीत माहिती आहेत.
3: काकू गातात हे नव्हतं माहिती मला.
2: माझी आई गात नाही रे, पण तिला गाणं ऐकण्याची आवड आहे आणि ती सारखी रेडिओवर आकाशवाणी ऐकायची आणि अजूनही ऐकते.
3: बरोबर आहे, म्हणून काकूंना गाणे माहिती आहेत. पण आपण कुठे रेडिओ सोबत घेऊन फिरणार?
2: तो काळ गेला, आता रेडिओ सोबत घेऊन फिरायची गरजच नाही. आपली आकाशवाणी अपडेट झाली आहे.
3: म्हणजे कशी?
2: न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण आपलं आवडतं आकाशवाणी जळगाव केंद्र ऐकू शकतो. आणि फक्त ऍप वरच नाही तर फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या सोशल मीडिया साइट्स वर सुद्धा आकाशवाणी जळगाव केंद्र सज्ज झालंय.
3: म्हणजे आता कुठेही कधीही आकाशवाणी.
2: येस, जस्ट अ क्लिक. मित्रांनो, उचला फोन आणि लगेचच सोशल मीडिया नेटवर्क वर आकाशवाणी जळगाव या पेज ला फॉलो करा
3: आणि ऐकत रहा तुमची आपली आवडती आकाशवाणी.
4: फोन नंबर पुन्हा एकदा सांगते, 9275908969. पुन्हा एकदा सांगते असं म्हटलं मी, पण हा नंबर कशाचा आहे बरं असं तुमच्या मनात आलं असेल, हो ना? आपल्या आकाशवाणी

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य सरकारचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions.

0: And facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
1: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरिता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. या बैठकीत क्वाड देशांच्या सामायिक उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसंच दहशतवादविरोधी कारवाईची गरज व्यक्त केली गेली असं नायडू यांनी सांगितलं. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज 12 वर्ष पूर्ण केली. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसून येत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलं आहे. या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णतः सक्षम झाल्याचं नबीन यांनी म्हटलं आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. महाराष्ट्रात गावं महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यासाठी ही जमीन स्थानिक महिला बचत गट माविम अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळ्या घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या बाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून केंद्र सरकारनं 15 रुपये

0: प्रति किलो केलं आहे, यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना आज धर्मशाला इथं गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 7 षटकात 1 बाद 86 धावा झाल्या होत्या. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू तसंच सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आज दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरी प्रकारात सिंधूनं इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वार्दानी हिचा 21-17, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष दुहेरी गटात रांकी रेड्डी आणि शेट्टी या जोडीनं अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि चेन जी यी यांचा 26-28, 21-15, 21-13 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या शास्त्रीय बदलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश नावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी पोलीस अधिकारी दुर्गा शंकर मिश्रा, बालाजी श्रीवास्तव आणि अर्थतज्ज्ञ डॉक्टर शमिका रवी यांचा समावेश असेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडीचं नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहेत. रात्रीचे 8:15 आणि 43 सेकंद झाली आहेत. आपण ऐकणार आहात आता लोकसंगीताचा कार्यक्रम. सादरकर्ते आहेत रावसाहेब खर्जे आणि पार्टी. ही मुंबई केंद्राची निर्मिती आहे.

0: तर तेवढ्या वेळेत मात्र
1: काय झालं
0: हे स्वतः रेणुका जर दिवसाला आपल्या पित्याची शंकर स्वामीची
1: सेवा करत होती
0: आणि स्वतः सेवा करत असताना एके दिवशी काय चमत्कार झाली याला
1: काय बरं
0: हरात
1: काय झालं
0: रंकारी तळ्याला तळ्याच्या पाळीला
1: काय आला
0: आणि तो जबुदाग्नी ऋषी म्हातारा मात्र तपश्चर्या करत असायला
1: जसं दृष्टीनं बघितलं रेणुकाने त्या वेळेला
0: तेव्हा रेणुकाची दृष्टी गेली होती स्वतः जबुदाग्नी ऋषीकडं
1: आणि
0: मग मात्र रेणुकीला ते मात्र घडा उचली ना बर का
1: म्हणून स्वतः हाक मारा मी या ऋषीला म्हणून
0: स्वतः रेणुका बर का
1: काही बरा
0: हाय मारू लागली हो हाय मारू लागली जबुदाग्नी ऋषी।

0: स्वतारी नुकानो
1: स्वतः बोलू ती ऋषी राजा पदांगणीला
0: हाक मारली
1: आणि मग
0: ते ऋषी मात्र धावत पडत रेणुकाच्या आजवळ
1: जायला बृका
0: आणि स्वतः रेणुका लागली होती बोलायला
1: काही लागली होती बोलायला
0: अहो ऋषी महाराज
1: झालं काय
0: हे घडा नेहमी प्रमाण मला उचलू ना तेवढा घडा उचलू लागा माझ्यावरती फार उपकार होतील
1: एवढा म्हणताना त्या वेळेला
0: स्वतः जबुदागणी ऋषी काय बोलतो रेणुकाला
1: काही लागलं होता बोलायला
0: बाई
1: झालं काय
0: जर मला वचन दिलं तर मग मग मग मात्र तुला घडा
1: उचलू लागेल बर का
0: मग रेणुकानं मागचा पुढचा न विचार करता
1: स्वतःच्या जबदांगणी ऋषीला
0: महाराजा
1: काय केला
0: वचन

0: तर मात्र
1: काही बर
0: स्वतः जबूदार निरुची ना मात्र
1: स्वतः घडा उचलून दिला बरोबर
0: रेणुका कोण वचन घेतला आणि घडा उचलून डोईशिराला दिला
1: आणि स्वतः रेणुका मात्र डोईशिरा शिराला घडा लावून
0: निघून गेले स्वतः शंकराच्या सभेला आणि कैलासगिरीला
1: आणि जाऊन सिना
0: आपल्या मापित्याची सेवा करू लागली
1: आणि मग
0: एवढ्या शंकरन धिकार केला स्वतः रेणुकाचा
1: काय कसा बरा
0: भाई
1: काय झालं
0: नेहमी प्रमाण तू सेवीला लवकर पूजेला येते ना आज उशीर होण्याची कारण कोणती
1: असू सुद्धा बोला शंकर लागला बोला आपल्या लेकीला
0: तेव्हा बाबा
1: काय झालं
0: हे रंकारी तळ्याला एक म्हातारा वरदा ऋषी
1: आहे बर का
0: तुम्ही नेत्रांना पाहिल्या बरोबर
1: दृष्टी त्याच्याकडे गेल्या बरोबर माझी शक्ती
0: कमी झाली आणि मला ते घडा मात्र उचली ना
1: म्हणून करताना ऋषी कडून तो घडा उचलून घेतला
0: हाक मारली ने घडा उचलू लाग म्हटल्यावर तू ऋषी न माझ्याकडून वचन घेतलं आहे
1: तू कोणचा बरा
0: कारण लग्न विवाहाच्या दोघांचा झाला पाहिजे असं तू ऋषी वर मागून घेतलं आहे
1: वचन दिले मला वचन मागून घेतलं
0: तेव्हा शंकराने विचार केला जे तुला हवे हवे ते पाहिजे मिळाले बर का
1: आणि मग
0: म्हणून स्वतः शंकरानं
1: काय केलं त्या ठिकाणाला
0: रेणुका

0: आणि
1: तो गर्भ राहिला असताना
0: काय बर
1: महाराज स्वतः काय चमत्कार झाली याला
0: बर
1: एके दिवशी मात्र
0: काय बर
1: सकळ कार्तिक नावाचा राजा मात्र
0: त्या ठिकाणाला
1: आणि शिकार

0: काय बरं
1: हा रंकारी तळ्याला मात्र नेत्रान पाह महाराजा
0: काय बरं
1: सोतार नेत्र दीपत होती जपदाग्ने ऋषीची
0: आणि
1: मग आता याला काय केलं पाहिजे म्हणून
0: काय केलं त्याला
1: इकडं तिकडं पाहिलं तर तू म्हातारा जपदाग्ने ऋषी मात्र
0: दृष्टी पडल्या बरोबर
1: महाराजा
0: काय झालं
1: तपचार घेऊ करीत तपचार घेऊ करीत भाज्य भान घेऊ काढून ऋषीच्या अकंठ नियम घेऊ

मारून एवढ्या बाबाकडे वेळत गेला घुंपचार जाऊ.

सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा श्रोते हो आपण ऐकत आहात. विवेक केळकर यांच्या स्वरात पुढली रचना आपण ऐकणार आहोत, नाधो महानोर यांची

ऐकलात. रात्रीचे 8:45 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र 9 News@9, हे इंग्रजी बातमीपत्र 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 मनी टॉक. तसंच 9:45 मंथन हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ
1: श्रोते हो आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आपण ऐकत आहात. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 10:28 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग नंद. विलंबित आणि मध्यलय बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत ढुंडू बारे सैया आणि मध्यलय बंदिशीचे बोल आहेत अजाहू आये श्याम. त्यांना तबला साथ आहे विपुल ढोले यांची आणि व्हायोलिनवर साथ आहे शिरीष भालेराव यांची. ऐकूयात तर सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग नंद.

0: गायलेला राग नंद ऐकलात. त्यांना तबला साथ होती विपुल ढोले यांची आणि व्हायोलिन साथ होती शिरीष भालेराव यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोतेहो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲप वर सुद्धा.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकता येतील. रात्रीचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम नभोनाट्य. शीर्षक गुंता, लेखक शिरीष सुकटणकर, सादरकर्त्या उमा दीक्षित. ऐकूयात नभोनाट्य गुंता.
3: रसिकहो, प्रसारित करीत आहोत नभोनाट्य गुंता. लेखक शिरीष सुकटणकर, सादरकर्त्या उमा दीक्षित.

0: अरे बाबा माई गेल्यावर लगेच तुम्हाला मी माझ्या बरोबर पुण्याला चढायला सांगितलं होतं, पण तुम्ही ऐकतच नाही. बर पहिलं पत्र केव्हा आलं?
1: पहिलं पत्र हे बघ श्याम तुला सांगतो, हे बघ सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बघ.
0: म्हणजे 2 महिने झाले आणि त्यानंतर तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे 8 पत्र, ते सुद्धा आठवड्या आठवड्याच्या अंतराने. बरं शेवटचं पत्र केव्हा आलं?
1: शेवटचं पत्र हे बघ बाळ 10 दिवसापूर्वीच. अरे खर तर तुम्हाला कळणार नव्हतं रे, पण थोडा खचलो. नाही होय करून परवा अरे पोलीस स्टेशनला सुद्धा गेलो.
0: बरं
1: राजवाडे नावाचा इन्स्पेक्टर होता, माणूस बरा वाटला. इन्स्पेक्टर असून विनयाने बोलला अरे तुला सुद्धा त्या दिवशी मी एसटीडी सुद्धा केला.
0: अहो पण एवढी पत्र येईपर्यंत उगीच वाट पाहिली.
1: नाही म्हणजे तसं मी आधी कळणार होतो. अरे बाबा एकदा वाटलं गाण्याच्या क्लासला येणाऱ्या मुलांना सांगावं का, पण स्वतःच स्वतःची समजूत काढली. शिवाय वाटलं तू सुद्धा कामात असतोस, तुझी नोकरी संसार आणि 1-2 पत्रात असं वाटलं की मला म्हाताऱ्यालाच कुणी घाबरवत असेल गंमत म्हणून, कारण थोडासा मी 63 आणि रागीट आहे ना.
0: अहो तसं नाही हो बाबा, आणि आताच्या परिस्थितीत प्रत्येकालाच राग येतो, कारण बिकट स्पर्धा आहे ना सगळीकडे. आणि बाबा माझ्यावर शामलीवर कधी उगीच चिडलंय असं वाटत नाही मला.
1: अरे बडबड कांद्याला सुद्धा कळवलं,
0: तिला कशाला बोलवलं? शामली

0: आणखीन बडबड करून गोंधळ घालेल, गोंधळे काय ती? तिनेच नाही ना पत्र लिहिली तुम्हाला तिच्याकडे म्हणजे बडोद्याला न्यायला?
1: अरे अरे अरे कांदा आणि लिखाण शक्य नाही रे बाबा, परीक्षेचे पेपर कसे लिहायचे ते तिला आणि त्या परीक्षकांनाच ठाऊ, आणि मला ती घाबरवणार? अरे शक्यच नाही.
0: नाही नाही गंमत केली मी सुद्धा.
1: गंमतच चालली रे बाबा, गंमतच चालली आहे, पण जीव घेणी आणि कोण करते तेच कळत नाही रे. पण पण तुम्ही माझी हक्काची भाकर, तुम्ही असं करणार नाही रे, आणि ते सुद्धा माझ्या या वयात. तुम्ही
0: बाबा काव्यात बोलताय, गाण्याबरोबर हल्ली काव्य वाचनाचे सुद्धा क्लासेस घेताय की काय?
1: अरे नाही रे श्याम, महिन्याभरात गाण्याचे क्लासेस सुद्धा बंद केले. अरे संभ्रमात पडलोय, आणि काव्य कसलं सुचतय?
0: बर कांदा काय म्हणाला?
1: येतोय येतोय, तो सुद्धा येतोय. बर
0: आला वाटत.
2: अरे दादा तू कधी आलास? आणि हे काय बाबाचे मोखपणे खुर्चीवर का बसले? तब्येत तर ठीक आहे ना त्यांची? अरे दादा बोल ना काहीतरी, तू कधी आलास?
0: हो हो अगं सांगतो सगळं, आधी बस तर, मी कालच आलोय.
2: आणि बाबा का बोलत नाहीयेत? ताप वगैरे तर नाही ना आला? मी तर घाबरूनच गेले. बाबा म्हणाले निघून ये, म्हटलं झालं तरी काय, दोन मिनिटं मला फिरल्यासारखं झालं. त्यातून हे कामानिमित्त बाहेर गावी गेलेत, छोट्याला सासूबाईंवर सोडलं, त्या म्हणाला इथली काळजी करू नकोस, मी बघेन, तू आधी बाबांच्याकडे जा, ते असे उगीच फोन करणार नाही. त्यांना सुद्धा बाबांची काळजी वाटली. पण बाबा तुम्ही बोला ना काहीतरी.
1: अगं श्यामली मला बोलू देतेस का? हे बघ अगं तसा मी खंबीर आहे, पण पण थोडा थोडा धीर खसल्यासारखा झालाय ग. एकदम आठ आठ पत्र आली ना, आणि प्रत्येकाचा मजकूर सगळा तोच, तुमच्यावर आमचं लक्ष आहे म्हणे. तुमचं काही खरं नाहीतर एवढी इस्टेट एकट्याला काय करायची म्हणत होते.
2: पण बाबा पोलिसांनी कळवलं का?
1: मुली अगं दोनच दिवसांपूर्वी. पण पण पोलीस लक्ष घालतील का? अगं त्यांच्या मागे बरीच कामं असतात, आजपोट काय तर म्हणे, उद्या खून काय, परवा मारा माऱ्या. अगं ह्या असल्या आमच्या गोष्टी म्हणजे क्षुल्लक वाटणार बघ.
2: ही काय क्षुल्लक गोष्ट आहे? मानसिक संतुलन बिघडवणार आणि म्हाताऱ्या माणसाला त्रास देणं. तरी मी तुम्हाला नेहमी सांगते की तुम्ही दादाकडे जा, नाहीतर माझ्याकडे तरी चला. पण हट्टाने तुम्ही एकटे राहताय, म्हणजे असं काहीतरी होणारच. एकतर हल्लीची परिस्थिती नुसती चिघळली, प्रत्येक क्षण माणूस जीव मुठीत घेऊन जगतोय. पेपर बघितला तरी भीती वाटते, कुठली बातमी आनंद देणारी नसतेच, उलट क्षणाक्षणाला धीर खचवणारीच असते.
1: श्याम अरे म्हटलं काय नाही, बडबड कांदा सुरू झाला रे बाबा, आता आपली काही खैर नाही.
2: म्हणजे आम्ही काळजीपोटी बोलणार आणि हे आमची टिंगलच करणार. बाबा माझ्या बोलण्याचा मतीदार्थ तरी समजून घ्या.
1: बाप रे मतीदार्थ. एम ए विथ मराठी.
2: बोलल्या
1: बोलल्या.
0: एक मिनिट एक मिनिट, मी मध्ये बोलू का? बाबा आपण तुमच्या पत्रांबद्दल बोलूया का?
1: हे बघ श्याम तो विषय आला ना की बघ मला पेन्शन येत आणि पोलीस आता होईल ना त्याचा शहानिशा. तुम्ही इथे आलाय तर जरा वेगळ्या विषयावर बोलूया ना आपण. श्याम श्याम अरे तुझी चिमुरडी काय म्हणतेय? मध्ये तू म्हणाल होतास ना की लहान लहान चारोळ्या करत होती. कोणती रे ती चारोळी कोणती?
0: हा ती पायरी चढता चढता वाचली डायरी. पायरी चढता चढता वाचली डायरी. डायरी वाचता वाचता चढले पायरी.
1: डायरी वाचता वाचता चढले पायरी. वा वा वा वा सुरेखच तिच्या आजीवर गेली. आणि कांदे तुझ्या छोट्याला या आजोबासारखी रियायची वगैरे आवड आहे का नाही?
2: तुम्हाला काय वाटतंय बाबा, माझा छोटा किंवा श्यामची चिमुरडी इथल्या आजी आजोबांवर जाणार आहेत का? लहान मूल ज्याच्या सान्निध्यात वाढतं त्याचे गुण घेतं, वर्षानुवर्ष तोंड सुद्धा दिसत नसलेल्या व्यक्तीचे गुण त्याच्यात कसे काय उतरणार? त्यासाठी स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून एकटं राहायचं सोडायचं असतं. आणि स्वतः

0: च्या मुला मुलींकडे काही दिवस तरी फेरफटका मारायचा असतो.
1: रक्ताचा गुण रक्तात आपोआप उतरतो, त्यासाठी सान्निध्याची गरज नसते.
2: जाऊन दे ग श्यामली, यांची विचार करण्याची पद्धतच वेगळी आहे.
1: हो, आमची विचार करण्याची पद्धतच वेगळी. हो बरोबर, हे मात्र अगदी खरं. अरे म्हणूनच एकटा राहतोय, संगीतात वेळ कसा अगदी छान जातो. धर अरे त्यातून या लहान मुलांच्या तोंडून ते भूप ते मारवा आळून घेताना असा मजा येतो. वा वा वा अरे यासाठीच माझा जन्म झालाय. संगीताच्या लहरी रंध्रा रंध्रातून फिरल्या की माझा मी राहतच नाही बघ. परमेश्वरानं अरे माणसाला ज्या काही गोष्टी मुक्त असताना बहाल केलेल्या त्यात हे संगीत आहे. हां दर दर दर अरे श्याम, लहानपणी पक्षाचा रंग मला आवडत नसे की त्यांच्या हालचाली. मला त्यांचा आवडायचा तो फक्त चिवचिवाट, आणि त्या चिवचिवाटामुळे वातावरण इतकं सुंदर व्हायचं त्यातून तो उत्पन्न होणार नाद. अरे बघ, अरे तोच नाद मला माझ्या विद्यार्थ्यात सापडतो. बरं
2: विद्यार्थ्यांमध्ये? बाबा त्या विद्यार्थ्यांमधलाच कोणीतरी नाही ना? नाही म्हणजे हल्लीचे पिक्चर या मुलांना आदर्श बनवण्याऐवजी गँगस्टर्सच बनवतात म्हणून म्हटलं.
1: नाही नाही हे बघ, अरे शिकवण्या महिना होऊन गेला केव्हाच बंद केल्यात या पत्र प्रकरणामुळे. एक मात्र झालंय बाबा, सूर बेसूर झालेत. आणि ही मुलं तशी एक दोन तासच इथे असतात, बाकीचे दिवसाचे 20-22 तास मी अरे एकटाच असतो रे, एकटाच.
0: चूक केली तुम्ही बाबा, शिकवण्या सुरू ठेवायच्या होत्या, उलट आणखी वाढवायच्या. मला सांगा तुम्ही एकटे बसून काय करता? पुन्हा पुन्हा तोच तोच विचार, दुसरीकडे मन रमवायचं.
1: पुरी कळतंय ग, कळतंय, पण वळत नाही ना. एकदा ह्या पत्र प्रकरणाचा उलगड झाला ना की पुन्हा पुन्हा तुला सांगतो अगदी जोरदार शिकवण्या सुरू करणार आहे बघ, जोरदार शिकवण्या करणार आहे. पण ही पत्र श्याम श्याम, अरे मी काय म्हणतो, किती दिवस इथे मुक्काम करणार आहेस?
2: या पत्रांचा सूक्ष्मोक्ष लागला की ताबडतोब निघेन.
1: श्याम हे काम जरा कटकटीचं झालंय बघ, थोडासा वेळ हा लागणार. यात व्यक्ती कोण, त्यांचा हेतू काय हे कळलं की अगदी कसं निश्चिंत होता येईल बघ.
0: पण बाबा असल्या वाईट गोष्टी करणाऱ्याचा चांगला हेतू संभवतच नाही. मला एक सांगा, या जगात सर्वात आवश्यक गोष्ट कोणती?
2: अर्थातच पैसा, मनी.
0: करेक्ट, पैसा मिळवणं आणि तो सुद्धा कमीत कमी श्रमात. हा पैसा दिवसेंदिवस माणसाभोवती अकराळ विकराळ राक्षसाचं रूप धारण करतोय. कधी कुणाला कुठल्या पद्धतीनं तो भ्रष्ट करेल आणि खाऊन टाकेल हे सांगता येत नाही. घरात एकटं माणूस आहे, वयानं वृद्ध आहे, त्याला सतत घाबरवलं आणि नंतर घाबरवलेल्या अवस्थेत त्याच्याकडून काहीतरी अपेक्षित वदवून किंवा करवून घेतलं की पुढचा कार्यभाग साधला. बाबा कपाळावर हात मारायची वेळ आली आणि तुम्ही टाळ्या कसल्या वाजवताय?
1: अरे बाबा श्याम, कांदा बराच तयार झालाय बरं का.
0: परिस्थितीच माणसाला घडवते बाबा.
2: हो पण इथे बिघडवते.
0: ती कशी?
2: बाबांना घाबरवणारा कुणीतरी परिस्थितीचाच गुलाम असणार.
0: अरे हल्ली चांगलं असलेल्या निरुपयोगी माणसांना सुद्धा विकृती असते.
1: अरे बाळानं
0: काय झालं?
1: माझा घसा कोरडा पडल्यासारखा वाटतोय. श्यामल श्यामल थोडं पाणी देतेस?
2: हो श्यामली पाणी घेऊन ये. घाबरू नका बाबा, घाबरू नका, आम्ही आहोत ना. तो माणूस हातात लागू दे एकदाचा असा धडा देतो ना.

0: की पुन्हा असले प्रकार करणार नाही.
1: अरे अरे हे प्रकरण थोडं गुंतागुंतीचं झालं रे. कुणीतरी धूर्तपणे डाव साधतोय. अरे म्हणूनच मी तुम्हाला इथे दोघांना बोलव रे.
2: अरे
1: अरे मला मला या वयात थोडी थोडी भीती वाटते रे. काहीतरी काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी रे तुम्ही. तुम्ही तुम्ही तुम्ही माझ्या माझी मुलं तुम्ही माझी कामाची माणसं. माझ्यामुळे तुम्हाला मी खरंच मी तुम्हाला खरंच त्रास देतो.
2: हो असं काही नाहीये बाबा. आधी हे पाणी प्या, पाणी प्या. हे बघा बाबा, एक दोन दिवसातच त्या पत्र पाठवणाऱ्या माणसाचा छडा लावूया. झालं पाणी पिऊन शांत व्हा, शांत व्हा. हे बघा बाबा, मला आता तुम्ही सांगा की तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये कळवले.
1: अरे अरे अरे बघ हे बघ, तू घाई घाई काही करू नकोस. हे बघ मी सांगतो, तू तू शांतपणे घे. हा काय, तू शांतपणे घे. कुणीतरी माझ्या म्हाताऱ्याची तुला सांगतो एकदाच मस्करी सुद्धा केली असेल.
3: कळलं का? कसली मस्करी? ओ मस्करीला सुद्धा काहीतरी मर्यादा असते. आठ पत्र आली आणि आठव्या पत्रात निर्वाणीचं लिखाण, ह्यात नक्कीच काहीतरी डाव आहे.
1: हो डाव आहे, डाव आहे. म्हणजे एक डाव होताच अस.
3: आता हे काय आणखी नवीन?
1: अरे काही नाही, हे व गाजलेल्या त्या मराठी चित्रपटाचं नाव एक डाव भूताचा.
2: हो बाबा माहिती आहे शामली, मला ना बाबा, मला बाबा खरंच तुमचं काही कळतच नाही. या मध्येच तुम्ही चेष्टेत काय बोलताय, मध्येच असा तुमचा घसा कोरडा पडतोय म्हणून सांगताय. मला पोलीस स्टेशनचा पत्ता द्या बघू.
1: अरे पोलीस स्टेशन म्हणजे
2: बाबा आता तुम्ही म्हणालात ना त्या पोलीस स्टेशनचा पत्ता.
1: ना ना त्या तो तो हा त्या एनसीचा कागद. हा एनसीचा अंधेरी पोलीस स्टेशनला तो राजवाडे नावाच्या इन्स्पेक्टरने त्यांच्याकडे एंट्री केली होती. श्याम मला टेन्शन आलं रे. श्याम तू जरा सबूर न, मला अरे मला मला खरंच धडधडलं.
3: शांत व्हा, अगदी शांत व्हा.

0: नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, मी श्याम वाटवे. माझ्या वडिलांच्या केसबद्दल थोडंसं बोलायला आलो आहे.
1: वाटवे? अच्छा अच्छा, म्हणजे भैयासाहेब वाटव्यांची केस.
0: हा हा,
1: तुम्ही चिरंजीव का त्यांचे?
0: हो, तुम्ही राजवाडे साहेब ना?
1: हो हा हा. हो, या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे आपली चिकार वाढलेली लोकसंख्या. या गर्दीच्या चेंगराचेंगरीत प्रत्येकाचा जीव गुदमरतोय आणि शेवटी जगण्याच्या धडपडीपायी प्रत्येक जण काहीतरी मार्ग काढतोय. त्यातून नकारात्मक मार्गाने पैसा लवकर मिळतो.
0: हो, पण अशानं चांगल्या आणि निरपराध माणसांचं जगणं अवघड होतं. त्यातून वृद्ध माणूस असलं की ते अधिक घाबरतात.
1: हो, मग आम्ही कशासाठी आहोत? बाबांना सांगा, अजिबात घाबरू नका. असल्या बदमाशांना पकडायला वेळ नाही लागत. अहो, हे भुरटे असे मासे पटकन गळायला लागतात.
0: हो, पण जाळं टाकलेत का?
1: हो.
0: नाही म्हणजे लवकर, कारण माझे वडील इथे एकटेच असतात. हो, शिवाय फ्लॅट संस्कृतीत राहतायत. आजूबाजूचे सर्व दरवाजे बंद. मी पुण्याला असतो. मी आणि बहीण जाण्याआधी त्या बदमाशाला पकडलं म्हणजे खूप बरं होईल.
1: तुम्ही नसता का इथे?
0: नाही.
1: तरीच भैया साहेब त्या दिवशी एकटेच आले होते.
0: हा हा.
1: एनसी करताना फारच घाबरले होते. अहो, हाताना घाम आला होता. पेपरवर सही करायला पेन दिलं ते सुद्धा घामानं भिजलं होतं.
0: काय सांगताय काय तुम्ही?
1: हो,
0: पण तसे आमचे बाबा खरे धीराचे आहेत. नाही, पण कदाचित आता घाबरले असतील.
1: तुम्ही त्यांना तुमच्या बरोबर राहायला का नेत नाही? अहो, या वयात एकट्यानं राहायचं म्हणजे.
0: अहो, मनातलं बोललात साहेब, अगदी मनातलं बोललात. पण हट्ट हट्ट साहेब, हट्ट काय करणार. लहान मूल आणि म्हातारं माणूस दोघही सारखेच. ह्या हट्टापाई आपली मधली पिढी नेहमीच हतबल असते. अहो, त्यांना गाण्याची आवड आहे. म्हणजे पुण्याला माझा

0: मोठा फ्लॅट आहे आणि तिथे एक खोली खास तुमच्या रियाजासाठी देतो असं म्हटलं, पण ऐकतच नाहीत, कुणीही त्रास देणार नाही. बहीण आहे ती म्हणते की बडोद्याला चला, तर तेही नाही. म्हणजे आम्ही सुद्धा टेन्शन फ्री जगू पण काही ऐकतच नाही तो.
1: यु आर राईट,
0: पण ऐकलं पाहिजे ना.
1: जाऊ दे, तुमचं हे वैयक्तिक आहे. आपण या पत्र प्रकरणाचा छडा लावू. या लोकांना असं मोकळं सोडण्यात पॉइंट नाही. अरे आज तुमच्या बाबांना त्रास दिला, उद्या दुसऱ्या कोणाला देतील?
0: बाबांनी तुमच्याकडे ती पत्र आणून दिली आहेत ना? नाही म्हणजे ती जरा मला पाहायची होती. नाही, बाबांनी ती घरी ठेवली असती तर बरं झालं असतं. कदाचित हस्ताक्षर माझ्या ओळखीचं निघालं असतं तर मग.
1: ते काम हस्ताक्षर निपुणाचं. माझ्याकडे भैया साहेबांनी पत्र आणून दिल्यावर मी ताबडतोब पाठवून दिले. खरं सांगू का, हस्ताक्षर सुद्धा नीट लागत नव्हतं. मजकूर साधारणपणे सारखाच होता. मी म्हटल्याप्रमाणे भुरटाच आहे हो. पत्र सुद्धा घाबरत घाबरत लिहिली होती.
0: सुरुवात असेल कदाचित. बाबांसारखा एकटा वृद्ध आणि अपेक्षित मासा गळाला लागल्यावर खुश असणार, दुसरं काय.
1: पण मी थोडा कन्फ्यूज आहे. पत्र लिहून साध्य काय होणार आहे? मान्य आहे, पत्र लिहिल्यामुळे बाबा घाबरतील, म्हातारपणामुळे त्यांना मानसिक त्रास होईल, नको त्या आजाराचे बळी होतील. पण पुढे काय? तुम्ही त्यांची हक्काची माणसं तर येणारच ना.
0: पण कदाचित त्याला आम्ही आहोत हे माहीत नसावं. नाही किंवा काही कळतच नाही आहे. ही व्यक्ती आमच्या नाही पण बाबांच्या नक्कीच परिचयाची असणार.
1: घरात कोणी गडी मोलकरीण वगैरे?
0: मोलकरीण आहे नाही, पण ती माझ्या लहानपणापासून आहे आणि अगदी घरच्यासारखी आहे.
1: मग घरात काही रिपेअरिंग वगैरे केलं होतं का एवढ्यात?
0: इतक्यात हा म्हणजे अच्छा त्या मधल्या त्या बोरिवली मधल्या केस सारखं. नाही पण सध्या तसं रिपेअरिंग वगैरे काहीच नाही.
1: ठीक आहे, काळजी करू नका.
0: मग निघू मी.
1: हो, मी एक दोन दिवसातच भेटतो आपल्याला.
0: हां.

0: श्यामली
1: काय बाबा,
0: श्यामली मला थोडं जरा पाणी देशील?
1: देते देते. पण बाबा तुम्ही कशाला घाबरता एवढे? आता त्या पत्र लिहिणाऱ्याची धडगत नाही.
2: बाबा अजिबात टेन्शन घेऊ नका. मगाशीच राजवाडे साहेबांचा फोन आला होता, त्यांच्याकडे हस्ताक्षर निपुणाचा रिपोर्ट आलाय. आता पत्र लिहिणारा माणूस ताबडतोब सापडायला हरकत नाही.
1: त्याला ना चांगली शिक्षा झाली पाहिजे बाबा. पण आता यापुढे रिस्क घ्यायची नाही. तुम्ही माझ्याकडे किंवा श्यामकडे राहायला जायचं, एकटं राहायचं नाही. नशीब यावेळी पत्रावरच निभावलं.
2: मला एकच कळत नाही आहे श्यामली, आपण दोघं असताना एक सुद्धा पत्र कसं काय आलं नाही? गेला आठवडाभर हा माणूस स्वस्थ कसं काय बसलाय?
1: अरे राजवाडे साहेब म्हणतात तसा भुलटा असणार तो. त्याला आपण इथे आहोत हे कळलं असणार. चुकून एखादं पत्र आपल्या हाती लागलं तर ताबडतोब त्याचा निकाल लागेल ना. बाबा बिचारे घाबरले.
2: बाबा तुम्ही उगीच घाबरलात.
1: तो माझ्या हाती लागला ना तर मी त्याचा असा काया पलट करणार आहे.
2: हा म्हणजे काय करणार?
1: त्याला असा बदडेन.
2: हो बदडेन म्हणे बदडेन. अगं तो काय तुझ्या राजू सारखा कुकुल बाळ आहे का?
1: अरे पण तू आहेस ना माझ्या साथीला.
2: बर मग कशाने धुलाई करायची त्याची?
1: माझ्या नवऱ्यासारखा किरकोळ असला ना तर हाताने. पण तुझ्यासारखा असला ना तर एखाद्या हत्यारानं.
2: हत्यारानं?
1: हो हत्यारानं. हत्यारा म्हणजे माझी रे, म्हणजे लाटण वरवंटा खलबत्ता.
2: कुठून टाकू त्याला? तळून
0: गप्प बसा. अरे अरे माझा जीव कसा विसरतो रे. डोक्यात गरगरल्यासारखं वाटू लागलं रे. अरे काहीतरी
2: बाबा बसा तुम्ही आधी.
0: अरे बसा माझा जीव घाबरून.
1: बाबा बाबा तुम्ही कशाला घाबरताय? कशाला घाबरताय? ओ जानी.

0: ज्या जीवाशी खेळ मांडलाय त्या नराधमाला शिक्षा केलीच पाहिजे. त्या व्यक्तीला असा सोडताच कामा नये. अहो आज तू तुमच्या जीवाशी खेळतोय, उद्या तू दुसऱ्या कोणाच्या जीवाशी खेळेल.
1: कांदे जरा तू गप्प होशील काय बघ. अगं बघ हे बघ, तू जरा मला मला पाणी आणून दे. मला
0: पाणी तुम्ही शांत.
1: मला अरे अरे अरे बघ, मला टेन्शन आलं अरे खूप टेन्शन. आपले राजवाडे साहेब येईपर्यंत मला खूप काप काय वेड्यावर होतो. मला हा का कसं रिव्हर्स चालणार. एकदा पटकन या गोष्टीचा ते ठिकाण लागू दे रे. राजवाडे साहेबांचा फोन आल्यानंतर ना मला नुसती त्यापासून आली चक्कर आल्यासारखी होते बघ. कुठं नुसतं बळबळल्यासारखं वाटत. कुणा कुणा नतद्रष्टाला असली बुद्धी झाली असेल खरोखर माझ्यासारख्या म्हाताऱ्याला अशा प्रकारे खेळण्याची. पोलीस स्टेशनला त्याला भरपूर मार बसेल बघ. पोलीस स्टेशन म्हणजे तुम्हाला सांगतो काय असतं माहितीये का. अरे मागे एकदा मी पाहिलंय घरी उपाय योजना करतात ते. एखादा गुन्हेगार त्याच्या हातात सापडला की हे बघ असं असं माकड करतात त्याच. मला पत्र लिहिणार त्या माणसाचं असंच होईल का रे.
2: हो बाबा असंच होईल. ह्याहून जास्त त्रास देतील. तुम्ही शांत व्हा बघू आधी.
1: तोही माणूस आहे रे बिचाऱ्यावर. अरे बिचारा वाईट परिस्थिती आली असेल रे तर असं असं काही नको. अरे माझं माझं मी सांगतो ना माझं चुकलंच. मी उगाच त्या पोलीस स्टेशनला गेलो.
0: नाही बाबा बाबा एक मिनिट माझं ऐकतोय.
1: मी जरा जातो आणि नंतर येतो.
2: बरं बरं तुम्ही आत बसा शांतपणे. या या या राजवाडे साहेब या.
3: थोडा उशीरच झाला. अहो मुंबईचा ट्रॅफिक सिग्नल्स खड्डे काही विचारू नका.
2: हो पण नाही वेळेचा मुद्दा नाहीच. हो 11:12 वाजले असते ना तरी चाललं असतं. फक्त ह्या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष लागू दे. बरं काय आलाय रिपोर्ट.
3: बाबा कुठे आहेत. हस्ताक्षर निपुणाचा रिपोर्ट आलाय. त्याच अनुषंगाने त्यांच्याशी जरा बोलायचंय.
0: बाबा हे राजवाडे साहेब आलेत जरा बाहेर येता.
3: या या साहेब काही काळजी करू नका. अहो रिपोर्ट आलाय. माणूस लवकर मिळेल. फक्त माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या.
1: राजवाडे इन्स्पेक्टर म्हणजे मी आता आरोपीच्या पिंजऱ्यात जाणार.
2: अहो तसं नाही हो बाबा. बाबा तुम्ही इथे शांतपणे बसा बघू. या बसा.
3: हस्ताक्षर निपुणाच्या निकालाप्रमाणे पत्र लिहिणारा माणूस एकतर 10 वर्षा खालील आहे किंवा 60 वर्षा वरचा. मी म्हटलं होतं ना तेच खरंय. अहो भुरटाय पत्र घाबरत लिहिलेत. कदाचित सुरुवात सुद्धा असेल.
0: कशावरून.
3: अहो अक्षर वाकडंय. बऱ्याच वाक्यात क्रियापद नाहीत. तुमच्या ओळखीतले एखादे म्हातारे गृहस्थ आहेत का.
2: नाही हो म्हणजे नातेवाईकांच्यात कुणी संभवतच नाही. कारण सगळ्यात आम्हीच परिस्थितीने तसे ठीकठाक आहोत. इन्स्पेक्टर साहेब जरा पत्र बघायला मिळतील का.
3: हे घे.
2: हा अहो हे हे अक्षर ओळखीचं वाटतंय.
0: होय रे अक्षर खरंच ओळखीचं वाटतंय.
3: आठवा आठवा तुम्हाला येणाऱ्या पत्रांच्या कॉपीज आहेत का तुमच्याकडे. अहो आत्ता शहानिशा होईल.
0: बाबांचं लेटर रॅक घेऊन येते ना ताबडतोब कळेल.
2: हो हो जा जा.
0: ही घ्या पत्र.
3: ह्या पत्राचं अक्षर या अक्षराशी जुळतंय. बघा बघा तुम्ही.
2: यस यस यस ही इज द पर्सन. पण हे पत्र तर बाबांनीच एका मित्राला दिलेलं आहे. मित्र घरी न सापडल्याने ते रिटर्न पोस्टने परत आलंय. ह्या पत्रातलं अक्षर बाबांनी लिहिलेल्या पत्राशी जुळतोय. म्हणजे ही पत्र बाबांनीच लिहिली स्वतः ना. हो बाबा हे काय झालंय. बाबा मी तुम्हाला विचारतोय.
1: इन्स्पेक्टर राजवाडे साहेब तुम्ही तुम्ही तुम्ही जा हो जा. माझा माझा गोंधळ उडालाय. मला मला खरंच काही कळत नाही. जा जा जा तुम्ही. म्हणजे मी मी माझी

0: मलाच पत्र लिहिली, मलाच आणि मलाच घाबरवणारी, पण का का कशासाठी? श्याम, अरे श्याम, श्यामली मला कसं तरी होतंय ग, मला मला सुचत नाही, माझ्या हाता पायाना मुंग्या आल्यासारखं आलंय ग
1: बाबा. असं काय करताय?
0: अगं मला गरगरल्यासारखं होतंय
1: बाबा.
0: राजवाड साहेब, राजवाड साहेब, तुम्ही तुम्ही जा साहेब, तुम्ही जा, म्हणतो ना जा जा. अरे अरे अरे बघता.

0: speed of 75 km per hour between Jind and Sonipat under the Northern Railway Zone. The train will use hydrogen fuel cells to generate power instead of diesel or electricity-based traction. The government has revised the minimum assured procurement price MAPP of onion stocks from 1,270 rupees to 1,580 rupees per quintal. In IPL cricket, Royal Challengers Bangalore have set a target of 255 runs against Gujarat Titans in qualifier 1 in Dharamshala. In reply, Gujarat Titans were 106 for 8 in 12.4 overs when reports last came in. And Gujarat Titans won the toss and elected to bat. And that's the end of the news bulletin.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात मध्यम लहरी 537.6 meters तसंच 558 kilohertz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच FM 103.6 megahertz आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आता आमची दुसरी सभा समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:52 आमच्या प्रातःकालीन सभेत. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम संपूर्ण रात्रभर सुरू असतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.